श्रोतेहो सुप्रभात. एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत सर्वांचं स्वागत. आज वार शनिवार, भारतीय सौर दिनांक 27 आषाढ शके 1948 अर्थात 18 जुलै 2027. प्रसारण सभेची सुरुवात नेहमीप्रमाणे मंगलध्वनीने.

श्रोते आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं रामफाटक यांनी संगीतबद्ध केलेलं संत नामदेव यांचं गीत.

श्रुतो ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत.

श्रोते, आताच आपण संत ज्ञानेश्वर यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर, तर स्वर होता लता मंगेशकर यांचा. श्रोते, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गुरुनाथ शेनॉय यांची शब्दरचना, संगीतकार मधुकर गोलवलकर.

श्रोतो, आताच आपण सुखविंदर सिंग आणि सोनू निगम आणि यांच्या समूहस्वरातील हिंदी भक्तिगीत रचना ऐकलीत. श्रोतो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात आता शेवट ऐकूयात समूहस्वरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची देशभक्तीपर गीतरचना. संगीतकार आहेत व्यंकटेश.

0: शुद्ध आत्ताच आपण समूह स्वरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची गीतरचना ऐकलीत. संगीतकार होते व्यंकटेश. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम आम्ही आता संपवित आहोत. मंगलप्रभात हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून तो प्रसारित करण्यात आला. एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी या कार्यक्रमात टोमॅटो पिकावरील रोग याविषयी. माहिती संकलन आणि निवेदन आहे दिनेश माकरिये यांचं. सादर करते योगीराज बच्चे. ऐकूयात कार्यक्रम कृषीवाणी.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, टोमॅटो पिकामध्ये बुरशी, जीवाणू आणि विषाणू यामुळे अनेक प्रकारचे रोग आढळतात. करपा, भुरी, रोप कोलमडणे हे बुरशीजन्य रोग, विल्ट, बॅक्टेरियल कॅन्कर, बॅक्टेरियल स्पॉट, बॅक्टेरियल विल्ट हे जीवाणूजन्य रोग, तर स्पॉटेड विल्ट व्हायरस आणि लिप कर्ल हे विषाणूजन्य रोग प्रमुख आहेत. करपा हा रोग झाडाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडाची लहान पानं, पानांच्या शिरा, त्यांचे देठ किंवा खोड यावर तपकिरी गुलाबी ठिपके पडतात. ठिपक्याच्या कडा पिवळसर रंगाच्या असतात. पानाच्या खालच्या बाजूवर ठिपक्यांच्या बरोबर खाली पांढरी बुरशी जमा होते. हवेतील आर्द्रता वाढल्यास ठिपक्यांचे प्रमाण आणि आकारमान वाढते. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास संपूर्ण पाने रोगग्रस्त होऊन काळी पडून वाळतात. उपाय म्हणून या रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेनियम 45 हे औषध 10 लिटर पाण्यात 25 ते 30 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारावे. फवारणी दर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने करावी. खरीप हंगामात चिकट द्रव्यांचा औषध फवारणीत उपयोग करावा. त्यामुळे रोगनाशक औषधांचा परिणामकारक उपयोग होतो. त्यानंतर भुरी. थंड आणि कोरड्या हवामानात हा रोग प्रामुख्याने येतो. पानाच्या खालच्या बाजूवर

0: पांढरे चट्टे पडतात आणि पानाचा वरचा भाग फिकट पिवळसर होतो. भुरीचे प्रमाण फार वाढल्यास पानांची गळ होते. भुरीचे ठिपके, फांद्या आणि फळे यावरही येतात. या रोगाच्या निंद्रणासाठी 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोपे कोलमडणे हा रोग जमिनीत वाढणाऱ्या बुरशीमुळे होतो. हा रोग रोपवाटिकेत मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या रोगाचे जंतू बियासोबत तसेच जमिनीवरही आढळतात. बी पेरल्यानंतर रोप उगवून जमिनीवर येण्यापूर्वी बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास बी मरते. बियापासून बाहेर येणारा अंकुर कुजतो. बऱ्याच वेळा रोप उगवून आल्यानंतरही या रोगाची लक्षणे दिसतात. बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपाचे मूळ आणि खोडाचा जमिनीलगतचा भाग सडतो. अशी रोपे कोलमडतात आणि मरतात. या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पेरणीपूर्वी बियांना थायरम हे बुरशीनाशक 1 किलो बियाण्यास 3 ते 4 ग्रॅम या प्रमाणात चोळावे आणि नंतर बी पेरावे. रोपे नेहमी गादे वाफ्यावर तयार करावीत. तसेच मुळाभोवती फार काळं पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. रोपवाटिकेच्या जागेचे सोलारायझेशन या तंत्राने निर्जंतुकीकरण करून घ्यावे आणि ट्रायकोड्रामा व्हिरिडी ही उपयुक्त बुरशी जमिनीत मिसळावी. यानंतर बॅक्टेरियल विल्ट हा रोग जीवाणूमुळे होतो. ज्या जमिनीचा सामूह कमी आहे अशा जमिनीत या रोगाचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. यासाठी पिकांची योग्य फेरफाट करावी आणि रोग प्रतिबंधक जातीचा वापर करावा. लीफ कर्ल टोमॅटो पिकाचा हा एक अतिशय महत्त्वाचा रोग आहे. हा रोग विषाणूमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेली झाडे बुटकी राहतात. पानांचा आकार लहान होतो. फांद्याची संख्या वाढते परंतु त्यांची वाढ मर्यादित राहते. यामुळे झाड लहान झुडपासारखे दिसते. पानांच्या शिरा पिवळ्या होतात. रोगग्रस्त झाडावर फुले अजिबात लागत नाहीत. या रोगाचा प्रसार पांढरी माशी या किडीमुळे होतो म्हणून या किडीचा बंदोबस्त करावा. बरं तर शेतकरी म्हणून आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच. राम राम.
1: श्रोते, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात टोमॅटो पिकावरील रोग याविषयीची माहिती ऐकली. संकलन निवेदन होतं कल्याण शेळके यांचं. सादर करते योगीराज बच्चे. याचबरोबर कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रसिक श्रोत्यांबरोबर FM 102.9 MHz आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी.
2: आणि आता मोबाईल इंटरनेट ऍप वर न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगाच्या पाठीवर कधीही कुठेही ऐकत रहा
1: आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. सहक्षेपित करत आहोत आरोग्य जनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर लगेचच 6:50 परिसर हा कार्यक्रम आम्ही क्रमशः सहक्षेपित करू आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. मधुमेह हा आज सर्व परिचित असा रोग आहे. मधुमेहाला डायबिटीज असेही म्हणतात. या रोगामध्ये शरीरात साखर प्रमाणापेक्षा अधिक वाढते. योगाच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे साखरेचे प्रमाण वाढण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अनियमित दिनचर्या हे होय. याबरोबरच आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे, मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रमांचा अभाव यामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. साखर व साखरेचे

0: पदार्थ, मिष्ठान्न, चॉकलेट इत्यादी पदार्थांच्या अत्यधिक सेवनाने शरीरात वाढलेले शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलिन निर्माण करण्यासाठी अधिक श्रम पडतात. रोजच असे जास्त साखरेचे भोजन केले तर दिवसेंदिवस पॅनक्रियाज ग्रंथीची क्रियाशीलता मंद पडते. शरीरातील क्रियाशीलता कमी झाली की शरीरात शर्करेचे चयापचय करण्यासाठी इन्सुलिनची मात्रा कमी पडू लागते. परिणामी शर्करेचे चयापचय न झाल्यामुळे ही शर्करा रक्तामध्ये अधिक काळ राहते. शर्करेचे प्रमाण रक्तात खूप जास्त वाढलेल्या अवस्थेत किडनीमध्ये रक्ताची गाळण क्रिया होत असताना शर्करेचे काही प्रमाण रक्तात सोडले जाते, त्यामुळे वारंवार लघवीला जाणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवायला लागतात. अशी लक्षणे दिसायला लागल्यास शरीर रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले तर ते निश्चितच जास्त दिसून येते आणि डायबिटीसचे रोगनिदान होते. मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी रोगमुक्त होण्यासाठी आणि ज्यांना रोग नाही अशांना रोग होऊ नये यासाठी योगाभ्यासातील काही आसने, प्राणायाम, क्रिया लाभदायक ठरतात. परंतु रोग्याने आपापल्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्काराचा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करावा. त्यानंतर उत्तानपादासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, तसेच बैठक स्थितीमध्ये अर्धमत्स्येंद्रासन, वज्रासन, योगमुद्रा, मंडुकासन या आसनांच्या अभ्यासाने पॅनक्रियाज ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि या ग्रंथीची क्रियाशीलता वाढून इन्सुलिनचे प्रमाण वाढविले जाते. प्राणायामापैकी नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास उपयुक्त आहे. उदरश्वसन, योगनिद्रा, ध्यान यांच्या अभ्यासाने मानसिक आणि भावनात्मक ताणतणाव कमी करता येतो आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो. अभ्यासासोबतच रुग्णाने काही बाबींचे पालन आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आहारामध्ये करणे गरजेचे आहे. जसे आहारामध्ये तांदूळ, बटाटे आणि गोड पदार्थ घेऊ नये. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे. दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ टाळावेत. नियमित दिनचर्येत पायी चालणे, थोडेफार शारीरिक श्रम यामुळेही पाचन व्यवस्थित होते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. नियमित दिनचर्या, संयमित आहारविहार आणि निरंतर योगाभ्यासाने मधुमेहापासून निश्चितच मुक्ती मिळवता येते.
1: आताच आपण मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, कालपासून आपण परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकत आहोत. आज या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, इको टुरिझममध्ये प्रामुख्याने पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो. पर्यटनाद्वारे निसर्गचक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे. इको टुरिझम

0: प्रकारामध्ये मोंडार पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे. या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते. तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे. त्यामुळं स्थानिक लोकांना जंगलांचं महत्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे. इको टुरिझममुळं पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळं जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळं नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते. राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टी ऐवजी अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्त्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो. इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे. त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे. अशा प्रकारच्या पर्यटनामुळं वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं. या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे. यातून मिळणारा आनंद हा किती शिकायला मिळालं या माध्यमातून मोजतात. आणि श्रोते हो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं. या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख संग्रहालय माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो. अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो आणि त्यामुळंच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगलं, वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. श्रोते हो, काल आणि आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल 2:10.
2: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकूयात उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिरात संदेश.
3: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
4: सिंदफडा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफडा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफडा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87-88-79-36-91. सिंदफडा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन।
5: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
6: हो? मग
5: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
5: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून

0: यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
2: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
1: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हॅन्ड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
3: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी अपेक्षा, चांगली संवाद क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य. मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत, तेव्हा अवश्य संपर्क करा. सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
4: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई. Yes.

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर केएसके काको कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा। बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक। प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै। अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट बस स्टँड समोर बीड। कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14।
3: श्रोते आताच आपण काही जाहिरात संदेश ऐकलेत, आता ऐकूयात उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषेनंतर लगेच सकाळी ठीक 7 वाजता नमस्कार बीड सादर करते योगीराज बच्चे। त्यानंतर सकाळी 7:07 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून। त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून। 7:40 आपण ऐकाल भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम। सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून। 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून। 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून। 8:40 आषाढी पालखी सोहळ्यावर आधारित पायवारी पंढरीची वृत्तांत आपण ऐकाल आकाशवाणी मुंबई केंद्रावरून। त्यानंतर 9 ते 10 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे प्रसारण आम्ही सहक्षेपित करू। सकाळी ठीक 10 वाजता हॅलो गीतमाला मराठी गीतांवर निवेदन वैशाली राऊत यांचं सादर करते योगीराज बच्चे। त्यानंतर सकाळी ठीक 10:30 अक्षरलेणी हा कार्यक्रमात देवराव चामनार यांची कविता वाचन निवेदन अनिता देव सादर करते योगीराज बच्चे। 11 वाजता गात रहे मेरा दिल आम्ही सादर करू। 11:45 स्वरांजली त्यानंतर मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून। आमची सर्व इतर बातमीपत्र नेहमीच्या वेळी आम्ही सहक्षेपित करू। त्यानंतर 11:10 आमची प्रसारण सभा रात्री समाप्त होईल। श्रोते आताच आपण उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत। आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। श्रोते हो सकाळचे ठीक 7 वाजलेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम नमस्कार बीड सादर करते योगीराज बच्चे।

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेअंतर्गत 20 कुटुंबांना विमा मंजूर। बीडमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना। आंबाजोगाई येथील योगेश्वरी मैदानावर 4 पालखी सोहळ्यांचे रिंगण। धारूर येथील महादुर्ग परिसरात स्वच्छता मोहीम। मातोश्री पाणंद रस्ता योजनेसाठी 15 कोटींचा निधी उपलब्ध। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेचे उद्घाटन। आता बातम्या सविस्तर। राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, शिक्षण अधिकारी यांचा समावेश असून या समितीच्या बैठकीमध्ये अपघाताचे मृत्यू झालेल्या 12 विद्यार्थी आणि जखमी झालेल्या 8 विद्यार्थ्यांच्या पालकांना 22,65,000 रुपयांचा लाभ देण्यात आला। ही रक्कम आता संबंधित पालक विद्यार्थ्याच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे। आषाढी वारी दरम्यान पंढरपूर कडे मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात आली आहे। या वारकऱ्यांसाठी 31 पथकं तयार करण्यात आली असून यामध्ये डॉक्टर्स व रुग्णवाहिकांचा समावेश आहे। याबरोबरच प्रमुख मार्गावर 23 हिरकणी कक्ष देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत। शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयांमध्ये खाटा देखील आरक्षित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली। याबरोबरच वारीच्या काळात दूषित पाणी किंवा अन्नातून विषबाधा होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील उपाहारगृहांची तपासणी देखील करण्यात आली आहे। अंबाजोगाई शहरात योगेश्वरी मैदानावर 4 पालख्यांचा रिंगण सोहळा पार पडला। अंबाजोगाई येथे नरसी येथील संत नामदेव महाराज, गंगाखेड येथील संत जनाबाई या प्रमुख पालखी सोहळ्यासह इतर 2 पालखी सोहळे दाखल झाले आहेत। या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये योगेश्वरी मैदानावर रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी हजारो वारकऱ्यांसह शहर व परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। धार शहरालगत असलेल्या महादुर्ग परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत व काटेरी झुडपे उगवले असल्याने पर्यटकांना याचा त्रास होऊ शकतो। ही बाब लक्षात घेऊन इतिहासप्रेमी नागरिकांच्या पुढाकारातून किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। मातोश्री पाणंद रस्ता योजनेसाठी 15 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे। बीड जिल्ह्यात विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाणंद रस्त्याची कामे करण्यात आली आहेत, तर काही प्रगती पथावर आहेत। या योजनेअंतर्गत आता उर्वरित कामांसाठी 15 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे उपलब्ध झाला आहे। या निधीचे वितरण देखील आता करण्यात येत आहे। राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला। बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषद, 5 नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम राबवली जाणार आहे। यासाठी जनजागृती मोहीम, व्यापारी प्रतिष्ठाने यांची तपासणी व दंडात्मक कारवाई असे 3 टप्पे राहणार आहेत। याबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच संपविते। लेखन सहकार्य उदय नागरगोजे, पत्रकार बीड। नमस्कार।

0: श्रोते आताच आपण नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकल्यात सादर करत होते योगिराज बच्चे. यानंतर ऐकूयात काही संदेश.
1: रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र जल वाचवा वसुंधरा वाचवा.
0: श्रोते आताच आपण काही संदेश ऐकलेत. FM बँडच्या 102.9 MHz वर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते सकाळचे 7:07 होत आहेत. संक्षेपित करत आहोत प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून.

युगा युगाची गणना तुझी चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रारंभ. 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. एसटी महामंडळाच्या सुमारे 13.5% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला एमपीएससीकडून स्थगिती. मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. छत्रपती संभाजीनगर नजिक अपघातांच्या 2 घटनांमध्ये चौघांचा मृत्यू. आणि माहूरच्या रेणुका देवी मंदिरातील तांबूल प्रसादाला प्रतिष्ठेचा जीआय टॅग. आता सविस्तर बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला कालपासून प्रारंभ झाला. हरियाणा जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या या रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. स्वच्छ आणि शाश्वत वाहतुकीचा स्वीकार करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरणारी ही रेल्वेगाडी रेल्वे अभियांत्रिकी क्षेत्रात

0: देशाच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे. आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानातून करण्यात आली आहे. 3200 अश्वशक्तीची ही हायड्रोजन रेल्वेगाडी 10 डब्यांची असून त्यातून एकावेळी 2500 प्रवासी प्रवास करू शकतात. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: हरियाणात जिंद आणि सोनीपत रेल्वे स्थानकादरम्यान शून्य कार्बन उत्सर्जन असलेली देशातली पहिली हायड्रोजन रेल्वे धावली आणि भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात एका नव्या पर्वाला प्रारंभ झाला. जिंद रेल्वे स्थानकावर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना पंतप्रधान म्हणाले,
2: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को, भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
1: ताशी 75 ते कमाल 110 किलोमीटर वेगानं धावू शकणारी ही रेल्वेगाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वेची माहिती देतानाच पंतप्रधानांसह देशवासियांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले,
3: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं. मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूँ.
0: अमृत भारत योजनेत देशातल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं काल पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. पंजाबात जालंधर इथं झालेल्या या समारंभात बोलताना पंतप्रधानांनी ही रेल्वे स्थानकं आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचं दर्शन घडवत असल्याचं सांगितलं. काल लोकार्पण झालेल्या या 75 रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातल्या नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. बारामती रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा असल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी काल नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आगामी संसदीय अधिवेशनाच्या धोरणावर चर्चा करण्यात आली. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या रविवारी संसदेतील राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारी 20 तारखेपासून सुरू होऊन पुढील महिन्याच्या 13 तारखेपर्यंत चालणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे 3 प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या क्वांटम टेक्नॉलॉजी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आभासी पद्धतीनं मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत असं महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन प्रभावीपणे राबवून राज्यात सक्षम क्वांटम इकोसिस्टीम उभारण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे 6000 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य परिवहन प्राधिकरणानं एसटी महामंडळाच्या सुमारे 13.5% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशातील युद्धजन्य पूरस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ तसंच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ याचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान सदर निर्णयामुळे यापूर्वी केलेली साध्या बसेसची 10% हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात येणार आहे. ओला, उबर यासारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरांपेक्षा अवास्तव दर कपात किंवा अतिरिक्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. अॅप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं लागू केलं आहे, त्यात ही तरतूद आहे. या धोरणात खासगी वाहनांद्वारे कार पुलिंगला परवानगी देताना त्यातून नफा कमावण्यावर सरकारनं मनाई केली आहे. वाहन मालकाला फक्त प्रवासाचा खर्च सहप्रवाशांमध्ये वाटून घेता येईल. राईड पुलिंग सेवेमध्ये महिला प्रवाशांना फक्त महिला चालक अथवा महिला सहप्रवाशांसोबत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा

0: संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. या परीक्षेसाठी आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येईल आणि 3 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल. नव्यानं अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबर रोजी होणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात कोकण, मुंबई तसंच इतर काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे या कामात आलेला व्यत्यय लक्षात घेता केंद्रीय निवडणूक आयोगानं ही मुदतवाढ दिली आहे. येत्या 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत परभणी जिल्ह्यानं राज्यातल्या अव्वल 8 जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलं आहे. जिल्ह्यातील 15,41,007 मतदारांपैकी 8,63,608 मतदारांच्या फॉर्म्सचं डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे, तर 8,62,880 फॉर्म्स BLO मार्फत पडताळणीसह प्राप्त झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर नजीक काल अपघातांच्या 2 घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. सोलापूर धुळे महामार्गावर निपाणी इथं झालेल्या अपघातात परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील गुंज संस्थान शिवाश्रमचे अधिष्ठाता कालिदास महाराज बोरीकर यांच्यासह एका महिलेचं निधन झालं. चालकाचं नियंत्रण सुटून गाडी दुभाजकावर आदळल्यामुळे हा अपघात घडला. पुणे महामार्गावर भेंडाळा गावाजवळ झालेल्या अन्य एका अपघातात जालना जिल्ह्यातल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला. रितेश राठोड आणि अविनाश चव्हाण अशी या तरुणांची नावं आहेत. हे दोघं दुचाकीवरून पुण्याकडे जात असताना ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील पानाचा विडा अर्थात तांबुलाच्या प्रसादाला प्रतिष्ठेचा भौगोलिक मानांकन GI टॅग मिळाला आहे. चेन्नई इथल्या जिओग्राफिकल इंडिकेशन्सच्या रजिस्ट्रीनं याबाबतचं अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केलं आहे. रेणुकादेवी मंदिराचे विश्वस्त तथा मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी आणि समीर भोपी यांनी यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. नांदेड इथं जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या EV फास्ट चार्जिंग स्टेशनचं जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हे फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलं आहे. दरम्यान नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरच्या विष्णुपुरी इथल्या उड्डाणपुलाच्या ढासळलेल्या भागाची पालकमंत्री सावे यांनी पाहणी केली. या घटनेची चौकशी सुरू असून कोणत्याही प्रकारची हयगय झाल्याचं आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हवामान. मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासह विदर्भात बहुतांश भागाला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला. बीड तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अनेक भागात काल दमदार पावसानं हजेरी लावली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रारंभ. 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. एसटी महामंडळाच्या सुमारे 13.5% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला MPSC कडून स्थगिती. आणि माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबूल प्रसादाला प्रतिष्ठेचा GI टॅग. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूयात काही संदेश.
3: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंच.

0: सिंदफड संपर्क 95 95 24 25 59
1: सिंदफडा पब्लिक स्कूल मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव सिंदफडा पब्लिक स्कूल CBSE ऍक्टिव्हिटी हॉस्टेल स्पोर्ट्स रोबोटिक्स अँड कोडिंग NIOS स्टडी सेंटर नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफडा पब्लिक स्कूल गडी रोड माजलगाव जिल्हा बीड ऍडमिशन्स ओपन कॉल 87 88 79 36 91 सिंदफडा पब्लिक स्कूल ऍडमिशन्स ओपन
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला
3: मुळीच नाही जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला
2: का बरं
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का
2: पण कुठे
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं आणि हो या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852
4: अस्थिर अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो
5: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट हँड इंजुरी जॉईंट रिप्लेसमेंट रोड ऍक्सिडेंट संधिवात सांधेदुखी फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहमदनगर
6: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी अपेक्षा चांगली संवाद क्षमता टीम सोबत काम करण्याची तयारी विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत तेव्हा अवश्य संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स साठे चौक जालना रोड बीड 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूलटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट बस स्टँड समोर बीड कॉल 94 225 052 आणि 99 70 84 20 14
7: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल निवडीसाठी आवश्यक पात्रता उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी संगणक साक्षरता आवश्यक अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे
8: श्रोते आताच आपण काही संदेश आणि एक निवेदन ऐकलं आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे श्रोतेहो सकाळचे 7:25 होत आहेत सहक्षेपित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून

शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राची ओळख असलेली आषाढी वारी, श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा हा महासोहळा. शेकडो वर्षांची परंपरा जपत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेनं पायी मार्गक्रमण करतात. या भक्तिमय प्रवासामागे असते ती प्रशासनाची काटेकोर तयारी, नियोजन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची मोठी जबाबदारी. लाखो लोकांचा प्रवास सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन कोणत्या पद्धतीनं नियोजन करतं? मार्ग व्यवस्थापनातून आरोग्यसेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, या महत्वपूर्ण विषयावर आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आज आपण आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणाऱ्या पालखीच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधला सोन्याचं पान जर मला म्हणता येईल, त्यामध्ये आषाढी वारी जी आहे त्याचा निश्चितचपणे अग्रस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष सुरू असलेली ही अखंडित परंपरा हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. 10 ते 15 लाख भाविक किंवा वारकरी या गावातून येत असतात आणि आळंदी आणि देहूमधून ते येतात आणि त्यापासून साधारणपणे 200-225 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे पंढरपूर येथे पोहोचतात आणि या दरम्यान या 10 ते 15 लाख वारकऱ्यांची व्यवस्था, त्यांचा एकूण जे मार्गक्रमण हे अत्यंत चांगलं व्हावं यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करतं, प्रयत्न करतं आणि त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यशस्वी वारीचं नियोजन आणि वारी यशस्वी करण्यासाठी राबणारे वेगवेगळे जे काही विभाग आहेत आणि इतर संस्था आहेत त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला जनमानसामध्ये माहिती नसते. सर्वसामान्य नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील आपण जो काही हा काही 20-21 दिवसाचा जो प्रवास आपला होतो त्याच्या पाठीमागे किती श्रम, किती नियोजन आणि किती किती लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणारी ही पालखी याचं नियोजन हा एक खूप चॅलेंज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कुठलाही घटना ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला त्याचं नियोजन करताना एकतर त्याचं स्केल म्हणजे त्याचं एकूण आता 10 ते 15 लाख लोक विविध शहरांमध्ये गावांमध्ये या कालावधीमध्ये एकत्र येणं हाच सगळ्यात मोठा ज्याला म्हणूयात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळं त्याचं नियोजन पण तेवढ्याच बारकाईनं करावं लागतं. पर ही जी मंडळी येतात ती ही वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, वेगवेगळ्या गावामधली, वेगवेगळे सांस्कृतिक परंपराची संबंध असलेली अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या समाजातली माणसं येतात. म्हणजे वारीसाठी जसे ग्रामस्थ येतात तसे शहरातली मंडळी येतात, काही परदेशातले पण पाहुणे येतात, काही भाविक येतात, काही वारी बघायला येतात आणि इतर अशा सगळ्या एकूण हे जे क्राऊड आहे म्हणजे हा जो काही सोहळा आहे त्याच्यामधले सर्व जे काही सहभागी होणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्यांना देणाऱ्या सोयी पण वेगवेगळ्या कराव्या लागतात आणि हे सगळं करताना मग अशा प्रकारचे वारीचे नियोजन करताना त्याला काहीतरी एक उद्दिष्ट किंवा ध्येय द्यावं लागतं. म्हणून आपण सुरुवातीला हरित वारी अशा प्रकारचं शासनाचं एक धोरण होतं की ह्या मार्गावरनं ज्या मार्गावरनं ही वारी जाते ती पर्यावरणपूरक असावी म्हणून हरित वारीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. नंतर स्वच्छ वारी, कारण एवढे 15 लाख लोक ज्या वेळेला एका गावातून किंवा रस्त्यावरून जातात त्यावेळेला निश्चितपणे स्वच्छता एक मोठा त्याच्यामधला भाग असतो आणि मग स्वच्छ आणि हरित वारी अशा प्रकारचं त्याला स्वरूप आलं. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये सुरक्षित वारी असं पण त्याच्यामध्ये आपण टाकलं, जेणेकरून आता ही वारी जी आहे ती स्वच्छ, हरित आणि सुरक्षित अशा तीन ज्याला म्हणूयात गोष्टींकरता प्रशासन झगडत असतं की कुठल्या परिस्थितीमध्ये स्वच्छता ही चांगली राखावी, स्वच्छता चांगली राखली तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं इतर जे काही या गावांमधले रहिवासी आहेत किंवा एकूणच परिसर स्वच्छ राहतो आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होते. पर्यावरणपूरक वारी, कारण एवढे लाख लोक जर या मार्गावरनं चालत असतील तर त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळे होणारे आणि त्याच्यातनं एक चांगला संदेश दिला जातो आणि त्याच्याबरोबरच पर्यावरणापूरक पण काही गोष्टी

चांगल्या होऊ शकतात, हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं, कारण एवढ्या सर्व संख्येने जेव्हा लोक इथे येतात त्यावेळेला आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांची इतर सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता असेल किंवा वेगवेगळे आजार असतील, रोग असतील, साथी असतील आणि गर्दीमुळे निर्माण होणारे प्रसंग असतील, याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून सुरक्षितता खूप महत्त्वाचा असा विषय आपण या ठिकाणी घेतो. आणि म्हणून प्रशासन जे काही तयारी करतं

म्हणून प्रशासन जे काही तयारी करतं ते या तीन ज्याला म्हणूयात प्रमुख जे काही ध्येय आहेत त्याच्यामध्ये की वारी ही स्वच्छ झाली पाहिजे, वारी ही हरित पण झाली पाहिजे आणि वारी सुरक्षित राहिली पाहिजे. आणि त्यासाठी मग प्रशासनातले वेगवेगळे विभाग, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषदेचे विभाग असतील, महापालिका नगरपालिका कर्मचारी असतील किंवा त्यांचे वेगवेगळे विभाग असतील, असे वेगवेगळे विभाग याच्याशी कार्यरत असतात. आता एवढा मोठा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणासुद्धा खूप आवश्यक असते आणि म्हणून या प्रशासकीय यंत्रणेचा भाग म्हणून ती वारी नियोजनाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्तरावर जे काही निर्णय घ्यायचे असतात आणि सर्व मंत्रिमंडळातले संबंधित जिल्हा मंत्रिमंडळातले मंत्रीगण, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये समावेश असतो त्यांचा. आणि ह्या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त असतात, पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे विश्वस्त हे त्या बैठकीमध्ये, आणि वारकऱ्यांचे पण काही प्रतिनिधी असतात, आणि ज्याच्यामधून वारीच्या नियोजनामध्ये काय काही अडचणी आहेत, काय काय केला काय करायला पाहिजे, अपेक्षा काय आहेत, मागच्या वर्षी काय चुकलं, यावर्षी काय त्याचा दुरुस्त करतील किंवा नवीन काय करतो आहोत आपण, या सगळ्याचं एक नियोजन होतं. आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या जिल्ह्यामधून पालखी जाते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची एक नियोजन समिती असते. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस विभागाचे SP, पोलीस अधीक्षक, महापालिकेमध्ये असतील तर महापालिकेचे आयुक्त, तिथले शहरामधले पोलीस कमिशनर आणि त्यांचे अधिकारी, या सर्वांचा समावेश असतो. आणि प्रत्येक उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी एक कमिटी असते ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि BDO त्यांचा समावेश होतो आणि ग्राम पातळीवर सुद्धा अशा प्रकारची एक समन्वय समिती ठेवली जाते. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय दृष्ट्या जे जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये समन्वय राखावा आणि कामाची गुणवत्ता पण तपासली जावी आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं आणि अंमलबजावणी पण चांगली व्हावी यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. पालखी मार्गांची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आणि त्यामुळे शासनानं पालखी मार्गाची स्वतंत्रपणे निर्मिती केली, त्यासाठी मग जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि पालखी मार्गाच्या नियोजनावर मग या रस्त्यांचं रुंदीकरण, चार चार पदरी रस्ते तयार केले गेले, दुतर्फा त्याचं झाडी लावण्यात आली आणि वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यात आल्या. आता दरवर्षी जेव्हा वारी सुरू होते त्याच्या अगोदर किमान 3 महिन्यापूर्वी या सर्व जो काही कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेण्यात येतो आणि या सर्व जे काही मार्ग आहेत याचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येतं आणि ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी आहेत, जिथं मार्गाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जिथं पूल किंवा इतर काही धोकादायक असे काही कामं चालू असतील, तर त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातात. याचं प्रेझेंटेशन दिलं जातं ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते आणि वारकऱ्यांचे विश्वस्त म्हणजे त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे विश्वस्त त्याला हजर असतात आणि त्यामुळं पालखी मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं या ठिकाणी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या आहेत या प्रत्येक गोष्टीचा उपयोग केला जातो. मग रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर नवीन रस्ते, गावाकडून येणारे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोयीसुविधा, टॉयलेट्स असतील, विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी असणारे ग्राउंड कसं असावं, त्या ठिकाणी पुरेशी शौचालय कशी असावीत किंवा जर आपल्याला टेम्पररी शौचालय निर्माण करायचं असेल ते कुठे असावीत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं एकदा पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जातो. आणि ज्या ज्या ठिकाणी समजा मग गतवर्षी जर काही अडचणी आल्या असतील किंवा काही नवीन तुम्हाला जर काही मागणी करायची असेल किंवा नवीन जर आपल्याला काही सुविधा निर्माण करायची असेल त्याही बाबतीमध्ये एक सर्वकष विचार केला जातो आणि संबंधित यंत्रणेला मग ते काम सोपवलं जातं. आता पालखी मार्गाचा विकास करण्याचं काम PWD मार्फत, MSRDC मार्फत वगैरे केलं जातं आणि ती मंडळी मग या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करतात आणि त्याचा आढावा, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो, याच्यामध्ये ते काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मुक्कामाची ठिकाणं आहेत किंवा विसाव्याची ठिकाणं आहेत त्या ठिकाणची पण व्यवस्था फार महत्वाची असते. मुळामध्ये जेव्हा वारकरी तिथं जातात ते चालून दमलेले असतात, थकलेले असतात आणि त्यामुळे तिथं गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची झोपण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, त्यांच्या रात्रीच्या सुरक्षिततेच्या बाबतीमधली सर्व व्यवस्था याचं नियोजन प्रशासन जसं करतं त्याच्याबरोबर स्थानिक जे गावकरी असतात, सरपंच असतात, ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, इतर सेवाभावी संस्था असतात त्याही मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात आणि त्याच्यामुळं एकूणच
पंढरपूर म्हणजे पुण्यापासून याळंदी देऊ

0: पासून निघालेली ही वारी पंढरपूरून पर्यंत पोचेपर्यंत या सर्व ठिकाणी मुक्काम असतील किंवा विसाव्याची ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणाची व्यवस्था हा एक फार मोठा नियोजनाचा भाग आहे आणि त्यासाठी या यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असतात.
1: श्रोतेहो, आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर लाखो नागरिकांच्या सहभागातून साकार होणारं एक मोठं सार्वजनिक व्यवस्थापनाचं उदाहरण आहे. वारीच्या नियोजनाची सुरुवात अनेक महिने आधी केली जाते. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणं, वारकऱ्यांची संख्या, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सुविधा यांचा अगदी बारकाईनं अभ्यास केला जातो. आणि याच संदर्भात आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो सकाळचे 7:40 झाले. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगरे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगरे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात अरुंधती यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतकार आहे श्रीनिवास खळे. ऐकूयात हे सुगम गीत.

0: जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काको कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा। बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक। प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै। अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट बस स्टँड समोर बीड। कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14।
2: काका, तुमच्या गुंड्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मा,
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला।
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852।
4: श्रोता, आताच आपण काही जाहिरात संदेश ऐकलेत, यानंतर कार्यक्रमात ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत।

0: श्रोत्या पुणे भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पेड केंद्रावरून आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी अपेक्षा चांगली संवाद क्षमता टीम सोबत काम करण्याची तयारी विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत तेव्हा अवश्य संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स साठे चौक जालना रोड बीड.
2: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असल्याने की कशातच लक्ष लागत नाही पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
3: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट हँड इंजुरी जॉईंट रिप्लेसमेंट रोड ऍक्सिडेंट संधिवात सांधेदुखी फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सागरी नाका अहमदनगर.
0: श्रोत्या आताच आपण काही जाहिरात संदेश ऐकलेत. आता ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरातील पंडित उदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात शांता शेळके यांचं गीत

0: श्रोतेहो कार्यक्रमात ऐकूयात आता एक निवेदन.
1: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत.
0: याचबरोबर भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणीचे बीड केंद्र हे श्रोतेहो सकाळचे 8 वाजतायत. सहक्षेपित करत आहोत सोमच्या प्रभात दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरूनच, आणि त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई अस्मितावाहिनीवरून आम्ही क्रमशः सहक्षेपित करू, आणि त्यानंतर 8:40 आषाढी पालखी सोहळ्यावर आधारित पायवारी पंढरीची हा वृत्तांत आकाशवाणी मुंबई केंद्रावर आम्ही क्रमशः सहक्षेपित करू. सुरुवातीस समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं. अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे. काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या

बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती वारसा आणि स्थापत्यकलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 2 नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत

पद या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे. यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे, मात्र ती 2030 सुरुवातीलाच उपलब्ध होईल. सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते बीएसएफ जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच बीएसएफशी संबंधित विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस साखना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत इस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIRला 10 मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
होर्मुझच्या समुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले. इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग सातव्या दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले

0: केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मोझगन प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे पीव्ही सिंधूनं अंतिम 4 खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:30 हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफिल्ड तथा गॅरी सोबर्स यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते एप्रिल 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 8,032 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते. क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच
2: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत. पायीवारी पंढरीची या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकणार आहोत तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय गिजरे आणि श्रेया गोलेवडेकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादर करते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

श्रुतः रामकृष्ण हरी नाम तेचि रूप रूप तेचि नाम नामा रूप भिन्न नाही नाही संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे नामात आणि रूपात तादात्म्यता दर्शवणारी ही वारी आळंदीहून निघालेला भक्तांचा हा महामेळा जस जसा पंढरपूरकडे सरकत जातो तस तसा तो अधिकाधिक विठ्ठलमय होऊन जातो. माऊली माऊली हा एकमेकांना संबोधण्याचा मंत्र तर रामकृष्ण हरी हा जपोमंत्र या दोन मंत्रांनी सारं भारावलेलं वातावरण वारीचा हा प्रचंड ओघ आणि या मंत्रांनी घुमून राहिलेले हे वातावरण हे सारं न्याहाळताना विठू माऊलीच साक्षात या साऱ्यांसोबत विराजमान आहे. हा सारा मेळाच एक विठ्ठल

0: चल आहे आणि पुन्हा तोच माऊलीच्या ओढीनं पुढे नेतोय आणि चालतोही आहे असा भास व्हावा.
1: तरळगावहून फलटणसाठी पालखीनं प्रस्थान ठेवलं. दरम्यान निंबोरे इथं दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावली असता उन्हाबरोबरच पावसाच्या सरींनी सुद्धा हजेरी लावली, त्यामुळे वातावरण उल्लसित झालं.
2: नमस्कार माऊली. नमस्कार. श्रीराम गावंडे आमची कानिफनाथ महाराज दिंडी बुलढाणा, बुलढाण्यावरून आळंदी आणि आळंदीवरून पंढरपूर आणि पंढरपूरवरून परत बुलढाणा. एखादा अभंग वगैरे

0: धन्यवाद रामकृष्ण।
1: श्रोते हो, दिनांक 17 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं तरडगावहून फलटणसाठी प्रस्थान ठेवलं. दरम्यान आदल्या दिवशी लोणंदहून निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण सोहळा पार पडला. अत्यंत मनोहारी, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण वारकऱ्यांनी मनात साठवून ठेवला आणि पालखीसोबत पुढच्या प्रवासाची ऊर्जाही त्यांना मिळाली. उभं रिंगण पार पडल्यानंतर अश्व ज्या मार्गावरून धावतात ती पावन माती कपाळी लावण्यासाठीही लगबग उडाली. या उभ्या रिंगणाचं अधिक वर्णन करतायत संस्थानचे कर्णेकरी बल्लाळेश्वर वाघमारे.
2: श्रोते हो, वारीमध्ये निंबोर्णे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. पालखी स्थळी बल्लाळेश्वर गुणशंकर वाघमारे हे कर्णेकरी आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलतो आहोत. तर थोडस आपण त्यांच्याकडून चांदोबाचा लिंब या ठिकाणी जे उभं रिंगण होतं त्याचं एक वर्णन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कर्णेकरी म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे ते पण थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार माऊली.
3: नमस्कार. जय हरी रामकृष्ण हरी.
2: आता काल तुम्ही चांदोबाचा लिंब इथलं रिंगण अनुभवलं असेल,
3: अनुभव
2: त्याचं वर्णन आमच्या श्रोत्यांसाठी सांगा.
3: रिंगणाचा असा अनुभव आहे की माऊलींचा जो अश्व आहे ते पुढं 27 नंबर दिंडी असती, त्या 27 नंबर दिंडीपासून चोपदार जे असतात माऊलींचे पालखी सोहळ्याचे ते चोपदार ओळी करत जातात. ओळी केल्याच्या नंतर मध्ये कोणी चप्पल बूट हे कोणी काढायचं नसतं, मग त्याच्यानंतर देवाच्या रथापर्यंत ओळी करत जातात आणि रथाच्या मागं बी ओळी होतात. रथाच्या मागं ओळी झाल्या की त्याच्यानंतर टाईमनुसार माऊलींचा अश्व पहिला जरी पटक्याचा जो झेंडा आहे भोपळे दिंडी म्हणून तो सोडला जातो. म्हणजे याचा अर्थ माऊलींचा अश्व आता येणार आहे थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात माऊलींचा अश्व धावायला लागतो. उभ्या रिंगणाचं महत्व असं आहे की साक्षात माऊलींना तो घोडा प्रदक्षिणा मारतो रथाला आणि रथाला प्रदक्षिणा मारून त्या घोड्याचं स्वागत होतं. त्याला हार घातले जातात, त्याला माऊलींच्या पादुका बसले पेढे किंवा काय खाऊ असेल तो प्रसाद सगळा दिला जातो आणि त्याच्यानंतर परत पुढे घोडे सोडले जातात. घोडे सोडल्याच्या नंतर हे उभं रिंगण संपलं जातं.
2: साधारण हा सोहळा किती वेळाचा असतो?
3: साधारण हा सोहळा आल्यातले झाला तर एक तासाचं नियोजन असतं सगळं. त्याच्यानंतर आरती असती, आरती आली की सोहळा पुढे सरकतो.
2: आता हा काल किती वाजता सोहळा संपन्न झाला असं म्हणूया आपण?
3: 3:30-4 दरम्यान संपन्न झाला
2: आणि
3: त्याच्यानंतर पालखी तरडगावला मुक्कामी ठिकाणी आली.
2: आता तुमच्याकडे कर्णेकरी म्हणून पण जबाबदारी आहे, तर ती काय आहे ते पण ऐकायचंय.
3: कर्णा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कर्ण आहे. हा संपूर्ण पितळाचा कर्ण आहे आणि ही आमची माऊलीच्या मंदिरातली जी सेवा करण्याची आहे ही चौथी पिढी आहे. माझी दोन्ही मुलं आळंदीत आता आरती करतात, मी इथं आहे, वडील आहे तिथं. मला नाही म्हणलं तरी आता 2005 वारी करतोय आणि वारी जर असताना जो कर्णा असतो तो कर्णा हा माऊलीचा वाजवला जातो. ह्याच्यामध्ये 20 ज्या वेळेला टेकतात पालखी त्या वेळेला भजन चालू असतं साईडनी ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनात. ज्या वेळेला माऊलींची पालखी 20 टिकती त्यावेळेला तो कर्णा होतो की आता सगळे वारकरी शांत होतात. मग ज्याचे कोण नाश्ते

0: त्याला कोण भाकरी काय जे आणले गठुड भाविक लोक गावातली लोक जे आणून देतात ते संपूर्ण खातात. खाल्ल्याच्या नंतर मग पहिला करणा होतो. मग पहिल्या करणा झाला म्हणजे काय, वारकरी सज्ज होतात, चला आता आपल्याला निघायचंय. मग दुसऱ्या करण्याला वारकरी दिंडी देऊन थांबतात जाग्याव, त्यांची पिशवी घेऊन, त्यांच्या वगैरे सगळं सज्ज राहतात, टाळ घेऊन, पताका घेऊन सगळे सज्ज राहतात. दुसऱ्या करण्याला घोडे काढले जातात आणि तिसऱ्या करण्याला देवाचं प्रस्थान होतं. म्हणजे पुढच्या विसाव्या करता आपण माऊलींना प्रस्थान करत असतो. हे नित्यक्रम रोजचा चालू असतो. ज्या वेळेला माऊलींची संध्याकाळी समाज आरती असती, समाज आरती म्हणजे काय, समाजाच्या समोर महाआरती, त्याच्यामध्ये भक्त करण्यामध्ये आरती ज्ञान राजा महाकैवल्य केजा ही संपूर्ण आरती करण्यामध्ये म्हणली जाते तोंडाने. याला काही मशीन नाही, काही नाही, हे तोंडाने म्हणतो आम्ही. आणि त्याच्यानंतर निळोबरायांनी रचलेली प्रपंचरत्न सर्व ही भोगून दाखली, अनशापासून देहबुद्धी हारिली, वैराग्याची निष्ठा प्रकटून दाखवली, ही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आरती नंतर म्हणली जाते. आणि त्याच्यानंतर समाज आरती संपली जाते. मग प्रत्येक जण ज्याच्या तंबूमध्ये रावटीमध्ये जाऊन आराम करतो. दुपारतीच्या वेळेला बी करणा होतो, सकाळी पहाटची आरती असते, पहाटच्या आरतीच्या वेळेला बी आधी करणा होतो आणि मग पहाटची आरती. हा जो नित्यक्रम आहे आळंदीपासून ते पंढरपूर, पंढरपूरपासून ते परत आळंदीपर्यंत परतीचा प्रवास म्हणतो त्याला, हे संपूर्ण हा महिना कालावधी हा सतत माऊलींच्या जय घोषामध्ये चालत असतो. जय हरी, रामकृष्ण हरी.
1: धन्यवाद माऊली, ही सगळी माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी.

0: सोयराबाई म्हणतात, नाही भेदाचे ते काम पळून गेले क्रोध काम. वारी म्हणजेच एक तपश्चर्या आहे, ती सुद्धा पुन्हा पुन्हा दरवर्षी करायची. आषाढ महिना लागताच ओढ लागते विठू दर्शनाची, आस लागते वारीची. नवविधा भक्तीचा प्रत्यय आणून देणारी ही वारी. कोणी न बोलावता, कोणी न सांगता पावलं आपसुक वारीच्या वाटेवर एकत्र येतात. संसार रूपी सारी बंधनं गळून पडतात आणि माऊली या एकाच बंधनानं जोडलं जाऊन अध्यात्मात चिंब भिजतात, नाहून निघतात. वर्षभराची ऊर्जा आनंद त्यांना इथंच गवसतो, तोच पुन्हा पुन्हा येण्यासाठी भाग पाडतो.
1: कमलाकर अंकुशे,
2: नारायण मोहोळकर,
3: जगदीश रांदळ,
2: लातूरहून आलो मोहोळी.
4: किती वर्ष करताय वारी?
2: 8 वर्ष झालं.
4: तुमच्या आता ही सायकल आहे, तुम्ही कोण कोण आलाय बरोबर?
5: जवळजवळ मला 10-15 वर्ष झाले वारी करतोय. एक वारी चुकली नाही आतापर्यंत. आपल्याला घडतं त्याच्या जीवर चालतो.
4: वारी केल्यामुळं काय वाटतं तुम्हाला, काय मिळतं?
5: मला आनंद मिळतो, एवढा आनंद मिळतो, मुक्त होतो या वारीमध्ये. घरचा कुठलाही विचार येत नाही ना, काय नाही, मागचा पुढचा काय नाही विचार येत. सुख शांती याच्यातच,
2: आत्म्याला शांती आहे तर सगळं शांती आहे. 11 महिने आज शांती राहणारच झाली आत्म्याला.
4: वर्षभरासाठी ऊर्जा मिळते तुम्हाला. भजन एखादं म्हणताय?
6: मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत.

0: या वारीमध्ये गेली 40 वर्ष माऊलींच्या नैवेद्य सेवेमध्ये कार्य करणाऱ्या गयाबाई निळे यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या,
1: माझं नाव गयाबाई शिवाजी निळे आणि मी परभणी जिल्ह्यातून आलेली आहे. परी इथं मला 40 वर्ष झालं ही सेवा मी करीते. गावाचं नाव महापुरी. आम्हाला वारी आली की आनंद वाटतं आणि प्रत्येक तलाव आम्ही स्वयंपाक करतो. आम्हाला ही आवड आहे.
2: वय किती तुमचं?
1: 70.
2: कुठं कुठं थांबलं जातं?
1: येतानी ह्याच्यातून निघालं पंढरपुरातून की आपलं वाकरी. वाकरी झाली मग हे बाकीची गावं चालू.
2: वाकरी नंतर कुठल्या कुठल्या टप्प्यावर असा तळ असतो जेवणाचा?
1: फलटणला असतं, जेजुरीला असतं दुपार, जातानी मुकाम असतं, येतानी दुपार असते, असं असतं नियोजन.
2: बरं,
1: माऊलीच्याच पालखीत असतो. मग बाकीच्या दिंड्या किती हजारो लाखो आहेत.
2: आणि इतके वर्ष झालं तुम्ही करताय, कसं वाटतंय तुम्हाला?
1: आनंद वाटतं. कधी आता हे मुकाम हे असे ध्यानात येते तर हयावारी 2 महिने म्हणता सगळं आठवतं. मुकाम आठवतेत, कधी जाईन कधी नाही, सगळं आनंद डोळे भरून येतात. असं रडा येत. आमच्या जोडीदारनी आहेत, कोणाला 4 वर्ष झालं, कोणाला 10 वर्ष झालं, कोणाला मयाहून आणखीन 50 वर्ष झालं असं. एक मयासारखीच आहे जोडीदारी. आणि दर्शन आम्हाला एकादशीच्या दिवशी नेते पांडुरंगाच्या आणि मोकळं दर्शन असतं आम्हाला.
2: आणि जेव्हा ही पालखी माघारी फिरते तेव्हाचं नियोजन कसं असतं?
1: तेव्हा तर 2000 लोकांचं जेवण आहे. आता आम्हीच करतो.
2: हे असंच पालखी माघारी जाते तेव्हा असंच नियोजन?
1: एवढे नसतेत लोक.
2: आता साधारण किती लोकांचं जेवण बनवता तुम्ही?
1: आता आम्ही 500, 1000, 1500. म्हणजे मग आपले कसे हे तंबूवाले, रथवाले, बैलवाले, मग ह्याला जेवण आम्ही करतो.
2: आणि ह्यात तुम्हाला आनंद आहे?
1: आनंद आहे.
2: जोपर्यंत व्यवस्थित शरीर चालते तोपर्यंत ही सेवा अखंड राहते.
1: तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आता काय सांगा, मुलीचा मग काय झालं नाही मला.
2: होय,
1: माऊलीचा आपल्याला उपकार
2: आहे.
1: राणी म्हणतात अशा वयात बाई करी ती.
2: रामकृष्ण
1: हरी. गंगा माऊली.
3: माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी.
4: रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर नंदकुमार क्षीरसागर. आमच्या दिंडी सोहळ्याचं नाव केदारनाथ दिंडी सोहळा. निनाम पाडळीची आहे आपल्या सातारा जिल्ह्यातली. रथाच्या मागे आमचा 134 नंबर आहे दिंडीचा. वारी करतोय मी. मला आता जवळजवळ आता हे 13वा वर्ष आहे.
3: तर एखादं भजन कुठलं तरी सादर करणार?
4: हा, करून.

0: तो आता आमच्या संप्रदायात शेवटच्या कडव्याला चाल दुसरी असते. तू का म्हणे माझे हे की सर्व सुख पाहिना श्रीमुख, पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर. अवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान.
1: आजच्या 21व्या शतकातील वारीकडे बघताना 13व्या शतकात ज्यांनी विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं त्यांनी दिलेल्या मार्गावरून आणि मंत्रासोबत आज वैश्विक वाटचाल होऊ लागली आहे. मानवजातीच्या कल्याणाच्या हेतूसाठी परमोच्च आनंदाच्या निधानासाठी उपदेशासाठी सुरू झालेली ही वारी आज स्वतःच एक चालतं बोलतं विद्यापीठ होऊन गेली आहे. वाणीपेक्षा कृतीतून काही घडवणारी.
2: श्रोत्या, 17 तारखेला फलटण इथं विसावलेला हा वैष्णवांचा मेळा

0: विठुरायाच्या ओढीनं पुढे सरकतोय. फलटणचा मुक्काम संपवून आज विडणी, पिंपळद, निंबळक फाटा असे साताऱ्यातील टप्पे पार करत जिल्ह्यातल्या शेवटच्या बरड या ठिकाणी तो विसावेल. सातारकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन बरड येथील मुक्कामानंतर सातारा जिल्ह्यातून पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. पुढील वर्षी पुन्हा माऊलींच्या भेटीच्या आस घेऊन आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो.
1: रामकृष्ण हरी.

0: आपण ऐकत होतात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत पायीवारी पंढरीची. आज यामध्ये तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी आपण ऐकलं. निवेदन केलं होतं अजय गिजरे आणि श्रेया गोलिवडेकर यांनी. तंत्रसहाय्य होतं वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत यांचं आणि सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीचं हे वीड केंद्र आहे. श्रोतो सकाळचे ठीक 9 वाजतायत. संक्षिप्त करत आहोत विविध भारतीय राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सकाळी ठीक 9 ते 10 वाजेपर्यंत.

0: नमस्कार, मी
1: वैशाली।
0: हॅलो गीतमाला या कार्यक्रमात आपलं स्वागत करते। कोण बोलताय आपण?
1: रमेश कदम बोलतो।
0: रमेश कदम का? बीड वरून बीड वरून। आज कोणतं गीत निवडलं आपण?
1: मला एक गीत पाहिजे आपले पंढरीला। आता बिगिनिंग होईल ना, निघण्या आता मौली पोहोचली
0: पोहोचली आता
1: होंडर पोहोचली। आता आपली मी तुम्ही मागे पालखी महागड तुमची जी आपली शेगावची
0: शेगावची गजानन
1: महाराजांची
0: सगळ्याच वारे आता पोहोचतायत जवळपास पंढरपूरला। छान गीत निवडलं, धन्यवाद।
2: उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष कोठे सांगा।
3: पुण्यलिका

0: हॅलो गीतमाला.
1: हा नमस्कार, आपलं स्वागत आहे हॅलो गीतमाला कार्यक्रमात. कोण बोलताय?
0: हा नमस्कार, काय मी शिवाजी नखाते बोलतो काय? हरकत
1: शिवाजी नखाते का? हा बोला नखाजी.
0: तुमच्या आकाशवाणीचे कार्यक्रम भरते चांगले होत ते.
1: हो का? धन्यवाद धन्यवाद.
0: हो.
1: कोणते कार्यक्रम आवडतात तुम्हाला आकाशवाणीचे?
0: आता नवीन कार्यक्रम तो वाला.
1: हो. कोणते आवडतात तुम्हाला कार्यक्रम?
0: किसान वाणी.
1: हा आपकी पसंद आपली आवड. धन्यवाद. आज कोणतं गीत निवडलं ना खातेजी?
0: आता पंढरीची वारी चालू आहे आता बाई.
1: हो आता आपण सगळे वारे आता पंढरपूरला पोहोचताय जवळपास.
0: हो.
1: आज कोणतं गीत निवडलं आपण?
0: भारी चित्रपटामधून जातो.
1: अच्छा, लय भारी चित्रपटातील हे गीत. ठीक
0: आहे
1: विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे, धन्यवाद फोन केला आपण.
0: हॅलो.
1: हा नमस्कार, हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलताय?
0: मी अशोक धुंगडे बोलतो महावीर नगरवरून.
1: अशोक धुंगडे.
0: हा तर मला लय भारी या चित्रपटातून माऊली माऊली हे गीत ऐकायची इच्छा आहे मॅडम.
1: ठीक आहे.
0: तर इथं महावीर नगर म्हणून आपल्या संभाजीनगर रोडला तिथं राहतो मी, जंगल पैक फॅक्टरी.
1: हा हा.
0: काही नाव जाणार मॅडम?
1: हो सांगा.
0: माझी पुस्तक सौ ज्योती ढोंगरे आणि योगितापाई रोकडे, विद्यापाई ढोंगरे आणि कन्याताई कोंडेकर यांना हे गीत ऐकण्याची इच्छा आहे.
1: फोन केला धन्यवाद.
0: जय जिनेंद्र मॅडम.

0: कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलताय?
1: मी प्रभाकर पतंगे बोलतो, लिंबोनीवरून.
0: प्रभाकर पतंगे
1: लिंबोनीवरून.
0: लिंबोनीवरून, ठीक आहे ठीक आहे. काय करता आपण? आपण काय करता?
1: मी टेलर काम करतो.
0: हो का? मग रेल वाटत की नाही नेहमी?
1: हो, रेल्वे.
0: मग टेलर काम करता करता रेडिओचं चांगलं मनोरंजन होतं तुम्ही.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: मला एक गाणं ऐकत होत.
0: हा, कोणतं गाणं?
1: जयवंत कुलकर्णीने गायलेलं.
0: हा, गीताची बोल सांगा ना.
1: मनाच्या धुंदीत धुंदीत येणार साजन.
0: ठीक आहे ठीक आहे, चालतंय. फोन केला, धन्यवाद.
1: हा बरोबर.

0: hasta que...
1: हॅलो
2: हॅलो दीपमाला.
1: हां नमस्कार. हॅलो दीपमाला कार्यक्रमात स्वागत. कोण बोलतंय?
2: मी ईश्वर गायकवाड बोलतो.
1: ईश्वर गायकवाड का? कुठून बोलता आपण?
2: बोलतो
1: बीड वरूनच का? गायकवाड जी काय करता आपण?
2: माझं शेळी पालन आहे.
1: शेळी पालन आहे का? ठीक आहे. मग रेडिओ कधी ऐकता?
2: बऱ्याच दिवसापासून 84 पासून.
1: अरे वा, फार जुने श्रोता आहात तुम्ही. आज कोणतं गीत निवडलं गायकवाडजी आपण?
2: मोहम्मद रफीच आहे.
1: हा
2: होळी गीत आहे.
1: होळी गीत निवडलं का? ठीक आहे ठीक आहे. फोन केला तुम्ही?

0: नमस्कार, हॅलो दीपमाला कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलतंय?
1: हा नमस्कार मॅडम.
0: हा नमस्कार,
1: मी मंगेश कोळे बोलतोय, तालुका घनसांगवी, जिल्हा जालना इथून.
0: मंगेश कोळे, घनसांगवी का? काय करता आपण कोळेजी?
1: काय ना मॅडम, सिंगर एक स्वतः मोठा एक.
0: हो का, रे वा, गायक आहात आपण.
1: हो
0: मग आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता की नाही? नियमित
1: नेहमी नेहमी.
0: ठीक आहे ठीक आहे. आज कोणतं गीत निवडलं आपण?
1: आज हळदरसली कुंकू असलं चित्रपटातलं. हॅलो.
0: हा त्यातलं कोणतं गीत? गीताचे बोल.
1: लेख मांडाया दानली सासर घरी.
0: अच्छा ठीक आहे,
1: हे गाणं ऐकत होतो मॅडम.
0: ठीक आहे, धन्यवाद फोन केला आपण.

0: हाँ हेलो हेलो गीतमाला कार्यक्रमात स्वागत. कोण बोलायलंय?
1: हाँ नमस्कार मॅडम.
0: हाँ नमस्कार.
1: हाँ मी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना सागुते बोलतो मॅडम.
0: सागुते का?
1: हाँ मॅडम.
0: जिल्हा जालन्यावरून काय करता आपण?
1: मला किराणा दुकान आहे मॅडम आणि शेती बी करतो.
0: अच्छा शेती पण करता किराणा दुकाने आणि हे सगळं करत करत रेडिओ पण ऐकता?
1: हाँ मॅडम रेडिओ बी ऐकतो.
0: बर आज हॅलो गीतमाला कार्यक्रमात मराठी गीतांच्या कार्यक्रमात कोणतं गाणं निवडलंय आज आपण?
1: चित्रपट मॅडम देवता आणि गीताची बोली खेळ कोणाला दैवाचा कळला.
0: छान गीत निवडलं.
1: आणि आधी तसाच एक दोन मित्र आहेत माझे. आष्टीचे सैदू मिशेक भोकरचे पत्रकार हरिदास बिरे सय्यद जल्ला भैये आणि दीपक जाधव तुम्ही हा गाण्याचा आनंद घ्या मॅडम आपल्या सगळ्या बरोबर.
0: नक्कीच नक्कीच.

कोणती ही आस माझ्या आत आहे। आणि शेवटचा शेर बघा खूप सुंदर आहे, ध्वस्त झाली जीवसृष्टी ही कितीदा, ध्वस्त झाली जीवसृष्टी ही कितीदा, जिंदगीची तेवते पण वात आहे, कोणती ही आस माझ्या आत आहे, गीत जीवनाचे नव्याने गात आहे। पुढची एक कविता पहा खूप सुंदर आहे, किती लोटली दूर तरी ती सोडत नाही, किती लोटली दूर तरी ती सोडत नाही, काही केल्या हव मनाची हाटत नाही। अशा एक त्या वळणावरती तिने सोडले, अशा एक त्या वळणावरती तिने सोडले, जिथून आता जावे कोठे समजत नाही, किती लोटली दूर तरी ती सोडत नाही। नाही जमले कधी कुणावर प्रेम कराया, नाही जमले कधी कुणावर प्रेम कराया, म्हणून कोणी माझ्या भोवती फिरकत नाही, किती लोटली दूर तरी ती सोडत नाही। आणि शेवटचा शेर आहे पहा, फारच सुंदर आणि जबरदस्त शेर आहे हा, मरणाशी ही दोन हात मी केले म्हणून, मरणाशी ही दोन हात मी केले म्हणून, भीती आता मला कशाची वाटत नाही, किती लोटली दूर तरी ती सोडत नाही, काही केल्या हाव मनाची हाटत नाही। पुढची एक फार छोट्या धाटणीची ही एक मराठी गझल आहे पहा, जीवनाविषयीचा मी दृष्टिकोन या ठिकाणी जीवन जगण्याविषयीचा या माझ्या कवितेमधून मांडतोय। वेळ चालला निघून, पहिली ओळ आहे कवितेची पहा फार छोटी आहे, वेळ चालला निघून भरभरून घे जगून, वेळ चालला निघून भरभरून घे जगून, का उगाच झोपलास आळसास पांघरून, बघ जरा धरा निवांत बैसली किती नटून, वाटता कधी उदास एक बार घे हसून, पाहतोस का दुरून मन मुराद घे भिजून। आणि शेवटच्या दोन ओळी पहा, भरवसा उद्यान आज, भरवसा उद्यान आज, काळ बैसला टपून, वेळ चालला निघून भरभरून घे जगून। मी एके दिवशी असाच आमच्या घराच्या टेरेसवर उभा होतो आणि पावसाच्या धारा उतरल्या होत्या डोंगराकडे, आणि पावसाला सुरुवात झाली होती आणि ती सुरुवात झालेली आहे असं निरोप घेऊन एक वारा आला होता, आणि तो वारा अंगावर पडताच मला काही ओळी सुचल्या होत्या, त्याच्यातून मी ही एक निसर्ग सौंदर्य असलेली मी कविता लिहिलेली आहे पहा। क्षितिजा दिसता पाऊस धारा सोसाट्याचा सुटला वारा, क्षितिजा दिसता पाऊस धारा सोसाट्याचा सुटला वारा, आभाळातून तुटू लागले थेंब टपोरे आणिक गारा, क्षितिजा दिसता पाऊस धारा गडबड धांदल करू लागले शोधू लागले जीवनिवारा, क्षितिजा दिसता पाऊस धारा डोलू लागले वृक्षलतान फुलवू लागले मोर पिसारा, क्षितिजा दिसता पाऊस धारा। आणि शेवटच्या दोन ओळी पहा फार सुंदर आहेत, खवळून उठल्या सागर लाटा करू लागला गाज किनारा, क्षितिजा दिसता पाऊस धारा सोसाट्याचा सुटला वारा। एक माझी मराठी गझल आहे त्याचे एक मतला एक दोन तीन शेर तुम्हाला ऐकवतो या ठिकाणी। शांत काही होत नाही काळजाची आग आता, शांत काही होत नाही काळजाची आग आता, भोगणे हा भोग झाला जीवनाचा भाग आता, शांत काही होत नाही काळजाची आग आता, वारुळांनी माणसांच्या घे

0: सोडतो ना मी कधी आशा तरीही बहरण्याची, मी नव्याने उभरतो अन फुलवतो ही बाग, आता शांत काही होत नाही काळजाची आग आता.
1: आणि शेवटचा शेर आहे पहा या गजलेचा,
0: तूच देवा नागवान मी तुला रे काय मागू, तूच देवा नागवान मी तुला रे काय मागू, तूच मजला काय जे मागायचे ते माग आता, शांत काही होत नाही काळजाची आग आता, भोगने हा भोग झाला जीवनाचा भाग आता.
1: माणसाच्या चेहऱ्यांवर स्वभावावर लिहिण्याचं म्हणजे मला नेहमी जास्त इच्छा होते, तर एक अशीच मी रचना लिहिली होती. चालता चालता एके दिवशी शेतामध्ये गेलो होतो, पहा मला पहिली ओळ सुचली होती की आजकाल एकटेच वाटते बरे मला, असं मला पहिली ओळ सुचली आणि मग त्यावर मी हे लिहित गेलो पुढे.
0: तेच ते नकोच वाटतात चेहरे मला, तेच ते नकोच वाटतात चेहरे मला, आजकाल एकटेच वाटते बरे मला, आजकाल एकटेच वाटते बरे मला. डोंगरा दऱ्यात हिंडतो निसर्ग पाहण्या, एक तेवढेच रूप वाटते खरे मला, आजकाल एकटेच वाटते बरे मला. कोरडेच बोलणे नि कोरडेच हासणे, काळजास पाडतात रोज ते चरे मला, आजकाल एकटेच वाटते बरे मला.
1: आणि शेवटचा शेर पहा,
0: माणसाकडून लाभते न प्रेम आज पण, चाटतात गाय वासरे जनावरे मला, आजकाल एकटेच वाटते बरे मला, तेच तेच नकोच वाटतात चेहरे मला.
1: रसिक श्रोते हो, मी एक अंत्ययात्रेला गेलो होतो आणि त्यावेळी म्हणजे माझ्या मित्राचे वडील वारले होते, आणि तिथे जे काही मी दृश्य पाहिलं मी एकदा, ते पाहिल्यानंतर मला काही ओळी सुचल्या आणि मग त्यावर एक मी एक सुंदर ही कविता लिहिलेली आहे, बघा तुम्हाला खूप आवडेल.
0: जीव माझ्यावर किती ते लागले जडवायला, जीव माझ्यावर किती ते लागले जडवायला, हाय मेल्यावर मला ते लागले सजवायला, जीव माझ्यावर किती ते लागले जडवायला. केवढा आक्रोश करती केवढा कल्लोळतो, केवढा आक्रोश करती केवढा कल्लोळतो, काय छातीवर स्वतःच्या लागले बडवायला, जीव माझ्यावर किती ते लागले जडवायला.
1: आणि पुढचा शेर पहा,
0: फार सज्जन तो भला माणूस होता चांगला, फार सज्जन तो भला माणूस होता चांगला, केवढे गुणगान आता लागले सुनवायला, जीव माझ्यावर किती ते लागले जडवायला. जाहली गावात गर्दी पाहण्या मज शेवटी, जाहली गावात गर्दी पाहण्या मज शेवटी, डामडौलाने मला ते लागले मिरवायला, हाय मेल्यावर मला ते लागले सजवायला.
1: आणि शेवटचा शेर आहे पहा,
0: जाळलो गेलो तरी जळलोच न होतो यार पण, जाळ

पाहतो स्वप्नात ही मी दंशणारे नाग आता भोगने हा भोग झाला जीवनाचा भाग आता सोडतो ना मी कधी आशा तरीही बहरण्याची।

0: ते लागले विझवायला जीव माझ्यावर किती ते लागले जडवायला हाय मेल्यावर मला ते लागले सजवायला.
1: एक एल्गार नावाची एक गझल लिहिली होती. पहा मी का लिहितो, कशासाठी लिहितो, साहित्य कशासाठी असतं याची थोडीशी झलक दाखवणारी ही एक गझल आहे. पहा. छाटण्या अन्याय इथला पार आता, छाटण्या अन्याय इथला पार आता, लेखनीला लावतो मी धार आता. शब्द माझे तळपती तलवार झाले, शब्द माझे तळपती तलवार झाले, थेट करतो काळजावर वार आता. छाटण्या अन्याय इथला पार आता. ना कधी घेणार मी माघार यारो, ना कधी घेणार मी माघार यारो, या मनाचा ठाम हा निर्धार आता. छाटण्या अन्याय इथला पार आता. हार हो या जीत त्याची ना तमामज, हार हो या जीत त्याची ना तमामज, आर हो या पार ना हटणार आता. छाटण्या अन्याय इथला पार आता, लेखनीला लावतो मी धार आता. फुंकले रणशिंगण देहात माझ्या, फुंकले रणशिंगण देहात माझ्या, वादळाचा जाहला संचार आता. छाटण्या अन्याय इथला पार आता. आणि शेवटचा शेर आहे पहा. रोम रोमातून माझा हर्षतोवन, रोम रोमातून माझा हर्षतोवन, स्पंदतो धमन्यातून यलगार आता. छाटण्या अन्याय इथला पार आता, लेखनीला लावतो मी धार आता. आणि पुढची माझी एक अतिशय सुंदर गझल आहे, त्या गझलेचे एक मतला आणि दोन तीन शेर तुम्हाला ऐकवतो. लपू द्या कोणी किती हे काळजाच्या पार काही, माणसाचा चेहरा सांगून जातो फार काही. लपू द्या कोणी किती हे काळजाच्या पार काही, पांग सारे फेडण्याचा यत्न केला पण तरीही.

0: चेहरा सांगून जातो फार काही.
1: आणि शेवटचा शेर आहे पहा, फार सुंदर शेर आहे.
0: पार पडला सोहळा घाईत माझ्या जीवनाचा, पार पडला सोहळा घाईत माझ्या जीवनाचा, शेवटाला राहिले मानायचे आभार काही. माणसाचा चेहरा सांगून जातो फार काही, लपवू द्या कोणी कितीही काळजाच्या पार काही.
1: धन्यवाद.
2: श्रोते, आताच आपण डॉक्टर देवराव चामनर यांनी सादर केलेल्या काही गझल आणि कविता ऐकल्यात, आणि त्यातील शब्द भावना नक्कीच आपल्या मनापर्यंत पोहोचल्या असतील हे नक्की. चला तर अशाच नवीन साहित्यासह पुन्हा भेटूया पुढच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोते, आताच आपण अक्षरलेणी हा कार्यक्रम ऐकलात. कार्यक्रमात देवराव चामनर यांची कविता वाचन ऐकलं. निवेदन होतं अनिता देव यांचं. सादर करते योगीराज बच्चे. अक्षरलेणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या वेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे आकाशवाणीचं वेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळची 11:01 झालाय. प्रसारित करत आहोत हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गाता रहे मेरा दिली.

मनापरही मुरादी ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना वैशाली राऊतचा सप्रेम नमस्कार आणि कार्यक्रमात खूप स्वागत. श्रोते, कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात हम साथ साथ ही या चित्रपटासाठी हरिहरन घनश्याम प्रतिमा यांच्या स्वरातील रवींद्र रावळ यांचे गीत. संगीतकार आहेत राम लक्ष्मण. श्रोते, आजकालच्या या नात्यांच्या बाजारात आई वडिलांइतकं श्रेष्ठ पवित्र आणि निस्वार्थ नातं कोणतंच नाही. अधिक बोलण्यापेक्षा या गीतातून ते सविस्तर आणि हृदयाला भिडेल असं स्पष्ट वर्णन केलंय. ऐकूयात हम साथ साथ या चित्रपटातील ही छानशी गीतरचना.

श्रोतेहो कार्यक्रमात ऐकूयात एक निवेदन. श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं. श्रोत्या, आत्ताच आपण एक निवेदन ऐकलं. आपण एक आहात गाता रे मुरादी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत्या, आता आषाढाचा महिना सुरू आहे आणि या आषाढ महिन्यातील सुंदर असं वर्णन एका गीतात केलंय. ऐकत हे गीत मुक्तया चित्रपटातील.

शुद्ध ज्येष्ठ आषाढ पासून सणवाऱ्याला सुरुवात होते आणि अनेक ठिकाणी रथयात्रा जत्रा उत्सवही सुरू असतात.

पावसाळाही सुरू असतो. जसं की जगन्नाथ पुरी येथे सध्या रथ उत्सव सुरू आहे.

श्रोतो, जून महिन्याला की पावसाची अपूर्ता चातकासह शेतकऱ्यासह लहान मुला बाळांसह सर्वांनाच लागते आणि पाऊस कोणाला आवडत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्राणी मात्रांना सर्वांनाच पाऊस आवडतो आणि पाऊस नसेल तर सर्वांना या मानवजातीलाच अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि त्यासाठीच या पावसाळ्यात पाऊस तर कमीच आहे आपल्याकडे आणि उशिराही येतोय, मात्र या पावसाळ्यात सर्वांनी झाडं लावण्याचा जर अट्टहास केला तर बऱ्यापैकी या पर्यावरण सृष्टीला या झाडांमुळे पाऊस पडण्याला हिरवी वनराई नटण्याला आधार होईल.

रात्री आज सकाळपासून आपल्या बीड जिल्ह्यात काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी सतत पावसाची धार सुरू आहे आणि पाऊस सर्वांनाच हवा आहे. तेव्हा या पावसाळ्याचा आणि या पावसाळी गाण्यांचा तुम्ही सुद्धा आमच्या आकाशवाणीसोबत रेडिओसोबत आनंद घ्या.

श्रोतृगणच, आठ जुलै आज एका सुप्रसिद्ध पार्श्वगायक भूपेंद्र सिंग यांचा स्मृती दिन आहे. त्यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी झाला होता पंजाबमध्ये आणि आज त्यांचा 18 जुलै हा स्मृती दिन आहे. त्यांच्या वडिलांकडून त्यांना संगीताचा हा वारसा मिळाला होता, मात्र पार्श्वगायका पलीकडे त्यांची अजूनही ओळख आहे. ती म्हणजे ते सुप्रसिद्ध आणि सुंदर असे गिटार सुद्धा वाजवतात. ऐकूयात त्यांचंच हे लोकप्रिय गीत

0: Bye, mitrano.
1: Hai.
0: Bye, dostano.
1: Hello.
0: छान गाणी ऐकण्यासाठी छान गाणी शिकण्यासाठी कधी विषय अभ्यासाचा तर कधी छान छान गोष्टींचा ऐकायला विसरू नका आपल्या बालदैवत या कार्यक्रमात दर रविवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणीत वेळ

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही मटले चिंब भिजावे, त्यातही मटले चिंब भिजावे. समर्पित करुणी याती ओंजळत, समर्पित करुणी याती ओंजळत. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते ती हीच पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाश

मंगळत्र श्रोते हो, तुमच्यासोबत अशाच गप्पा आणि त्यावर आधारित गाणी ऐकवायला खरं तर खूप आवडेल, मात्र आपल्याला वेळेचं बंधन आहे. तेव्हा मी वैशिली राऊत गातर मिळा दिली या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया अशा छानशा गप्पांसह आणि सदाभार गाण्यांसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते आताच आपण गातारही मेरा दिल हा कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. एफएम प्रसारण सेवा वाहिनीचं हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळच्या 11:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत स्वरांजली हा विशेष सुगम संगीताचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: श्रोत्या, आता आपण काय जाहिरात संदेश ऐकलेत, आता ऐकूयात स्वरांजली हा विशेष सुगम संगीताचा कार्यक्रम।
0: आकाशवाणी नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत स्वरांजली।

0: ಸತ್ಯಜೂ ಸನ್ಮಾರ್ಗದಾವಿ ದೇಯಿ ಸ್ಫುರುತಿ ಪ್ರೇರಣಾ ಗುರುರೂಪಿ ತತ್ವಾಸ ಸ್ಮರುಯ ತ್ರಿವಾರ ವಂದನ ತ್ರಿವಾರ ವಂದನ ತ್ರಿವಾರ ವಂದನ. ಶ್ರುತಿಹು ಸ್ವರಾಂಜಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ಲ ಯಾ ಮಹಿನ್ಯಾತ್ಲ ಗೀತ ಹೇ ಅದಿತಿ ದೇಶಮುಖ್ ಯಾಂಚ. ಗಾಯಿಕಾ ಆಹೇತ್ ಆಕಾಂಕ್ಷಾ ನಗರ್ಕರ್. ಸಂಗೀತಕಾರ ಆಹೇತ್ ಸುಮಂತ ಗಹಾಣಕರ್. ಶ್ರುತಿಹು ಗೀತ ಐಕಣ್ಯಾಪೂರ್ವಿ ಗೀತಾ ವಿಷಯ ಕವಿಯತ್ರಿಸೆ ಮನೋಗತ್.
1: नमस्कार. भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे. या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो. गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे. तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शाने शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो. जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो. म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेने त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे.

0: श्रुतीहो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथसंगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शिंदे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉ विजयसिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोत्या, आताच आपण या महिन्यातील विशेष सुगम संगीताचा कार्यक्रम ऐकलात स्वरांजली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. यानंतर ऐकूयात काही जाहिरात संदेश.
2: बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
4: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई है.

बरं श्रोतेहो, या गीतरचनेबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र श्रोत हे दुपारचे 12 वाजता सहक्षेपित करत आहोत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर लगेचच 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम क्रमशः आम्ही सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन भूमिका समर्थपणे निभावणारी स्त्री ही समाजाच्या प्रगतीची खरी शिल्पकार आहे. तिच्या अनुभवांना, विचारांना, स्वप्नांना आणि कर्तृत्वाला शब्द देणारा हा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. मैत्रिणींनो, आजच्या या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण एका नव्या विषयाची उकल करणार आहोत, जाणून घेणार आहोत प्रेरणादायी अनुभव. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, ज्ञानाची ओढ, संस्कारांची जपणूक आणि प्रभावी शब्दांची ताकद यांचा सुंदर मिलाफ ज्या व्यक्तिमत्वात दिसून येतो अशा व्यक्ती समाजामध्ये प्रेरणेचा दीप बनतात. अध्यापन, व्याख्यान कला, आकाशवाणी, साहित्य लेखन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कामिनी सुनील अमृतकर. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आकाशवाणीशीही त्यांचं 3 दशकांहून अधिक काळापासून जिव्हाळ्याचं नातं आहे. अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाशी मैत्रिणींनो आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, चला तर मग आपण स्वागत करूया कामिनी ताई यांचं. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये, स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद ताई.

0: सुंदरशा अशा छान प्रस्तावनेनंतर मला ह्या स्वागताची अधिक आतुरता यासाठी होती की आपल्या नजरेसमोर नसणाऱ्या पण आपल्या सखींशी संवाद साधण्याचा हा सुंदरसा योग जुळून आलेला आहे. खूप वर्षानंतर पुन्हा आकाशवाणीच्या स्टुडिओमधनं सर्वांशी संवाद साधला जातोय. तर मैत्रिणींनो, माझ्याकडून आहे आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार.
1: आपल्या बालपणापासून आजपर्यंतच्या प्रवासाविषयी आणि शिक्षिका होण्यामागील प्रेरणा तुमची कोणती होती?
0: प्रत्येकाला आपला मागचा इतिहास असा इतरांना सांगावा असा वाटतो आणि मला खूप आवडला हा प्रश्न की बालपणापासून घरात तसं शैक्षणिक वातावरण होतं. वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असले तरी घरामध्ये शिक्षणाला पूरक असं वातावरण होतं. आजोबांचा जरी व्यापार असला तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे ही सगळ्यात मोठी प्रेरणा ही आमच्या घरातनं आमच्या आजी आजोबांपासून होती. की थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला जगण्यासाठी केवळ फक्त अन्न वस्त्र निवारा नाही तर आपल्याला सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे हे लहानपणापासून आजी आजोबांनी मनावर बिंबवलं. आणि त्यानंतर मग सुरू झाला शिक्षणाचा प्रवास शाळा महाविद्यालय. यानंतर ज्यावेळेस एका विशिष्ट टप्प्यावर नोकरीसाठी निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस स्पर्धा परीक्षांमध्ये मी प्रयत्न करतच होते, बँकेच्या परीक्षा देणं किंवा इतर परीक्षा देणं. पण मग नंतर बीएडला नंबर लागल्यानंतर मला हळूहळू कळू लागलं की नाही आपला इंटरेस्ट याचंच आहे. आणि बीएडला नंबर लागण्यापूर्वी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर घरी शिकवण्यासुद्धा चालवल्या. त्या दरम्यान हे आकाशवाणीवरचे कार्यक्रम सुद्धा सुरू होते आणि त्यात मला लक्षात आलं की शिकवणं आपल्याला आवडतं आणि मग त्या दृष्टीनेच आपण ठोस प्रयत्न केले पाहिजे असा विचार करून मग मी बीएडला नंबर लागल्यानंतर तिथं तर माझं म्हणजे मी विद्यापीठात पण पहिली आलेली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. आणि नंतर मग सुदैवाने निकाल लागण्याच्या आधीच जळगाव मधल्या एका नामांकित संस्थेमध्ये मला जॉब पण लागला. आणि नंतर 2-3 वर्ष तिथं जॉब केल्यानंतर मग लग्नानंतर माझं 40 गावला मी शिफ्ट झाले. 40 गावला पण 5-6 महिन्यातच लगोलग मला आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये 40 गाव एज्युकेशन सोसायटीच्या आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये लगेच जॉब लागला. शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं या दोघी गोष्टींचा वारसा आणि वसा असा चालू आहे. एक म्हणता येईल की 27-28 वर्षांचा हा प्रवास आहे आणि अशा रीतीने शिक्षणाची आवड आणि शिकवण्याची आवड या दोघी एका वेळेला हातात हात घालून माझ्याकडनं चालू आहेत असं मला वाटतं.
1: वा, तुमची ही प्रेरणा हा तुमचा प्रवास अगदी 27-28 वर्षांपासून चालूच आहे मॅडम. आणि तुम्ही जसं म्हणालाय की घरामध्ये लहानपणापासून संस्कृतचे श्लोक आजी आजोबांकडनं हा वारसा तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला शिकवायलाही आवडायला लागलं. तर मग आता तुम्ही शाळेमध्ये संस्कृत इंग्रजी आणि इतिहास हे विषय शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरतात?
0: खरं सांगायचं ना तर पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज खरोखर गरजेचं आहे. भाषा ही उपयोजित असली पाहिजे. म्हणजे नुसतं सगळी कौशल्य येणं म्हणजे भाषा येणं असं नव्हे तर भाषेचा उपयोग उत्तम रीतीने करता येणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणूनच संस्कृत शिकवताना ती आपल्या संपूर्ण भाषांचीच जननी आहे आणि एकमेव अशी शास्त्रशुद्ध भाषा आहे की जिला 3 वचनं आहेत. हे मुलांच्या मनावर बिंबवताना मी बऱ्यापैकी तक्ते किंवा इतर जे शैक्षणिक साहित्य त्याचा उपयोग करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी शिकवताना मुलांमधनच मुलांकडनं वदवून घेणं, त्यांना एकदा त्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर त्या मुलांकडनं अधिकाधिक वदवून घेणं, त्यांच्याकडून त्या करून घेणं ह्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळे वर्गामध्ये असं गोलाकार बसवून मुलांना त्यांच्या आवडत्या मित्रांसोबत आणि नंतर मग त्या जोड्या फोडून त्यांच्या दुसऱ्या इतर मित्रांसोबत इंटरॅक्ट करायला सांगणं हे माझं फार आवडीचं काम आहे. आणि त्यामुळं काय होतं की भाषेचा वापर करायला शिकतात मुलं. भाषेची सगळी आपली आता सरमिसळ झालेली आहे त्याच्यामुळं काय होतं की मुलं मध्येच इंग्रजी मध्येच हिंदी मध्येच मराठी अशी भाषा वापरतात.
1: बरोबर.
0: तर अभिजात मराठी वापरताना किती आपण मराठीचा वापर करतो याच्या सुद्धा मी बऱ्यापैकी परीक्षा घेते वर्गामध्ये की मुलांनी इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द सांगता आला पाहिजे त्यांना मराठी. तो सुद्धा आजकाल दुरापास्त झालाय असं म्हटलं तर चालेल कारण मोबाईलच्या किंवा इतर गोष्टींच्या आक्रमणामुळे मुलांच्या भाषेचा थोडासा असा काय म्हणता येईल ना की एक बाज बदललेला आहे, त्याची एक लकब बदललेली आहे आणि ती मुलांमध्ये उत्तमरित्या रुजवता आली पाहिजे यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. मुलांमधनं इंटरॅक्शन्स करून घेणं, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया संवादात्मक लेखन करून त्यांच्याकडनं वेगवेगळे वेचे वाचून घेणं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या नाट्यकृती पथनाट्य सारख्या शुद्ध मराठीपासून तर आजच्या मोबाईलच्या भाषेपर्यंत सर्व त्यांच्याकडनं करून घेणं यावर माझा जास्त भर असतो. त्यामुळं काय होतं की मुलांना भाषा ही अवघड न वाटता त्यावर काम करणं अधिक आवडतं, त्यावर काम करायला सोपं जातं.
1: बरोबर.
0: हां, त्याच्यामुळे फक्त

0: उत्तरं लिहिण्याइतपत मर्यादित न राहता भाषेचं एक सारासार ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं असा माझा प्रयत्न असतो.
1: बरोबर. आणि फक्त शिक्षक शिकवता आहे आणि मुलं ऐकता आहे तर तशाने सुद्धा मुलांना थोडंसं ते शिक्षण जरा बोर वाटायला लागतं. आणि जर आपण त्यांच्याकडनं संवाद घेतले, त्यांच्याकडनं जर आपण उत्तरं मिळत गेली, प्रश्न त्यांना विचारत गेले, तर एक संवादात्मक ते आपलं शिक्षण घडून येतं आणि तसं मुलांना त्या शिक्षणाबद्दल गोडी सुद्धा वाटायला लागते.
0: आणि मुळात काय होतं की भाषा म्हणजे फक्त 2 मार्कांचं उत्तर किंवा 5 मार्कांचं किंवा 5 गुणांचं उत्तर एवढं न राहता त्यातला काहीतरी गाभा त्यांना समजला पाहिजे हा प्रयत्न आहे.
1: आणि त्यातून मुलांनी बोध सुद्धा घ्यायला हवा. जे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो तो फक्त मार्क मिळवण्यासाठी नसतो. अगदी बरोबर ताई, की तुम्ही कृतीयुक्त शिक्षण सध्या मुलांना देत आहात तर हे खूप छान शिक्षण तुम्ही मुलांना देत आहात मॅडम. आता ताई, महात्मा गांधींच्या विचारांशी आपले विशेष नाते कसे जुळले बरं आणि त्यांच्या कोणत्या मूल्यांनी आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला?
0: महात्मा गांधींच्या म्हणजे मुळातच खूप वाचनाची आवड असल्यामुळे बरीचशी पुस्तकं अशी हाताळत गेले आणि महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व हळूहळू कळत गेलं की फक्त 2 ऑक्टोबर किंवा 30 जानेवारी या तारखांपुरता नाही किंवा नोटेवर असणारे महात्मा गांधींनी तर त्या पलीकडचं काय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि ते किती आपल्या म्हणजे जनमानसात किती खोलवर रुजलेलं आहे, कुठल्याही नकळत महात्मा गांधी आपल्यामध्ये आहेत याची जाणीव मला साधारण माझ्या 10वीच्या वर्षी मला झाली की मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये आम्हाला व्याख्यान द्यायला म्हणून राम शेवाळकर आलेले आणि त्यांनी मग सांगितलं की काही व्यक्तिमत्व ही आपल्यामध्ये अशी रुजलेली असतात की त्यांचा नकळत प्रभाव हा आपल्या आयुष्याच्या अगदी अंतापर्यंत असतो की तो आपल्याला समजून येत नाही. महात्मा गांधी हे व्यक्तिमत्व सुद्धा असंच आहे की मिठाचा सत्याग्रह असेल किंवा त्यांचं आजच्या आपल्या जीवनातलं अस्तित्व म्हणजे ते नोटेवर असतील ज्यांना आपण आता प्रत्यक्षात आमच्या पिढीने त्यांना काही बघितलेलं नाही, त्यांच्या बरोबर कोणताही आपल्या अनेक पिढ्यांचा संवाद नाही, तरी सुद्धा महात्मा गांधी ही व्यक्ती नसून ते एक तत्व आहे आणि ह्या गोष्टीचा इतका प्रभाव झाला की मग त्यांच्याविषयीची पुस्तकं इतकी झपाट्याने वाचत गेले आणि नंतर हळूहळू कळलं की खरोखर ही व्यक्ती म्हणजे एक स्वतःच एक विद्यापीठ आहे. ह्या व्यक्तींच्या विचारांनी या म्हणजे एका केवळ भारतीय जनतेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. म्हणजे भारताची जी एक स्वराज्याची स्वराज्याकडे झालेली किंवा आपल्या स्वतंत्रतेकडे झालेली जी वाटचाल होती तर विदाऊट शेडिंग अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड एक रक्ताचा थेंब न सांडता झालेली जी क्रांती म्हटली जाईल किंवा जे स्वराज्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, तर तो केवळ महात्मा गांधींच्या या तत्वांमुळेच शक्य झाला असं मला वाटतं. आणि तिथून मग ही प्रेरणा मिळत गेली आणि मग महात्मा गांधींच्या एकूण व्यक्तिमत्वाविषयी मग असा विचार करायला लागल्यानंतर कळत गेलं की माझे सत्याचे प्रयोग म्हणजे महात्मा गांधी नाही तर सत्याच्या प्रयोगांसोबत स्वच्छता, अहिंसा, शांतता, मानवता, भूतदया, हरिजनांना आपल्यासोबत घेऊन चालण्याचा प्रवास ह्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या जीवनाच्या सर्व मूल्यांमध्ये महात्मा गांधी आहेत आणि ही मूल्य जर पुन्हा आजच्या पिढीमध्ये रुजवायची असतील तर आपल्याला स्वतःपासून ती सुरुवात करावी लागेल. आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांमार्फत अशा अनेक पथनाट्यातून त्याच्यातून हा महात्मा गांधींच्या या विचारांचा मी प्रचार प्रसार करत असते.
1: तुम्हाला महात्मा गांधींचे विचार आवडले आणि वाचन तुमचं वाढत गेलं त्याच्यातून तुम्हाला अशी प्रेरणा मिळत गेली तर हे आपणही आजच्या पिढीला ते समजावून सांगण्याची मला असं वाटतं खूप गरज आहे. आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर तसं आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे आणि ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करावं अशीच सर्वांना आपली विनंती राहील. आता ताई, आजच्या पिढीमध्ये गांधीजींचे विचार रुजवण्यासाठी शाळा आणि पालकांनी कोणती भूमिका निभवावी असं तुम्हाला वाटतं?
0: अगदी बरोबर. सध्या शालेय पातळीवरच नाही तर सगळ्याच पातळींवर म्हणजे आपल्या सामाजिक वगैरे की महात्मा गांधींच्या विचारांची बऱ्यापैकी प्रेरणा आता मिळत आहे. म्हणजे ती आहेच सुरुवातीपासून पण ती आता नव्याने पुन्हा सर्वांसमोर येत आहे की आपण एक स्वच्छता पंधरवाडा साजरा करतो महात्मा गांधीजींच्या जन्मदिनानंतर, त्यानंतर सौजन्य सप्ताह आपण साजरा करतो. या व्यतिरिक्त सुद्धा महात्मा गांधींचे जर विचार, मूल्य, संस्कार आपल्या मुलांमध्ये जर रुजवायचे असतील तर केवळ आपण म्हणजे काय म्हणतात ना की कागदोपत्री न राहता तर मुलांकडनं प्रत्यक्ष कृतीतून ते करून घेतले पाहिजे. आणि म्हणून मी आमच्या शालेय पातळीवर आम्ही आमच्या गावामध्ये या बाबतीत खूप सजग आहे आमची शाळा असं म्हटलं तरी चालेल की मुलांना नुसत्या दिंडी वगैरे न काढता तर घरोघर जाऊन मुलांना आम्ही स्वच्छतेचं महत्व सांगायला प्रेरित करतो. स्वतः मुलं जाऊन साफसफाई करतात. एक आठवड्यातले 3 दिवस असे असतात की सगळी मुलं एकत्रित कुठल्याही प्रकारचा भेद

0: हा न करता सर्वांचा डबा एक असतो आणि सर्व सरमिसळ करून सगळेजण डबा तो खातात. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था कार्यरत आहे त्यांनी सुद्धा महात्मा गांधींची काही मूल्य रुजवण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामधून समाजाभिमुख उपक्रमामधून पुन्हा या मूल्यांचा एक पुनरुच्चार करायला हवाय, त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. आम्ही ते शालेय पातळीवर करतो, ते व्यापक रीतीने सामाजिक पातळीवर पण व्हायला हवेत. अगदी थोडक्यात सुरुवात करायची म्हटली अगदी छोटीशी तर ती स्वच्छतेतून होईल, कारण जे स्वच्छतेला प्रचंड महत्व गांधीजींनी दिलं होतं तसं वृक्षारोपणाला त्यांनी महत्व दिलं होतं की आपल्याकडे आलेल्या अतिथीचं तेलाभर उरलेलं पाणी सुद्धा त्यांनी कधी वाया जाऊ दिलं आणि ते सुद्धा त्यांनी झाडाला घातलं. इतक्या छान त्यांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, तर त्या फक्त आपण आचरणातनं आणून दाखवल्या पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. याच्यासाठी हे छोटे छोटे उपक्रम आपण राबवायला हवे, जे आम्ही शालेय पातळीवर आम्ही स्वतः राबवतो. वेगवेगळ्या सप्ताहाच्या निमित्ताने शासनामार्फतही ते राबवले जातात. सामाजिक पातळीवर पण त्यांचा अधिकाधिक व्यापक रीतीने विचार व्हायला हवा, ही आजची गरज आहे.
1: हो खरं, आणि त्या सामाजिक पातळीवर याचा विचार व्हायला हवा आणि ती सुरुवात जर पालकांनी केली घरापासून मुलांना ते राबवण्याची, तर ते खूप उत्तम कार्य होईल आणि तो उपक्रम अगदी घरातून सामाजिक रीत्या तो उघडपणे होईल. ताई, आता संयुक्त कुटुंब व्यवस्थेतील स्त्रियांच्या स्थानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे, तर आजच्या काळात या विषयाकडे आपण कसे वळलात?
0: सांगायला आवडेल की माझं स्वतःचं खूप मोठं भलं मोठं 4-5 पिढ्यांचं एकत्र नांद कुटुंब आहे. या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे की मुळात मी स्वतः संयुक्त कुटुंबामध्ये राहते आणि या विषयाशी जोडलं जाण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी की ज्या काही विवाह समुपदेशनाच्या संस्था काही कार्यरत आहे त्यांच्याशी मी जोडलेली आहे आणि आजच्या पॅकेजच्या जमान्यामध्ये विवाह संस्थेमध्ये फक्त देवाणघेवाण हा व्यवहार राहिलेला असताना अशा ठिकाणी खूप गरज आहे की लोकांना फक्त आई वडील म्हणजे आई वडील घरात नको, ते वृद्धाश्रमात हवे आणि आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. ही जी आजच्या पिढीची मानसिकता झालेली आहे त्या मानसिकतेवर उत्तर म्हणून मग आम्ही या संयुक्त कुटुंबाचा एक काय म्हणता येईल ना की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मुला मुलींचे मेळावे आयोजित करतो, विवाह समुपदेशन कार्यामधून भावी पिढीला त्याचं मार्गदर्शन करतो. आणि त्यातनं मार्गदर्शन करता करता मला असं वाटायला लागलं की आपल्या व्याख्यानातनं पण किंवा आपल्या इतर संवादात्मक कार्यक्रमांमधनं सुद्धा याचा आपण जर जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला तर आजची जी विभक्त होऊन जगणारी पिढी आहे की ज्यांना आजी आजोबा आई वडील मामा मावशी ही नाती फक्त पुस्तकात माहिती किंवा केवळ काहीतरी 2-4 संवादात्मक गोष्टींसाठी माहिती
1: आहे,
0: ती त्यांच्यामध्ये त्यांच्यात राहून त्यांच्या सोबत राहून जगण्याची त्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. आणि म्हणून मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं आजी आजोबांना बोलवणं, मामा मामींना बोलवणं, मावशींना बोलवणं असा कार्यक्रम आयोजित करत असते. याशिवाय तरुण मुला मुलींना पण समुपदेशन करत असते की कुटुंबाचे घटक म्हणजे आई वडील हे आहेतच, त्यासोबतच इतर नाती सुद्धा आपल्याला किती आवश्यक आहे. कारण मुळातच आपली जी भारतीय संपूर्ण कुटुंब पद्धती आहे ही मुळातच संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारलेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती आजची काळाची जरी गरज असली तरी संयुक्त कुटुंब पद्धतीत आपली मुळं जोडली गेली पाहिजे, हा सर्वात महत्वाचा विचार यामागे आहे.
1: खरंच आहे. आणि आज ती ताई काळाची गरज सुद्धा आहे की नोकरी निमित्त बरेच जण आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहायला जातात आणि मग त्यांची मुलं होतात, मग त्यांना काय नाते वगैरे त्यांना ते सुद्धा समजत नाही. आणि कधीतरी मग आपण आपल्या कुटुंबामध्ये गेलो मग मामा कोण मावशी कोण आणि लांबचे नातेवाईक तर मग लांबच राहतात, पण ते खरंच आज रुजवण्याची गरज आहे प्रत्येक मुलांमध्ये. आपण जर म्हटलं तुम्ही एक प्रकारे ते समुपदेशन सुद्धा करतात, तर हा उपक्रम सुद्धा तुम्ही छान करतात ताई. आता शिक्षक आणि इतर सामाजिक कार्य सुद्धा आपण भरपूर करतात ताई, असे निरनिराळे उपक्रम आपण राबवत असतात, तर मग या भूमिका निभावताना कोणते अनुभव तुमच्या विशेष लक्षात राहतात?
0: खरी गोष्ट आहे की असे वेगवेगळे उपक्रम राबवताना येणारे अनुभव पण खरंच काही इतके रुद्ध असतात की ते आपल्याला स्वतःला सुद्धा बदलायला भाग पाडतात.
1: खरं
0: एक काटकसरीने जगता आलं पाहिजे असा एक उपक्रम मी मध्यंतरी घेतला होता. माझ्या आजूबाजूचे जे काही माझे विद्यार्थी असतील किंवा इतर कॉलनीत राहणारी जी मुलं असतील किंवा आपण जो खर्च करतो तो अनाठायी आहे की आवश्यक आहे यातली सीमारेषा फार पुसट आहे, तर ती ओळखता आली पाहिजे म्हणून काही मुलांना माझ्या ओळखीतल्या विद्यार्थ्यांना असं एकत्रित करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे खर्च किती कमी करू शकता बुवा. असं मुलांनी सांगितलं की आम्हाला पॉकेट मनी मिळतो. मग म्हटलं मग तो तितका आवश्यक असतो का की जेवढा मिळाला तेवढा खर्च केला गेलाच पाहिजे? नाही, काही वेळेस नसतं म्हणे. मग म्हटलं मग ते बाजूला टाकता येतात का ते पैसे? नाही म्हणे. मग पुढचा पॉकेट मनी मिळवायच्या आत आम्ही तो खर्च करून टाकतो.

0: असंच त्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे हे जे पॉकेट मनीचे मिळणारे म्हणजे पैसे आहेत काही आहेत ते जर थोडे थोडे साठवून बाजूला ठेवता आले तर तेवढे बघावा आणि मला पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा येऊन भेटा. आणि खरोखर सांगते की काही मुलांनी 200, काही मुलांनी 500, काही मुलांनी 100 असे गोळा केलेले होते ते पैसे. म्हटलं मग आता हे प्रत्येकाचे जमा झालेले पैसे आहेत तर ह्यातलं तुम्ही काय कराल, काय करणार म्हणे, तुम्ही जे सांगाल ते करू म्हणे मॅडम आम्ही. मग तुमच्या कुटुंबात त्या त्या गोष्टीची काय काय गरज आहे तर ते लक्षात ठेवून तुम्ही ती गोष्ट जर घरात उपलब्ध करून दिली तर तुमची एक छोटीशी मदत होईल.
1: खरंय.
0: आणि मुलांनी खरोखर ते तसं केलं की बा म्हणजे घरात काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या, काही वस्तू आणायच्या होत्या तर त्या आणायला आईला लगेच पैसे उपलब्ध करून दिले तर आई वडिलांना झालेला तो आनंद होता. तर त्यातनं मुलांना काटकसरीने जगता आलं पाहिजे. आणि एक दिवस पूर्णपणे मोबाईल बंद, मोबाईल बघायचाच नाही, मोबाईलशी संबंधित कुठलीच ऍक्टिव्हिटी करायची नाही, असा एक मोबाईल बंद असा एक उपक्रम अजूनही राबवते. म्हणजे छोट्या छोट्या मुलांना गार्डनिंगची बागकामाची आवड आहे पण मोबाईल पाहण्यामध्ये ते ती आवड जरा बाजूला पडते. तर मी आज ह्या बिया लावल्या किंवा मी आज ह्या झाडा रोपाच्या बिया किंवा झाडाच्या बिया एकत्रित केल्या, ह्या सगळ्या छोट्या गोष्टींचा आनंद त्यांना मिळतो. जो वेळ त्यांचा क्वालिटी टाइम असायला हवा तो मोबाईलमध्ये बऱ्यापैकी जातो. तर तो
1: बरोबर
0: या निमित्ताने असा सत्कारणी लागतो. तर पालकांना सुद्धा हे उपक्रम आवडतात. मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस लिहून देते की आपल्याला असा असा उपक्रम करायचा आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वहीवर सूचना स्वतः त्यांना लिहायला लावते की मी फळ्यावर लिहून देते की हे लिहा आणि घरी आईला दाखवायचं आहे. जरी 9वी 10वीची मुलं असली तरी अतिशय आनंदाने ते हे काम करतात की टीन एज मधल्या मुलांचे जरा प्रश्न वेगळे असतात. धड मोठे नाही आणि धड लहान नाही अशा मुलांना हाताळणं फार कठीण असतं. त्यांच्या कलाने घेत त्यांच्या आवडीचीच कामं त्यांना त्यांच्याच पद्धतीने द्यायची. हे उपक्रम जेव्हा राबवते त्यावेळेस मग स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करण्यापासून स्वतःचे कपडे नीट घडी करून ठेवणे, स्वतःचा युनिफॉर्म स्वतः धुवायला टाकणे, इथपर्यंतच्या गोष्टी स्वतः मुलं करतात. तर तेव्हा पालकांचा जेव्हा फीडबॅक आपल्यापर्यंत येतो, पालकांच्या प्रतिक्रिया येतात की नाही मॅडम हे असं असं खूप छान घडलं, तर त्यावेळेस होणारा आनंद फार म्हणजे शब्दातीत आहे की आपण छोटीशी केलेली कृती आज काहीतरी मूळ धरते तर याचं नक्कीच पुढे काहीतरी छान फलित आपल्याला
1: आणि ते एक समाधानही आपल्याला मिळतं, आनंद देऊन जाते ती गोष्ट आपल्याला नक्कीच. ताई ताई तुम्ही भरपूर लेखन करतायत, आम्ही वाचलेलं सुद्धा आहे. तर ही लेखनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? कविता आणि प्रासंगिक लेखनातून आपण नेमकं काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात?
0: लेखनाची आवड ही अर्थातच वाचनातून निर्माण झाली की म्हणजे प्रत्येक वाचकाला लिहिता येतच असं नाही पण मला हळूहळू कळलं की मी थोडंसं छानसं ललित लिहू शकते. कुठलाही प्रसंग असला तर मी त्याला एका असंच गद्य पद्यात्मक भाषेतनं व्यक्त करू शकते. हे मला म्हणजे मी लहानपणी असे छोटे छोटे ग्रीटिंग कार्ड म्हणा, काही भेटकार्ड म्हणा, ज्या काळामध्ये मोबाईलवर नुसते मेसेज फॉरवर्ड करायचा जमाना नव्हता त्या काळापासून मग असं भेटकार्डांवर
1: खूप चांगला जमाना होता.
0: तर त्या काळापासून असं लिहित होते तर तेव्हा कळलं की नाही आपण काहीतरी छान लिहू शकतो. मग काहीतरी कविता स्फुरत जायच्या त्या कुठेतरी लिहून ठेवायची. मग ही गोष्ट माझ्या आजीच्या लक्षात आली की तुला हे जे छान जमतं ना लिहायला ते तू एका वहीवर लिहून ठेव जा. मग हळूहळू वहीची पानं भरायला लागली. मग आजीने ते संकलित करून ठेवलं. मग एखाद्या प्रसंगावरचं ललित असेल, एखाद्या प्रसंगावरचं भाषण असेल, मग कळलं की आपल्याला आपला लिखाणाचा पिंड आहे आणि आपण ही कला जोपासली पाहिजे. मग अधिकाधिक वाचत गेले. मग मराठी साहित्य तर प्रचंड समृद्ध आहे की म्हणजे जी ए कुलकर्णींपासून गोणी दांडेकरांपासून तर शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, ह्यांच्या पुस्तकांनी प्रचंड समृद्ध केलं आणि वाचनाच्या आवडीतनं लेखनाची आवड निर्माण झाली आणि प्रासंगिक लिहायला लागले. मग हळूहळू स्त्रियांचे प्रश्न कवितेतनं, स्त्रियांच्या समस्या ललित लेखातनं, कधी गद्यातनं पद्यातनं मांडू लागले. मग काही शैक्षणिक प्रवाहावर थोडस लिहू लागले की नाही शिक्षण क्षेत्रामध्ये पण बऱ्यापैकी अनेक बदलांची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आजच्या काळानुरूप घडवून आणण्याची आणि बदल करून घेण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, आजच्या विद्यार्थ्यांचं उपयोजित शिक्षण वेगळं आहे. फार पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता, आपली पिढी शिकली तो पॅटर्न वेगळा होता मधल्या काळातला आणि आत्ताच्या काळात येणारी आव्हानं वेगळी आहेत.
1: आताची पिढी ही पूर्णपणे वेगळी आहे
0: पूर्णपणे वेगळी, अगदी पूर्णपणे टेक्नोसॅव्ही पिढी आहे. आपण त्यांच्या बरोबरीने आपल्याला जर बदल करायचे असेल तर लेखनाशिवाय लेखना इतकं दुधारी शस्त्र नाही असं मला वाटतं. आणि म्हणून ही लेखनाची आवड जोपासत गेले आणि प्रासंगिक लिहित गेले, विद्यार्थ्यांशी जुळणारं, स्त्रियांशी जुळणारं असं लिहित गेले.
1: खूप छान तुम्ही तुमचा अनुभवही सांगितला. आता सर्वोत्कृष्ट व्याख्याती हा सन्मान तुम्हाला मिळालाय, मग तो सन्मान मिळाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या कशा वाढल्या?
0: म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करण्यात येणारा जो प्रयत्नांचा प्रवास असतो ना तो सोपा वाटतो पण ते प्रयत्न एकदा यशस्वी झाला

0: नंतर ते स्थान टिकवणं खरोखर जबाबदारीचं आणि म्हणजे त्या ठिकाणी त्याला न्याय देता येईल इथपर्यंत आपलं कार्य असायला हवं असं मला वाटतं. त्यामुळं आपल्याकडून समाजविघातक इतर गोष्टींना खतपाणी घातलं जाईल असं आपल्याकडनं बोललं जाणार नाही याची तर पुरेपूर दक्षता घेते. आपला मुद्दा मांडणं आणि रेटून सांगणं यातला फरक मी लक्षात ठेवते. समाजातल्या इतर घटकांना आपल्याशी जोडून घेताना मी ज्यांच्या समोर व्याख्यान देणार आहे त्यांना माझी मतं पटतीलच असं नाही. त्यातनं काही विघातक किंवा इतर काय म्हणता येईल विद्रोही विचारांना खतपाणी मिळणार नाही याची काळजी मात्र मी पुरेपूर घेते.
1: तो मिळेपर्यंतचा प्रवास हा सोपा असतो पण त्यानंतर समाजाच्या आशा आकांक्षा अपेक्षा आपल्याबद्दल वाढत जातात आणि त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते ही खरी गोष्ट आहे. ताई आता मुलांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण खूप मोठं मोलाचं कार्य करता आहात. ताई तर आता प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो आपण असं म्हणतो तो फक्त ओळखता आला पाहिजे. तर आजच्या महिलांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं असं तुम्हाला वाटतं?
0: प्रत्येक महिला ही स्वतंत्र विद्यापीठ आहे असं मी समजते. कारण कुणाला उत्तम भरतकाम येतं, कुणाला उत्तम स्वयंपाक करता येतं, कुणाला उत्तम घर सजवता येतं, तर कुणाला उत्तम असं लेखन करता येतं, कुणी आपल्या नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपलं जे काय ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतं, आपलं जे काय उत्तम असेल ते आपण समोरच्यापर्यंत देत असतो. तर यासोबतच प्रत्येकीने आपली थोडीशी आवड सुद्धा जपली पाहिजे. नीटनेटकं राहणं कुणाला आवडत नाही, प्रत्येकीला आवडतं, पण मग त्यातनं वेळ काढता येत नाही. तर वेळ काढता येत नाही ही सबब मात्र खोटी आहे. आपल्या पुरता वेळ काढता आलाच पाहिजे. कारण आपण स्वतःला वेळ देऊ तेव्हा कुटुंबाला वेळ देऊ आणि थोडंफार आपलं वाचन लेखन बहुश्रुतता आपली असली पाहिजे की आपण चार छान गोष्टी ऐकल्या पाहिजे, चार छान गोष्टी आपल्याकडनं दुसरीकडे सांगितल्या गेल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बायकांचा जो गॉसिपिंगचा गुणधर्म आहे तो मात्र बायकांनी टाळला पाहिजे असं मला मनस्वी वाटतं. कारण काय की त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही, फक्त आपल्या वेळेचा अपव्यय होतो. हा पण गॉसिपिंग कसं असलं पाहिजे, आज नवीन काय आहे, म्हणजे कुठं काही प्रदर्शन लागलंय का, कुठं काही व्याख्यान आहे का, कुठं काही आपल्याला चार ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाता येणार आहे का, किंवा आपण आपला वेळ फक्त निसर्गाच्या सान्निध्यात घालवणार आहोत का, ह्या गोष्टींचं असलं ना तर ते तितकं उत्तमच आहे. आणि एवढंच नव्हे तर एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा खूप महत्वाचा आपल्या सर्वांगीण विकासासाठीचा व्यक्तिमत्व विकासासाठीचा सर्वात महत्वाचा भाग असं मी मानते. की घरात येणाऱ्या काम करणाऱ्या आपल्या ज्या गृहसखी आहेत की ज्या आपल्या मदतीस येतात किंवा आपण आपल्या क्षेत्रात जिथं काम करतो तिथं आपल्या सभोवताली असणार त्या एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्वाचा गुण असला पाहिजे. की जेणेकरून आपल्याविषयी जे चुकलंय तिथं सांगितलंच गेलं पाहिजे पण ते सांगण्याची सुद्धा पद्धत असायला हवी, ती सकारात्मक असायला हवी असं मला वाटतं. की आपण समोरच्याची चूक दाखवून दिली गेली पाहिजे पण ती चूक दाखवताना किंवा त्या व्यक्तीतला दोष दाखवताना ती उणीव दाखवताना ती व्यक्ती त्यातनं हर्ट न होता त्यातनं दुखावली न जाता त्या व्यक्तीला तिची चूक तर कळली पाहिजे आणि ती सुधारण्याची तिला प्रेरणा सुद्धा त्यातनं मिळाली पाहिजे. दुर्लक्ष होईल असं वागता कामा नये त्या व्यक्तीने अशा पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. हा सुद्धा आपल्या सर्वांगीण विकासाचा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू असायला हवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन लेखन आणि ऐकणं.
1: नक्कीच ताई, आपल्यामध्ये जे कलागुण आहे ते जोपासा सुद्धा आणि त्यासोबतच वाचन लेखन आणि श्रवण हे सुद्धा करा. हे सर्वांगीण विकासाचा हा एक सुद्धा छान मार्ग आहे. आता ताई जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. वनिता मंडळ कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींसाठी आणि श्रोत्यांसाठी विशेषत विद्यार्थिनी महिला आणि पालकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
0: हेच सांगेन की प्रत्येक स्त्रीमध्ये एक अष्टभुजा नारायणी आहे. प्रत्येक स्त्री सगळ्या गुणांचा एक समुच्चय आहे. फक्त ओळखता येणं आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, त्यामध्ये आपण काय उत्तम करू शकतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ओळखता येण्यासाठी काही आपल्याला खूप असं सायंटिफिक टेस्ट देण्याची गरज नाही, पण मी हे काम कितपत चांगलं करू शकते याची एक मर्यादा जर आपली आपल्याला कळली तर आपण उत्तम पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे विशेषतः आजकालच्या विद्यार्थिनींनी फक्त म्हणजे डिग्री घेण्यापुरता नव्हे, पदवीच मिळवली पाहिजे आणि त्या पदवीपर्यंतच शिक्षण उत्तम घेण्यापुरता नव्हे तर अनेक अशा स्पर्धा परीक्षा आहेत, अनेक अशी व्यक्तिमत्व विकास घडवणारी जे पैलू आहेत त्यावर अधिक जर आपण आपला वेळ खर्च केला तर आपल्या सर्वांगीण विकासाचा तर म्हणजे पाया रचला जातोच, शिवाय आपल्याला पुढं अर्थार्जनाच्या रोजगाराच्या उत्तम संधी सुद्धा प्राप्त होतात. त्यामुळं पठडीत न राहता आपण पठडी बाहेर जाऊन सुद्धा आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न करायला हवे आणि त्याच्यासाठी वाचनाची कास धरायला हवी हे मी नक्कीच सांगेन.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आज या समाजाला दिलेला आहे आपल्या श्रोत्यांना.

0: योगिनींना, तरुणींना, तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा हा संदेश आपला प्रेरणादायी ठरणारच आहे. खूप छान ताई तुम्ही आपल्या सगळ्या या प्रवासाबद्दल छान माहिती सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधला आहे. ज्ञान देणारा शिक्षक, संस्कार रुजवणारा मार्गदर्शक, प्रभावी वक्ता, संवेदनशील लेखिका आणि आकाशवाणीशी घट्ट नातं जपणाऱ्या अशा व्यक्तिमत्व म्हणून कामिनी सुनील अमृतकर यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेतलात. त्यांच्या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकण्यासारखं नक्कीच मिळालं असेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ देऊन ताई आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले प्रेरणादायी विचार आम्हा सर्वांशी मनमोकळा संवाद त्या साधला आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसुद्धा खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद ताई, खूप खूप.

0: आपल्या पुढील वाटचाली सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, आताच आपण शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: सखींनो, आज 18 जुलै लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा वेध घेणारे विचार आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्न पारखे यांचं भाषण.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज 18 जुलै 2026 आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ते कोणते बरे? तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच श्रमिक दलितांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्म झालेल्या अण्णाभाऊंना जातीव्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. याच जातीव्यवस्थेच्या चटक्याने त्यांना अवघे 1.5 दिवस शाळेत शिक्षण मिळाले, पण समाज या शाळेने त्यांना जगण्याचं तत्वज्ञान शिकवलं. आपल्या लेखणीतून कष्टकरी सर्वहारा उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडल्या. कथासंग्रह, कादंबरी, नाटके, लोकनाट्य, शाहिरी लेखन, चित्रपट असे विविध प्रकारचे साहित्य त्यांच्या लेखणीतून बाहेर पडले, म्हणून त्यांना साहित्य सम्राट अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. थोडक्यात, साहित्य, लोककला आणि संघर्ष यांचा संगम म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले होते. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री नायिका या विषयावर आज बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनात एके ठिकाणी म्हणतात, माझी जीवनावर फार निष्ठा आहे. स्त्री शक्ती महान आहे. जगताना व जगाला जीवनात जगवताना त्यांच्यावर हे जग चालतं आणि त्यांची झुंज व यशावर माझा विश्वास आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या वचनाला अक्षरशः जागतात. स्त्रीने कसे असावे याचे ठोकताळे समाज मनाने ठरवलेले असतात. ते कालही ठरवले होते, आजही आहे, मात्र अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या ठरवलेपणाला व साचेबद्धपणाला अलगद नाकारत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणाऱ्या आहे. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामधील स्त्री नायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्त्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. आपल्या कुटुंबातील दुःख, दारिद्र्य डोक्यावर घेऊन वाट्याला आलेल्या परिस्थितीचा सामना करताना दिसून येतात. वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील नायिका मंगला अतिशय स्वाभिमानी, स्पष्ट वक्ती आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही नायिका शोषितांच्या हक्कासाठी लढते. वैजंताच्या माध्यमातूनही तमाशातील स्त्रिया आपल्या चारित्र्याचे कसे जतन करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. तिच्यामध्ये स्वतःचे पावित्र्य जपणारे आणि मानवी मूल्य

बरोबर प्रेम करणारे एक कणखर व्यक्तिमत्व दिसून येते. तमाशातील स्त्रिया देखील माणूस असतात. त्यांच्याकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहू नये. त्या शीलवान चारित्र्यवान असून जगण्यासाठी कशा धडपडतात याचे रेखाटन अण्णाभाऊ साठे यांनी वैजयंताच्या माध्यमातून केले आहे. आवडी कादंबरीतून अण्णाभाऊ साठे पुरुष प्रधानता अधोरेखित करतात. आवडीच्या माध्यमातून विवाहासारख्या महत्वाच्या प्रसंगीही स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नाही, त्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूक होते. स्त्रियांनी अशी झालेली फसवणूक निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध बंड करून उठावे व आपल्या आवडीनुसार जीवनसाथीची निवड करून सुखाचा संसार करावा हा संदेश देताना दिसून येतात. आवडीचा सख्खा भाऊ नागोजी याने आवडीची अशीच फसवणूक करून तिचे लग्न केले होते. तिच्या नवऱ्याला फेफरे येतात ही गोष्ट आवडीपासून लपवून ठेवली जाते, पण आवडीला जेव्हा हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते व आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करते व सुखाचा संसार करते. परंतु आवडीचा सख्खा भाऊ नागोजी आवडीचा खून करतो. त्याला 12 वर्षाची शिक्षा होते. शिक्षा भोगून आल्यावर आवडीचा प्रियकर धनाजी हा नागोजीचाच खून करतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे आवडी जातीपातीच्या भिंती ओलांडून प्रेम करणाऱ्या आणि स्वतःच्या बळी देणाऱ्या या नायिकेचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरणादायी आहे. भावाने केलेला अन्याय उपेक्षा सहन करत नाही. अन्यायी पुरुषसत्ताक व्यवस्थेला विरोध करण्याचे धाडस नायिकांच्या माध्यमातून दाखवतात. चित्रा या कादंबरीतील चित्रा परिस्थितीवर मात करीत स्वाभिमानाने जगणारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी स्त्री अत्यंत संवेदनशील आणि कणखर असे पात्र आहे. चित्राची मोठी बहीण सोना हिला तिचा सख्खा मामा वेश्या व्यवसायात ढकलतो व नंतर चित्रालाही तिच्याकडे सोडतो. गरिबीने परिस्थितीने हतबल झालेल्या चित्राची फसवणूक होते, पण सोना चित्राला आपल्यासारखे जीवन जगायला लागू नये म्हणून अथक प्रयत्न करते. शेवटी चित्रा स्वतंत्र विचाराने आपला मार्ग शोधते व कष्टमय जीवन जगून चारित्र्य संपन्न आयुष्याची निवड करते. एक सुंदर पण दुर्दैवी विधवेची कहाणी म्हणजे चंदन. चंदनला झोपडपट्टीतील क्रूर वासनेने बरबटलेल्या पुरुषशाहीला कसे तोंड द्यावे लागते या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे जात आपले जीवन बदलण्यासाठी ती प्रयत्न करते. डॉक्टर जयवंतांच्या मदतीने ती यात यशस्वी होते. यातून चंदनचे शौर्य आपल्याला दिसून येते. दुर्गा या नायिकेच्या माध्यमातून मानसिक विकृतीचे वर्णन करताना दिसून येतात. दुर्गाच्या रूपाने एक धाडसी व आपल्या अब्रूची रक्षण करणाऱ्या मुलीचे रेखाटन त्यांनी केले आहे. एकूणच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री एक गुलाम उपभोग्य वस्तू पुरुषांच्या मनमानीला प्रतिसाद देणारी नसून ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू पाहणारी पुरुषप्रधान संस्कृतीला जुगारून पावित्र्य नीतिमत्ता जपणारी स्त्री आहे. स्त्री ही राष्ट्राची अर्धी शक्ती असून पुरुषांप्रमाणेच तिला समान अधिकार मिळाले पाहिजे असा विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्यांपैकी 16 कादंबऱ्या या नायिकाप्रधान आहेत. गावकुसा बाहेरील व आतील स्त्री जीवनाचा संघर्ष समस्या त्यांनी ठळकपणे आपल्या स्त्रीप्रधान कादंबरीतून मांडल्या. त्यांच्या विचारात स्त्री ही माणूस आहे आणि म्हणून त्यांना जिथे जशी स्त्री दिसली ती त्यांनी आपल्या साहित्यातून चितारली. त्यांच्या नायिका दुर्दम्य साहसी आहे. आत्मनिर्भरता हा गुण त्यांच्या प्रत्येक नायिकेत दिसतो, मग ती चित्रा असो वैजयंता वा दुर्गा. त्या कुटुंब वसल पुरोग्रामी विचारांच्या स्वाभिमानाने जगणाऱ्या व दुसऱ्यांना जगवण्याची हिंमत देणाऱ्या आहेत. मानवतावाद व समानता ही स्त्रीवादाची दोन वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यातील नायिकांमध्ये दिसतात. मैत्रिणींनो, आजच्या स्त्रियांच्या असुरक्षिततेची अन्याय सहन करीत जगण्याची व तो सहन होईनासा झाला की परिस्थितीला शरण जाऊन लेकरा बाळांसह

0: आपले जीवन संपवण्याच्या घटना रोज पेपरमध्ये वाचायला मिळतात. अशा वेळेला अण्णांनी 60-70 दशकात आपल्या नायिकांची जी प्रेरणादायक प्रतिमा निर्माण केली ती स्त्री जातीला अभिमानास्पदच आहे. मैत्रिणींनो, अण्णांच्या नायिका अशिक्षित काही अल्पशिक्षित आहे, तरी स्वसामर्थ्याची जाणीव त्यांच्यात आहे. स्वतःला सिद्ध करण्याचे धाडस त्या दाखवतात. शील रक्षणासाठी वाटेल त्या दिव्याला सामोरे जातात. त्यांच्या काही नायिका पाटील इनामदार यांच्या कन्या आहे, काही मांग रामोशाच्या मुली आहेत, दुर्गासारखी नायिका भटक्या जमातीतील आहे, काही सामान्य स्त्रिया तर काही क्रांतिकार्यात सहभागी होणाऱ्या तर काही वीरांगणा आहेत, त्या करारी व बाणेदार आहेत. एकंदरीत त्यांच्या सगळ्या स्त्रीप्रधान कादंबऱ्यांमधल्या नायिका संघर्षशील प्रेरणादायी असल्या तरी त्या एकाच स्तर गट किंवा समाजातील नाही. या स्त्रियाही माणूस आहे, त्यांनाही भावना आहे, मन आहे, याची शून्य जाणीव असलेले लोक या नायिकांच्या आयुष्यातील खलनायक आहेत. हेच आणि याच स्वभावदोषांचे खलनायक आजच्या स्त्रीचेही दुःख आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊंच्या समकालीन साहित्यामध्ये स्त्री प्रतिमा ही प्रेयसी साच्यातच अडकलेली. मात्र अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री नायिकेने या प्रतिमेला आवाहन देत समकालीन स्त्रियांचे वास्तव उभे केले आहे. त्यांच्या साहित्यातील नायिका आजही आपल्याला जागोजागी दिसतील. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये या नायिकांनी जे दुःख सहन केले, जो संघर्ष केला, ते सारे काही जित्या जागत्या स्त्रिया सहन करत असतात. अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका नुसत्या कादंबरीमध्येच नाही, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मैना ही जी प्रतिमा आहे, ती प्रतिमा त्यांच्या शाहिरीतील अजरामर नायिका आहे. मात्र प्रतिमाच वास्तवतेला जिवंत करते. हे जे जिवंतपण आहे, तेच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील नायिकांचे वास्तव आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण स्त्रीवर्गाचा आदर केला आहे. त्यांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रियांना सत्यतेने दाखवले आहे. ज्या सद्गुणी जीवनाला महत्त्व देतात आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबासाठी कमाई करण्यात न डगमगता कुटुंबाचा मोठा आधार बनतात. जीवनात पुढे जाताना त्या आपल्या वागणुकीतून समाजात मानवी कल्याणाचे सूत्र रुजवतात. जगा, पालनपोषण करा आणि इतरांना जगू द्या. कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ती स्वाभिमानाने आणि कष्टाने आपले जीवन जगत आहे. तिच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सहजपणे सांभाळते. तिला माहीत आहे की संकट माणसाला अधिकाधिक मजबूत करण्यासाठीच येते, आणि याच विचाराने ती त्याचा सामना करण्यास नेहमी तयार असते. जेव्हा एकटीने कमावताना तिला कोणत्याही पुरुषाचा आधार नसतो, तेव्हा ती वाईट शक्तींशी लढते आणि त्यांना आपल्या मार्गातून पळवून लावते. म्हणूनच असे म्हणता येईल की अण्णाभाऊ साठे यांचे स्त्री साहित्य हे सुवर्ण यशाची संपत्ती आहे. आजही अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका या स्त्रियांमध्ये जिवंत आहे. त्यांचे जगणे खूप वर्षांआधी अण्णाभाऊंनी आपल्या कादंबऱ्यात जिवंत करून ठेवले आहे असे वाटते. या नायिका केवळ कथानकाचा भाग नसून सामाजिक परिवर्तनाच्या वाहक आहे. त्यांनी स्त्रीला स्वातंत्र्य, आत्मविश्वास, संघर्ष यांचे प्रतीक म्हणून साकारले. त्यामुळे त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा आजही प्रेरणादायी आणि समकालीन वाटतात. अशा लोकशाहीर व साहित्य रत्नाला स्मृती दिनानिमित्त माझे त्रिवार अभिवादन. धन्यवाद.
1: सखींनो, आताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषण ऐकलं.

0: मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतीये. पुन्हा भेटूच नवनवीन विषयासह. तोपर्यंत सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. ऐकूया एक गाणं.

श्रोते हो, आत्ताच आपण उबंटू या चित्रपटातून अजित परब आणि मुग्धा वैशंपायन यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार होते कौशल इनामदार. या गीताबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक। उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया। भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल। आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली। आता बातम्या विस्तारानं। भारतात खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं। भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळ क्षेत्रातली भारतीय कंपनी आहे। या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशातच झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे। या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल। हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल। दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 25 तारखेपर्यंत मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत। हा मोल्दोवा आणि उत्तर मॅसेडोनिया इथं कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिला राजकीय दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाउभारणी होत आहे। या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा आहे। हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांची यात समावेश आहे। या कामांना 4 वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे। शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही मिळणार आहे। नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील SIR म्हणजेच मतदार यादी पुनरीक्षणला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी येत्या 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील। प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील। त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील। हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत।

नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचूक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं. वांगचूक हे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बांबा यांनी दिली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतर इथल्या आंदोलन स्थळावरून

दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतरमंतर इथल्या आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर काही वेळातच काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन यापुढेही सुरूच राहील असं दिपके यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी वांगचुक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर दिपके यांनी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं देखील हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं आहे. संघटनेच्या वतीनं 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी आपलं बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला आहे. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 20 जुलै रोजीचा नियोजित संसद मार्चही ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं. अमेरिकेने काल रात्री इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. दोन्ही देशांमधील शांतता करार मोडल्यानंतर सलग 7व्या दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत. काल रात्री इराणमधील बंदर अब्बास आणि सिरिक या दक्षिण बंदरांच्या शहरांमध्ये अनेक स्फोट झाल्याचं वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. तसंच स्टेट ऑफ होर्मुझ या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर 2 तेल टँकर्सना सुरुंग लागल्यानं त्यांचे स्फोट झाल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं केला आहे. पण अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे इराणने जॉर्डन आणि कुवेत इथल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोननं हल्ला केल्याचा दावा इराणच्या लष्करानं केला आहे. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेत यात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील शावदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 असा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. दुसरा उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वरदानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलूत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व गुण अशा प्रतिभांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिज क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला आहे. ते एक विराज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानेही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही BCCI ने समाज माध्यमांवर म्हटलं आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सोबर्स यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं कप्तान रोस्टन चेज आणि शाई होप तसंच महिला क्रिकेटच्या कर्णधार हेलेन मॅथ्यूज यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या खेळाची गुणवत्ता पुढच्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचू यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. भारताची PV सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि
महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3

पूछो ना यार क्या हुआ, दिल का करार।

आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची PV सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलं असून कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव

विक्रम 1 असं ठेवलं आहे. या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण झाली. हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं गेलंय. विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. हे ऐतिहासिक यश भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या वाटचालीतल्या एका नव्या अध्यायाचा प्रारंभ असून अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेची प्रचिती देणारा आहे असं त्यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. हे ऐतिहासिक यश देशातल्या युवा वर्गाला नवोन्मेषात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी विक्रम 1च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाभरणी होत आहे. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा असेल. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानचा 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे. या विकासकामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र, महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आलाय. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी उपस्थित राहणं बंधनकारक असेल. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा जास्त असल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करायची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना केल्या गेल्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत सरकारतर्फे केलं जाईल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबद्दल चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पालघरमधल्या वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याच्या राज्य सरकारच्या योजनेचं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय. मात्र भारताला कांदा व्यापारात जगात अग्रेसर राष्ट्र बनवण्यासाठी नाशिकचा राष्ट्रीय कांदा निर्यात केंद्र म्हणूनही विकास करावा अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेनं केली आहे. देशाची कांदा राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचा भारताच्या कांदा उत्पादन, व्यापार आणि निर्यातीत मोठा वाटा आहे. त्यामुळे वाढवण बंदराशी जोडलेलं एक विशेष निर्यात केंद्र म्हणून नाशिकचा विकास केला जावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. गेले 20 दिवस केलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं असून संघटनेच्या 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरूच ठेवायचा निर्णय जाहीर केला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येत्या सोमवारी

संसदेवर मोर्चा काढायचा निर्धारही कायम असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली. या देशात शांततापूर्ण आंदोलनं देखील करू दिली जात नाहीत, बळाचा वापर करून लोकशाही मोडीत काढली जाते आणि संपूर्ण जग हे पाहतंय अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली. सोनम वांगचुक यांचा आवाज केवळ त्यांचा स्वतःपुरता मर्यादित नाही, तर तो देशभरातल्या युवा वर्गाचा तसंच नीट पेपरफुटी प्रकरणातल्या पीडितांचा आवाज असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. शेतीसाठी पाणी आणि खतांचा वापर मर्यादित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करता येईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. पिकाला होणाऱ्या रोगांची पूर्वकल्पना एआय तसंच ड्रोनच्या वापरामुळे येऊ शकते असं सांगून विदर्भात ऊस आणि संत्र शेतीसाठी असा वापर केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या डॉ सी डी माई पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पी व्ही सिंधूनं धडक मारले. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशा आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. दुसऱ्या उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वर्दानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलुत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व अशा गुणांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिजचे क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफिल्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला. ते एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांचा उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानंही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही बीसीसीआयनं समाजमाध्यमावर म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्राअंतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाची चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची पी व्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: वाटेवरून चालताना सहज दिसला लांब जाणारा रस्ता, त्याच वाटेवरून जायचं ठरवलं आम्ही आता।
1: निघालो मग आम्ही त्या निसर्गाचे मित्र बनायला, एका वेगळ्या विश्वात हरवून जायला।
0: शोध आहे आता आपल्याच मातीतल्या वेगळेपणाचा, आनंद घेतोय आपल्या माणसांबरोबर नवीन दिशा शोधायचा।
1: त्याच वाटेवरचे आहोत साक्षीदार आपण प्रवासी, जिथे घेतो एक मोकळा श्वास।
0: कारण सुखद, सुंदर, अविस्मरणीय असा अनुभव देणारा असतो हा प्रवास।
1: नम्रता कुलकर्णी आपल्या प्रवासाचं वर्णन काही अशा प्रकारे करतात, पण प्रत्येकाच्या प्रवासाचा अनुभव हा वेगळा असतो, नाही का?
0: हो। नमस्कार मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युवाणीच्या भटकंती या कार्यक्रमात।
0: पण मी काय म्हणते दर्शन, अनुभव घ्यायला आणि आपल्या प्रवासाचे किस्से सांगायला आधी प्रवास करावा लागतो। नवनवीन स्थळांना भेट द्यावी लागते,
1: बरोबर,
0: निसर्गाचा आनंद घ्यावा लागतो।
1: जातो ना, मी फिरतो, नवनवीन ठिकाणी जातो, भटकंती करतो, आणि आता तर पावसाळा सुरू झालाय, वातावरणात हिरवळ पसरलीये, आता खरं फिरण्याचं सीझन आहे।
0: हा, फिरायला जातो म्हणे। मित्रांनो, तुम्हाला सांगते दर्शनचं फिरायला जाणं काय ते।
1: नको नको नको नको नको।
0: एकदा आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी फिरायला जायचा प्लॅन केला, उद्या सकाळी 5 वाजता निघू असं ठरवलं। मग यासाठी लवकर उठायचं होतं, लवकर उठायला रात्री अलार्म सेट करावा लागतो ना। आमच्या सगळ्या मित्रांपैकी फक्त दर्शनने अलार्म लावला आणि बाकीचे सगळे आम्ही त्याच्या भरोश्यावर झोपलो, हा उठवेल म्हणून। पण काय, सकाळी अलार्म वाजला, हा उठला देखील, पण याने विचार केला, जाऊ दे, आज सुटीच तर आहे आणि सगळे थकलेत तर मस्त झोपून घेऊ, आणि अलार्म बंद करून हा चक्क झोपला, सगळा प्लॅन फ्लॉप झाला।
1: मग मी सगळ्यांच्या भल्याचा विचार केला, सगळ्यांना आराम मिळावा म्हणून मी तसं केलं।
0: वा वा वा वा, पण त्यामुळे सगळ्यांची सुटी वाया गेली त्याचं काय?
1: पुढच्या वेळी जाणारच आहोत ना आपण, डोंट वरी।
0: पुढच्या वेळी जाणारच, पण मग त्याची प्लॅनिंग आज झाली पाहिजे ना, आणि तीही आपल्या या सगळ्या मित्रांच्या साक्षीनं।
1: हो, हे जमतंय, आपल्या या मित्रांनाही आपण आपला प्लॅन सांगू, म्हणजे जर यांना जायचं असेल तर तेही जाऊ शकतात।
0: त्यापेक्षा आपण एक काम करूया, आज आपण आपल्या मित्रांसोबत व्हर्च्युअल भटकंती करूया।
1: येस, व्हाय नॉट। चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या भटकंती कार्यक्रमात आपण जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे।
0: अरे,
1: म्हणजे आधी गाणं ऐकू मग जाऊ, त्यात काय।
0: ओके, स्टे ट्यून्ड।

0: वेलकम बॅक मित्रांनो. तर आज आपण व्हर्च्युअल भटकंती करणार आहोत एका सुंदर अशा ठिकाणाची,
1: म्हणजेच विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख थंड हवेच्या ठिकाणाची.
0: मुसळधार पावसामुळे डोंगरातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचं निसर्ग सौंदर्य,
1: थंड हवेचे वाहणारे झुळझुळ वारे, ढगातून जाणारी वाट,
0: हे सगळं ऐकून आताच जायची जेवढी माझी इच्छा होते तशीच इच्छा आपल्या सर्व मित्रांची पण होत असेल.
1: मग काय मित्रांनो, जायचं का?
0: जाऊ जाऊ जाऊ, आधी सगळी माहिती काढू आणि आता सध्याला व्हर्च्युअल फिरून येऊ.
1: सगळ्यात आधी आपण बघू तिथे जायचं कसं. तर मित्रांनो, आपण बस, ट्रेन आणि फ्लाइट या तिन्ही मार्गांनी चिखलदरा गाठू शकतो.
0: फ्लाइट कसं? आपल्या जळगाववरून अजून फ्लाइट सुरू नाही आहेत, सुरू व्हायचे आहेत.
1: ते ठीक आहे रे, पण आपले इतर ठिकाणचे मित्र जाऊ शकतील ना, आणि नाही फ्लाइट तर ट्रेन बस आहेच की.
0: बसने जर गेलो तर अमरावतीहून आपण राज्य परिवहन अर्थात आपली लाल परी किंवा खासगी बसेसने चिखलदरा पोहोचू शकतो.
1: आणि ट्रेनने जर पोहोचायचं म्हटलं तर सर्वात जवळचं स्टेशन हे बडनेरा आहे. बडनेरा वरूनही सार्वजनिक आणि खासगी बसेस उपलब्ध असतात, किंवा आपल्या खासगी वाहनानेही आपण चिखलदरा पोहोचू शकतो.
0: आणि फ्लाइटने जर तुम्ही आलात तर नागपूर एअरपोर्टला उतरून तिथूनही बसेस उपलब्ध आहेत.
1: तर अशा प्रकारे आपण या सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचू शकतो.
0: नेहा, हे निसर्गरम्य थंड हवेचं ठिकाण तर आहेच, पण याला ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे.
1: हो मित्रांनो, चिखलदरापासून जवळच विराट राज्याची राजधानी होती, तिला वैराग नगरी म्हणत. आजही वैराग नावाचं गाव तिथे आहे.
0: 5000 वर्षांपूर्वी पांडवांनी आपला अज्ञातवासाचा काळ या सातपुडा पर्वत रांगेतील चिखलदऱ्याच्या वनात पूर्ण केला अशी आख्यायिका आहे.
1: त्यावेळी द्रौपदी वेश बदलून विराट राजाच्या महाराणीची दासी म्हणून वास्तव्य करत होती.
0: परंतु द्रौपदीवर विराट राजाचा मेहुणा कीचक याची वाईट नजर पडली. जेव्हा ही घटना द्रौपदीने भीमाला सांगितली तेव्हा भीमाने कीचक याला ठार केलं
1: आणि त्याचा मृतदेह वैराग पासून दूर एका दरीत फेकून दिला. त्यालाच कीचक दरी म्हणून ओळखलं जात होतं.
0: कालांतरानं त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचं चिखलदरा असं नाव पडलं असं म्हणतात.
1: शेजारी असलेल्या एका कुंडात भीमाने आपले हात धुतले, त्यालाच भीमकुंड म्हणून ओळखलं जातं.

0: भीमकुंड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
1: मित्रांनो, हा भीमकुंड एक नैसर्गिक जलस्रोत आहे आणि याचं पाणी इतकं स्वच्छ आणि पारदर्शक असतं की पाण्यात मासे पोहताना आपण स्पष्टपणे पाहू शकतो.
0: म्हणजे एक परफेक्ट मॉन्सून डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी जाऊ शकतो.
1: अरे हे तर थोडंच झालं, अजून बरेच पॉइंट आणि माहिती आपण जाणून घेऊ, पण त्याआधी जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: तर मित्रांनो, आपण आहोत चिखलदरा या ठिकाणी.
1: चिखलदराला आपल्याला वेगवेगळी निसर्गरम्य व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतात, त्यातल्या भीमकुंडाबद्दल आपण जाणून घेतलं.
0: यासोबतच पंचबोल पॉइंट हा एक सुंदर पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: दर्शन, या पॉइंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथून जर आपण एकदा आवाज दिला की 5 वेळेस प्रतिध्वनी ऐकायला येतो, म्हणूनच याला पंचबोल पॉइंट म्हणून ओळखलं जातं.
0: आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कॉफीचे मळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: अजून एक व्ह्यू पॉइंट म्हणजे गाविलगड किल्ला. गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला चिखलदऱ्याला आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच बहामनी किल्लाही आपल्याला इथे पाहायला मिळतो.
1: गाविलगड हा 12व्या शतकात गवळी राजाने बांधला, म्हणून किल्ल्याचं नाव गाविलगड असं ठेवण्यात आलं.
0: गडावर 5 लहान मोठे तलाव, साधारणतः 6 ते 7 तोफा, त्यावरील हिंदुस्थानी, उर्दू, अरबी या भाषेत कोरलेला मजकूर, कोरीव मूर्त्या,
1: किल्ल्यातील राणी महाल, दरबार, यामुळे किल्ला तत्कालीन वैभवाची ग्वाही देत आजही तिथे आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच देवी पॉइंट, मोझरी पॉइंट, हरिकेन पॉइंट असे काही पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: दर्शन, तुला माहितीये ताडोबा नंतर महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प या चिखलदऱ्याच्या खोऱ्यात असलेल्या मेळघाट या ठिकाणी आहे.
0: म्हणजे मान्सून डेस्टिनेशन सोबतच आपण जंगल सफारीचाही आनंद या ठिकाणी घेऊ शकतो.
1: जंगल सफारीचा नाही तर थ्रिलचाही अनुभव या ठिकाणी आपण घेऊ शकतो.
0: हो, जगातला सर्वाधिक लांबीचा म्हणजे 407 मीटरचा स्कायवॉक या ठिकाणी आहे.
1: असं परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी नक्कीच जाऊ.
0: हो, आता प्लॅन तर केलाय, माहिती पण मिळाली आहे आणि आता वातावरण पण भारी आहे जायला. जायला तर हवंच.
1: पण एक गोष्ट लक्षात ठेव, जाताना तिथं कचरा अजिबात करायचा नाही. लास्ट टाइम आपण एका ठिकाणी गेलो तेव्हा तू काय केलं?
0: काय?
1: पिशवी भरून चिप्स, बिस्किट, चॉकलेट सगळं घेतलं आणि खाऊन ते रॅपर तिथेच फेकले.
0: नंतर उचलले पण होते ना.
1: हो, ते तर मी सांगितल्यावर.
0: हो, ते चुकलंच माझं. मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासारखी चूक करा, करायला हरकत नाही, कारण त्यातूनच आपण शिकतो. पण नंतर मात्र ती चूक सुधरवा.
1: आपण एवढ्या सुंदर ठिकाणी जातो, राहतो, फिरतो, म्हणजे ती जागा सुंदर स्वच्छ असते म्हणूनच आपण तिथे जातो ना. गलिच्छ ठिकाणी आपण जातो का?
0: नाही.
1: हा, पण आपण सुंदर ठिकाणी जाऊन गलिच्छपणा करतो आणि त्या ठिकाणाच्या सुंदरतेला डाग लावतो.
0: म्हणूनच मित्रांनो, कोणत्याही ठिकाणी जाताना आपण स्वच्छतेची, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन शिकलाय आता, आपणही शिकलं पाहिजे.
0: हो, निसर्गाचा आनंद घ्या पण त्याला ठेस पोहोचवू नका.
1: करेक्ट. तर आता जाऊया एका गाण्याकडे.
0: हो हो, का नाही.

0: तर मित्रांनो, आता जाता जाता विचार करा आपल्या ट्रिप प्लॅनचा, आणि हो तुम्ही जात असाल तर आम्हाला पण कळवा, आम्हीही येऊ. पण तुर्तास आता घेतो तुमची रजा.
1: तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग, द्वारक केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: मित्रांनो, आजच्या भटकंती या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती,
1: आणि मी नेहा पवार,
0: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
0: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूया इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:19 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नगर्यां जापान ओपन प्रतियोगितायाः महिला एकल वर्गस्य उपान्त्य द्वन्द्वं विजित्य द्विवारं ओलंपिक पदक विजेत्री भारतस्य सुप्रसिद्धा क्रीडिका पीवी सिंधुः अद्य अंतिम चरणे स्वस्थानं सुरक्षितं अकरोत्। तस्याः प्रतिद्वन्द्वी चीन देशीया चेन यू फेई प्रतियोगितायाः द्वितीय चक्रे अकस्मात् अस्वस्थता कारणात् क्रीडांगणं परित्यक्तवती, येन सिंधु अयाचितं विजयम् अवाप्य अंतिम चरणं प्रति सोत्साहं प्रातिष्ठत। अस्मिन् द्वन्द्वे सिंधुः प्रथमं चक्रम् 21:19 इत्यांकान्तरालेन विजित्य द्वितीये चक्रे अपि 15:10 इति अंकैः अग्रे धावन्ती आसीत्, यदा चीन देशीया क्रीडिका स्पर्धायै असमर्था संजाता। जापान ओपन उपाधिं समलंकर्तुं बद्ध परिकरा पीवी सिंधुः श्वः अंतिम चरणे जापान देशस्य अकाने यामाचुची इत्यनया सह क्रीडिष्यति। इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजतायत। आता ऐकूया विज्ञानावर आधारित कार्यक्रम सायन्स कॉर्नर। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जनुक क्रांती आणि नीतीमूल्य या विषयावर डॉक्टर स्नेहल महाजन मल्लखमेर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्रोते हो मानवी शरीर ही निसर्गाची सर्वात मोठी आणि गुंतागुंतीची कलाकृती आहे। या कलाकृतीचा मूळ पाया आपल्या अस्तित्वाचा नकाशा म्हणजे आपला DNA आणि आपली जीन्स। आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण केवळ हा नकाशा वाचू शकत नाही तर त्यात बदलही करू शकतो। अनेक असाध्य जनुकीय आजार मुळासकट संपवण्याची ताकद आजच्या वैदिक शास्त्रात आहे। पण जेव्हा माणसाच्या हातात निसर्गाची रचना बदलण्याची ही अफाट शक्ती येते तेव्हा विज्ञानासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे नैतिकतेचा। तर आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपण या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्या महाराष्ट्रातील नामवंत क्लिनिकल जेनेटिसिस्ट डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर। या क्षेत्रातील त्यांना जवळजवळ मागच्या 14 वर्षांचा अनुभव आहे। मॅडम कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे।
3: धन्यवाद।
2: मॅडम कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एकूणच जेनेटिक्स आणि इथिक्स म्हणजे जनुकशास्त्र आणि त्याबरोबर आपण नीतिमूल्यांचा हा जो काही विचार करत आहोत हे थोडंसं आम्हाला सर्व श्रोत्यांना समजावून सांगा।
3: रोशन आणि आकाशवाणी यांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की जेनेटिक्स आणि जिनॉमिक सायन्स आता कुठे लोकांना जास्त विस्ताराने समजू लागत असताना सुरुवातीलाच त्यांनी इथिक्स आणि नैतिकता हा मुद्दा चर्चेसाठी घेतला। नैतिकता ही खरं म्हणजे प्रत्येकच क्षेत्रामध्ये आवश्यक आहे, जेनेटिक्समध्येच ती आहे आवश्यक असं नसतं। परंतु झालंय काय की जेनेटिक्सच्या आणि मॉलिक्युलर बायोलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी आणि आता येऊ घातलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळा तंत्रज्ञानाचा जो पसारा खूप वेगाने वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाच्या हातामध्ये येत चाललेली अफाट ताकद याचा वापर करण्याचा मोह होऊ शकतो, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि म्हणून आता नैतिकतेचे मुद्दे जास्त प्रमाणात चर्चिले गेले पाहिजे असं मला वाटतं। समाजामध्ये हे मुद्दे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या काळात चर्चिले गेलेच आहेत पण आता ते जास्त प्रमाणात आणि जवळजवळ प्रत्येकच ठिकाणी त्याचं अप्लिकेशन व्हायला पाहिजे। कारण जेनेटिक्स आणि हा जो मुद्दा आहे की यापूर्वी मोठ्या प्रमाणात गावामध्ये असा पिक्चर लावला जायचा पडद्यावरती, हळूहळू मग थिएटर आले जिथे 400-500-200 लोक बसू शकतील, मग त्याच्यानंतर TV आला जिथे 10 लोक बसू शकतील आणि आता आपण सगळं मोबाईल म्हणजे एकदम पर्सनल चॉईसने सगळं बघतो। तसंच जेनेटिक्स जिनॉमिक्सच्या क्रांतीमुळे आपल्याला आता पूर्वीच्या मोठ्यापेक्षा जास्त प्रमाणात पर्सनलाइज्ड मेडिसिन होत चाललं, पर्सनलाइज चॉईसेस होत चालले, आणि त्यामुळे प्रत्येकाच्या दारापाशी हा नैतिकतेचा मुद्दा येऊन ठेपेल अशी परिस्थिती उद्भवली आहे. कारण की जेनेटिक्स आणि जिनॉमिक्स हे फक्त आजारांच्या बाबतीत नसतं, आपण खूप सढळपणे त्या टर्मचा वापर करतो, म्हणजे याचे जीन्स अमुकच आहेत किंवा

0: एकाया अनुवंशिकच असेल किंवा रंग बांधा उंची हे पण अनुवंशिकच आहे, मग बुद्धिमत्ता पण अनुवंशिक आहे का, म्हणजे ते कधी कधी खूप पर्सनल वैयक्तिक क्षेत्रात पण वापरलं जातं. आणि एकीकडे पाहतो की एकदमच जेनेटिक आजारांची भीती असते दुर्मिळ, म्हणजे हा आजार बराच होणार नाही का, किंवा बरा होण्यासाठी मग मी काहीही करायला तयार आहे, किंवा मग संशोधन झालंय की नाही हे माहिती नसताना तो उपचार जणू काही आता वापरलाच पाहिजे, किंवा सुडो सायन्स आपण जे म्हणतो छद्मविज्ञानाचे उपचार, किंवा जे काही प्रूफ झालेले नाही ते उपचार वापरले पाहिजे, अशा सगळ्या गोंधळामध्ये ती व्यक्ती सापडण्याचा आणि ती फॅमिली सापडण्याचा एक शक्यता असते. आणि शिवाय जिनॉमिक्स आपण कोविडपासून इतक्या मोठ्या प्रमाणात ते शब्द ऐकायला लागलो ना, म्हणजे आपल्या कानावर रोजच आदळत होतं कोविड व्हायरस आला त्याचा हे वेरियंट अमुक म्युटेशन. आणि तसं आता फक्त दुर्मिळ नाही, बऱ्याच आजारांमध्ये जेनेटिक्सचा मूळ आपल्याला सापडायला लागल्यामुळे शास्त्राला जास्त जास्त संशोधनामुळे आणि वेगवेगळ्या विचार पद्धतींमुळे, त्यामुळे तो जो प्रतल आहे ते जवळजवळ सामान्य माणसांच्या आवाक्यात पण येत चाललंय, किंवा ते रोजच्या बी बियाणापासून आपण जे खाण्यापिण्यात वापरतो त्याच्यात पण काही जेनेटिक म्युटेशन करून टाकले जात आहेत का, म्हणजे जवळजवळ ते असं सगळ्याच क्षेत्रामध्ये आल्यामुळे नैतिकतेचा एक मूळ मुद्दा आपण समजून घेतलाच पाहिजे आणि तो तुम्ही घेतला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन.
1: मॅडम, आपण आजार आणि आजारासंबंधित जे काही जेनेटिक्स आहेत त्याचा थोडासा उल्लेख केला, त्या अनुषंगाने मला एक प्रश्न पडतो. आपल्या समाजात जर आपण बघितलं तर आजही डाऊन सिंड्रोम, थॅलेसिमिया यासारख्या वेगवेगळ्या जेनेटिक डिसऑर्डर किंवा जेनेटिक डिसीज असतील तर त्यांच्याबद्दल खूप गैरसमज आहेत, आणि अशा वेळेला अशा आजारांबद्दल सायंटिफिक आणि इथिकल अवेअरनेस म्हणजे जागरूकता जर आपल्याला आणायची असेल तर सायंटिफिक कम्युनिटी ही भूमिका कशी पार पाडू शकते?
0: खरं म्हणजे काही गोष्टींना आपल्याला सायंटिफिक कम्युनिटीसाठी सुद्धा आणि समाजातली वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स आणि मग सामान्य लोक, की पहिल्यांदा मूळ मुद्दा संकल्पनांची समज आपण व्यवस्थित नव्या रूपामध्ये करून घेतली पाहिजे, की डाऊन सिंड्रोम हा आजार काय आहे तर क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्रांमध्ये झालेल्या बदलांमुळे, आणि थॅलेसिमिया हा आजार जीनमध्ये झालेल्या बदलांमुळे, म्हणजे संकल्पनांची समज इथपासून सुरू होते की क्रोमोसोम्स गुणसूत्र म्हणजे काय आणि जीन्स म्हणजे काय, म्हणजे डाऊन सिंड्रोम अचानक होतो का आणि थॅलेसिमिया आई आणि वडील दोघं कॅरियर असल्याने होतो का, तर ही जी संकल्पनांची समज आहे ना ती अगदी सोप्या भाषेमध्ये, म्हणजे आता जो तुम्ही आत्ता हा जो प्रयोग करताय सुरुवात करताय की मराठी भाषेमध्ये की बाबा गुणसूत्र कुठे असतात आणि मग जीन्स कुठे असतात इथपासनं तो सुरू होतो. आणि म्हणून मराठी विज्ञान परिषदेबरोबर आम्ही एक जिनॉमिक प्रोजेक्ट केलं की जे मराठी आणि इंग्लिश असा हायब्रिड प्रोजेक्ट, की साध्या सोप्या भाषेमध्ये तर आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे पण त्याच्यामुळे सुलभीकरणामुळे त्याच्यातनं गैरसमज न तयार होता म्हणून सायंटिफिक कम्युनिटीला आपण बरोबर घेतलं पाहिजे, म्हणजे फक्त डॉक्टर नाही टीचर्स प्रोफेसर सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी ह्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या व्यासपीठांवर जाऊन ते तसं केलं पाहिजे. दुसरं म्हणजे जागरूकता निर्माण करण्यासाठी बऱ्याच स्वयंसेवी संस्था आहेत ज्या याच्यात काम करतात. भारत सरकारचा रेअर डिझीज पॉलिसी हा एक उपक्रम आता आहे, त्यामुळे वेगवेगळी हॉस्पिटल्स आणि सगळ्यांना बरोबर घेण्याची आपल्याला सुरुवात केली पाहिजे आणि ते मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे.
1: आपल्या भारताचा जर आपण एकूण विचार केला तर आपले जे काही मोठे शहर आहेत ज्यांना आपण मेट्रो सिटीज म्हणतो, असे शहर जर सोडले तर आपल्याला एकूणच जेनेटिक संबंधित ज्या काही चाचण्या असतील किंवा जेनेटिक संबंधित जे काही काउन्सिलिंग असेल अशा तज्ज्ञांची उपलब्धता आपल्याला खूप कमी दिसून येईल. तर ही जी काही मर्यादित तज्ज्ञांची उपलब्धता आहे, हे ज्ञान आणि सुविधांची जी दरी मिटवण्याचं जे काम आहे हे एक मोठं इथिकल आव्हान आहे, यावर काय उपाय आपल्याला?
0: हो, एकदम बरोबर. इथिकल आव्हान म्हणजे इथे इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल येतच, की सगळ्यांना ही सुविधा सारख्या प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे. एक त्याच्यामधला असा मुद्दा आहे की आता सॅम्पल जे आम्ही जेनेटिक टेस्ट तुम्ही म्हणता ते खूप जास्त सुलभतेने आपण, म्हणजे मी सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये लॅबोरेटरीज बरोबर आम्ही जिथपर्यंत कुरियर म्हणजे अवेलेबल होऊ शकतं तिथून आम्ही पिकअप करतो. म्हणजे आमचे बरेच असे पेशंट आहेत की एखादा गावाकडे असेल आणि आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन आता अवेलेबल आहे तर ऑनलाईन कन्सल्टेशनमधून आम्ही करतो आणि गावातून आम्ही सॅम्पल कुरियरने पिकअप करतो. तर ही सुविधा अवेलेबल आहे ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. म्हणजे काही सुविधा उपलब्ध आहेत हेच जर लोकांना माहीत नसेल तर त्यांना असं वाटतं अरे मी एवढ्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन कसं काय सॅम्पल देणार. त्यामुळे सुविधा मुळात अवेलेबल आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मोबाईलवरतीच तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध आहे, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे. काही प्रमाणात आम्हाला फिजिकल चेकअप हा आवश्यकच असतो, पण सुरुवातीची माहिती घेण्यासाठी ते फिजिकल कन्सल्टेशन करू शकतात. आणि आम्ही जवळच्या गावात

0: आपल्या शहरातल्या डॉक्टरांशी त्यांना जोडून देऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपल्या भारतीय संस्था ज्या आहेत की जिथे रिसर्च बेसिसवरती बरीच प्रोजेक्टमध्ये फ्री टेस्ट म्हणजे उपलब्ध आहे, तर हे जे मोफत टेस्ट उपलब्ध असतात ते पण आम्ही आमच्या माध्यमातून सांगत असतो. उदाहरणार्थ हैदराबादची CDFD इन्स्टिट्यूट आहे, किंवा बऱ्याचशा ज्या संस्था आहेत किंवा प्रायव्हेट पण लॅबोरेटरी काही पेशंट्समध्ये ह्या सुविधा मोफत किंवा कमी खर्चामध्ये करून द्यायला तयार असतात. परंतु भीती आणि एक शंका असते मनामध्ये, त्याचे अडथळे लोकांनी दूर केले पाहिजेत आणि मग ते निश्चितच अशा सुविधांपर्यंत पोहोचतील असा मला विश्वास वाटतो.
1: आपला समाज जर बघितला तर खूप वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो. त्यात जर एखाद्या कुटुंबाचा जनुकीय दोषांची जर माहिती समोर आली तर त्याला सामाजिक बहिष्कार किंवा नव्या पूर्वग्रहांना सामोरं जावं लागतं. असे जे काही संभाव्य सामाजिक अडथळे आहेत

0: फत किंवा कमी खर्चामध्ये करून द्यायला तयार असतात, परंतु भीती आणि एक शंका असते मनामध्ये, त्याचे अडथळे लोकांनी दूर केले पाहिजेत आणि मग ते निश्चितच अशा सुविधांपर्यंत पोहोचतील असा मला विश्वास वाटतो.
1: आपला समाज जर बघितला तर खूप वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो. त्यात जर एखाद्या कुटुंबाचा जनुकीय दोषांची जर माहिती समोर आली तर त्याला सामाजिक बहिष्कार किंवा नव्या पूर्वग्रहांना सामोरं जावं लागतं. असे जे काही संभाव्य सामाजिक अडथळे आहेत हे आपण कसे रोखू शकतो?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट नैतिकता. तुम्ही म्हणालात की एक जेनेटिक सायन्सने जे आपण मानवी दृष्टिकोनातनं म्हणतो ना सगळी माणसं सारखी असतात, तसं जेनेटिक्समध्ये पण मोर दॅन 99% म्हणजे 99% जास्त DNA आपल्याच सारखेपणा असतो सगळ्यांमध्ये. म्हणजे ती नैतिकता सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की आपलं हार्ट सारखं असतं, आपलं लिव्हर सारखं असतं, तसं DNA पण आपले सिक्वेन्सेस जवळजवळ 99% जास्त सारखे असतात. त्यामुळे आपण एका समान पातळीवर आहोत. त्यामुळे एखाद्याला जेनेटिक एखाद्याच्या घरात झालेला असेल किंवा एखाद्याला झालेला असेल तर तो इतर आजारांसारखाच आहे. त्यामुळे बहिष्कार टाकण्यासारखं त्याच्यात काही नाही, कारण की प्रत्येक माणसामध्ये कधी ना कधी म्युटेशन होतं. कॅन्सर पण आता बरेच काही काही जेनेटिक असू शकतात. बऱ्याच आजारांचं आता जेनेटिक कारण आता समजायला लागलेलं आहे. त्यामुळे हे आजार कुणालाही होऊ शकतात. विशिष्ट फॅमिलीला झाले म्हणून त्यांच्यामध्ये काही शापित आहे किंवा बऱ्याच लोकांना वाटतं की अरे अनुवंशिक आमच्यात आहे का. आता जेनेटिकमध्ये अनुवंशिक पण आजार असतात, अचानक होणारे आजार पण असतात, आणि भ्रम पण असतात लोकांचे की आम्ही काही विशिष्ट प्रॅक्टिसेस फॉलो करतो म्हणून आमच्यावरती असा परिणाम झालाय का. तर तसं काही नाही आहे, ती शक्यता सगळ्यांना सारखी असते. त्यामुळे हा तर मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की बहिष्कार करणे, टॅबू करणे याच्यातनं समाजाने बाहेर यायला पाहिजे. मग तो कुठला पण ठपका असे ना का, जसं पूर्वी धर्मजातीचे ठपके होते मग आता आपण पुन्हा या डिसिजेसच्या ठपक्यामध्ये अडकायला पाहिजे का, तर नाही. तर आपण त्या मानसिकतेतनं बाहेर पडून त्या फॅमिलीला आणि त्या पेशंटला मूळ आजार कसा आहे ते समजून घेतलं तर मला असं वाटतं त्यातलं सायन्स समजलं तर सगळ्यांनाच लक्षात येईल की अरे हे कुणालाही होऊ शकतं.
1: आजच्या युगात जर बघितलं तर डेटा खूप महत्वाचा आहे आणि माहितीची देवाणघेवाण जी होत असते ही खूप महत्वाची आहे. आजकाल अनेक कंपन्या DNA चाचणी करून बऱ्याचशा गोष्टींचा या डेटाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. तर हा जो काही डेटा आहे या जेनेटिक डेटाची आपण गोपनीयता कशी ठेवू शकतो, आणि अगदीच टोकाला जाऊन जर असा डेटा एखाद्या व्यक्तीचा जर लीक होत असेल तर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो?
0: हा खरा काळजीचा मुद्दा आहे की वैद्यकीय किंवा वैज्ञानिक संशोधनाचे जे नियम आहेत, जे प्रमाणीकरण आहे, मूल्यमापन आहे, त्याचं खरोखर कडक नियम बनवले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी, ऑडिटिंग हे झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण मानवी स्वयंसेवक संस्था यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल की एकतर या नैतिक नियमांबद्दल एका बाजूला जागरूकता पण येईल आणि समाजानुसार आपण ते नियम कसे कडक करायचे याची एक प्रणाली आपण बनवू शकू. ती प्रणाली सातत्याने सुधारणा पण करावी लागेल. आणि तुम्ही जे म्हणताय की डेटा सिक्युरिटी, तर ती सिक्युरिटी का बरं मोडली जाते, तर दुसऱ्या बाजूला त्याचा गैरवापर करणाऱ्या संस्था असतात. तर हे खरं म्हणजे एक जाळ्यासारखं काम आहे की जे त्याचा गैरवापर करतील अशा लोकांवरती कडक निगराणी ठेवण्यासाठी, म्हणजे हे मोठ्याच प्रमाणात वरूनच होणारं कायदेशीर काम आहे. त्यामुळे हे कायदेशीर बाबतीत कसं बसेल तर वेगवेगळ्या कायदेशीर संघटना यांना बनवून, स्वयंसेवी संस्थांना बनवूनच आपल्याला हे काम करावं लागेल. आणि ती प्रोसेस अजूनही पूर्ण झालेली नाही. शिवाय मानवी फायद्यासाठी सजीवांचा वापर, संशोधनासाठी शोषणाचं नियंत्रण करणारी नैतिक तत्व, मानक, ती पण आपल्याला घ्यावी लागतील. जसं आपण म्हणतो की कोणाचा गिनीपिग म्हणून वापर होऊ नये, किंवा एखादं जसं कोविडच्या वेळेस खूप होतं एखादा विषाणू जीवाणू त्याचं काहीतरी मॉडिफिकेशन करून ते चुकून संशोधनासाठी वापरलं जाऊ नये, तर संशोधनापासून ते कमर्शियल म्हणजे प्रत्यक्ष टेस्ट आणि फार्मास्युटिकल कंपनीच्या वापरापर्यंत पूर्णच एक घडी बसवावी लागणार आहे. आणि ती निश्चितच गरजेची आहे. म्हणजे तिथे अजून आपण पूर्ण झालोय असं वाटत नाही. त्यामुळे डेटा शेअरिंगच्या काळामध्ये त्याच्यासाठी खूपच कडक उपाययोजना करावीच लागणार आहे.
1: कडक उपाययोजनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग साहजिकच नियम आणि कायद्यांचा विषय येतो. तर आपल्या भारतामध्ये जेनेटिक्स सायन्स संबंधित जे काही कायदे किंवा जे नियम आहेत त्याबद्दल थोडी पार्श्वभूमी आम्हाला सांगा.
0: पहिला नियम तर माहिती आपण जी पेशंटला देतो टेस्ट किंवा सॅम्पल घेताना, तर त्या कन्सेंट आम्ही जे घेतो त्याच्या फॉर्ममध्येच लिहिलेलं असतं की या जी लॅब तुमचं टेस्ट करते ती कुठे तुमचा DNA किंवा काय सेव्ह करणार आहे, तुम्ही कुठल्या टेस्टसाठी सही करत आहात, कुठल्या टेस्टसाठी तुम्ही सही केलेली नाही आणि ते तुम्हाला विचारण्याचा हक्क आहे. शिवाय तुमचं जे सॅम्पल, मग ते DNA असू दे साधं ब्लड असू दे, ती तुमची पर्सनल प्रॉपर्टी असते तसं पाहिलं तर तुम्ही त्याचा जाब विचारू शकता का, तुम्ही पाहिजे तेव्हा ते विथड्रॉ करू शकता का. तर खरं म्हणजे प्रत्येक कन्सेंटवरती तुम्ही विथड्रॉ करण्याची पण कन्सेंट देतच असता. फक्त हे आत्मविश्वासाने लोकांना सांगितलं पाहिजे

0: तुमचे हक्क पण बजावण्याची तुमची पण एक जबाबदारी आहे. म्हणजे नैतिकता आपण जेव्हा म्हणतो ना, तर नैतिकता पाळली तर पाहिजे जे याचा वापर करतायत संशोधनासाठी हे, पण एक दुसरी नैतिक जबाबदारी कर्तव्य हे पण आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे की लोकांनी स्वतःहून याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आपण हे सॅम्पल कुठे देतोय, आपण मानक मिळवलेल्या प्रमाणित संस्थेकडे सॅम्पल देतोय का, किंवा ज्यांची मान्यता नाही आहे, ज्यांना अॅक्रेडिटेशन मिळालेलं नाही त्यांच्याकडे आपण सॅम्पल दिलंय का, की जिथून कदाचित आपल्याला परतीचा मार्ग नसेल किंवा त्यांचे रिपोर्ट आपण नीट बघू शकणार नाही किंवा त्याचे रिपोर्ट नीट मान्य होणार नाही, तर हे सुरुवातीपासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि ही सगळी माहिती खरं म्हणजे रिपोर्टवरती असते, त्या कन्सेंट फॉर्ममध्ये असते, फक्त आपण ते जरा नीट चाळणी करून बघितलं पाहिजे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. तर ती थोडीशी प्रोसिजर तशी आहे, म्हणजे असं काही नाहीच आहे असं नाही आहे, फक्त त्याच्याविषयी जागरूकता येण्याची गरज आहे.
1: तुम्ही अॅक्रेडिशनचा उल्लेख केला, कुठल्या संस्थेकडनं अपेक्षित आहे अॅक्रेडिशन असणं?
0: तर लॅबोरेटरीज आपली एनएबीएल अॅक्रेडिटेशन असतं आणि इंटरनॅशनल आहे कॅप, कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट, त्याचं अॅक्रेडिटेशन असतं. तर ही जी मेन आहेत अॅक्रेडिटेशन ती तर लॅबोरेटरी घेतात, त्याचा वरती शिक्का पण लावलेला असतो. नंतर त्या लॅबमध्ये काम करणारे जे सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांची काय आहे त्याच्यासाठी जे म्हणजे पात्रता लागते ती पण लोकल जे आपल्या अथॉरिटीज आहेत गव्हर्नमेंटल त्या पण बघत असतात. म्हणजे त्याच्याशिवाय त्यांना अॅक्रेडिटेशन मिळत नाही खरं म्हणजे, आणि ती प्रोसिजर फॉलो केली जाते. परंतु तरी सुद्धा याच्या पलीकडे जाऊन पण एखाद्या प्रायव्हेट लॅबोरेटरीने, गव्हर्नमेंट लॅबोरेटरीने क्लेम केला तर तुम्ही पण ते चेक करू शकता. आणि खरं म्हणजे तुम्ही पण गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला जाऊन विचारू शकता, तिथून माहिती मिळवू शकता, वेबसाईटवरती जाऊन मिळवू शकता. तर ही अॅक्रेडिटेशन आहेत त्याची तपासणी तुम्ही पण करू शकता म्हणजे त्या वेबसाईटवरती. म्हणजे आपण खरं म्हणजे ती प्रोसेस करतोय, जेवढा वेग संशोधनाचा, टेस्टिंगचा, ट्रीटमेंटचा असेल कदाचित त्या वेगाबरोबर सगळ्या संस्था गेल्यात का हे मी नाही सांगू शकत, परंतु ती प्रोसेस आहे आणि ती फक्त मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.
1: जवळजवळ मागच्या 15 वर्षांपासून तुम्ही क्लिनिकल जेनेटिसिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहात, याचबरोबर तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा काम करता, बरेचसे एक्सपेरिमेंट तुम्ही करत आहात. मागे एकदा बोलत असताना तुम्ही भाषेचा आणि जेनेटिक्सचा कसा संबंध आहे याबद्दल पण काही उल्लेख केला होता, तर त्या अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे की वैज्ञानिक म्हणून जेनेटिक्स संबंधित जे काही फ्युचर आहे त्याच्याकडे बघताना तुम्ही कसं बघता, तुम्हाला भीती वाटते का विश्वास वाटतो?
0: म्हणजे मी त्यात काम करत असल्यामुळे मला विश्वास जास्त वाटतो, कारण की आपण भीती घालवण्याचा एक मार्ग जो अगदी सुरुवातीला मी सांगितला की संकल्पनांची समज, जेव्हा तुम्हाला एखादी संकल्पनेची समज येते तेव्हा त्यावेळेला तुम्ही त्याचा निश्चित वापर करण्यासाठी तुमचे मार्ग ठरवू शकता आणि मग तुम्हाला मार्ग ठरवलेला असेल तर भीती नाही वाटणार. म्हणजे जेनेटिक्सचा वापर आपण पेशंट्स, त्याच्या फॅमिलीज, समाजात त्याच्याविषयी काय गैरसमज आहेत त्याच्यासाठी करणं जास्त हितकारक आहे आणि म्हणून तो आपण आत्मविश्वासाने वापरू शकतो. किंवा जेनेटिक्सचा अजून एक उपयोग आता पब्लिक हेल्थ जिनॉमिक्स, म्हणजे जे कोविडमध्ये झालं की जेनेटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण वॅक्सिन बनवू शकतो का, अँटीबायोटिक रेझिस्टन्स दूर करण्यासाठी वापर करू शकतो का, कॅन्सर वगैरेवरती उपचार करू शकतो का, तर हे जेव्हा तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी कळत जातात तेव्हा तुम्हाला जास्त आत्मविश्वास येतो. त्यामुळे ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आणि इतिहासाचं, कारण तुम्हाला हे पण माहिती असेल की जे आपण पुरातत्व खाते जे सॅम्पल्स घेतात त्याचा पण डीएनए तपासला जातो, त्याला मी एन्शंट डीएनए स्टडीज म्हणतो. म्हणजे जेनेटिकचा वापर करून काही निश्चित गोष्टी तुम्हाला जर समजत असतील तर तुमच्या मनातली भीती जाईल आणि तुम्ही जास्त जिनॉमिक सायन्सकडे एक मदत म्हणून बघायला लागाल. तुम्ही कुठलीही जर तंत्रज्ञान आलं तर त्याचा काय नियमित वापर किंवा नियमबद्ध वापर केला तर त्याच्याबद्दल भीती राहत नाही, त्यामुळे त्याविषयी भीती मला वाटत नाही. पण दुसरं काळजी, म्हणजे आपण जी काय म्हणूया सावधानता बाळगली पाहिजे, ज्याला आपण भीती मानायला नको, की सावधानता म्हणजे आपल्याला त्याची लिमिटेशन्स माहिती पाहिजे की कुठल्या एका विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला ते वापरायचं नाही आहे किंवा कुठल्या एखाद्या विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला नैतिक मूल्य वापरून ती वापरायचं आहे हे माहिती असलं तर मला असं वाटतं सावधानता बाळगून केलं तर भीती राहणार नाही. तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारात जे जेनेटिक्स येत चाललेलं आहे त्या तज्ज्ञांनी पण सारखं भेटलं पाहिजे. आता नव्या जगाचा मंत्र आहे कोलॅबोरेशन, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ येऊन ही टेक्नॉलॉजी त्यांच्या क्षेत्रात कशी वापरतात हे एक डायलॉग वेगवेगळे संवाद होण्याची गरज आहे आणि ते तशा माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्याचा एकांगी जो दृष्टिकोन आहे तो न बघता लोकांना त्याच्या सगळ्या बाजू समजून सांगितल्या पाहिजे. म्हणून मी सुरुवातीलाच पर्सनलाइज मेडिसिन, पर्सनलाइज चॉईस म्हटलं की लोकांपुढे तुम्ही त्याचे विविध पैलू खुले करता आणि त्यांना ते समजून सांगता आणि मग लोकांनी स्वतःच्या समजुतीने त्याच्यात त्याचा वापर कसा करायचा आहे हे जास्त आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण की आता ही पिढी सुद्धा तशा प्रकारचा विचार करते की मी हे समजून घेईन आणि मग माझ्यासाठी जे योग्य ते वापरीन. तर ह्या दृष्टिकोनातनं आपण समान पातळीवर

0: संवाद साधला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यासाठी डिग्री की आता आमच्याकडे येणारे पेशंट बरेचसे रूढार्थाने शिक्षण घेतलेले असतात असं नाही, पण आपण त्यांना जर आकृतीने समजून सांगितलं की ही सेल असते, याच्या पेशींनी आपण बनलेलो असतो, त्याच्यामध्ये जीन्स असतात, मग त्याच्यामध्ये काय बदल झाले म्हणून तुमच्या मुलाला हा आजार झालाय, तर आज आपल्याकडे आकृत्या उपलब्ध आहेत, व्हिडिओज उपलब्ध आहेत, ते जर समजून सांगितलं तर त्यांना निश्चितपणे कळतं. म्हणजे अगदी एज्युकेटेड आपण जे म्हणतो की व्हाईट कॉलर लोकांना पण नसेल समजत, तसे प्रश्न ते आम्हाला विचारतात, त्यामुळे समज हा माणसाला उपजतच असते. आपण फक्त त्यांना कुठल्या पातळीवर आणि कुठल्या भाषेमध्ये समजून घेतो हे आपल्याला फक्त निश्चित करता आलं पाहिजे, तर नक्की सगळ्यांना समजेल.
1: क्लिनिकल जेनेटिसिस्ट ॲज अ करिअर हे मी अगदी पहिल्यांदाच जाणून घेतलं. तर आजची जी काही नवीन पिढी आहे जे बायोटेक्नॉलॉजीकडे वळत आहेत, तर अशा नव्या तरुणांना तुम्ही जेनेटिक्समधील करिअर संदर्भात काय मार्गदर्शन कराल?
0: सुरुवातीला मी माझ्या कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. माझे आई वडील आहेत, माझे हसबंड म्हणजे कार्डिओलॉजिस्ट आणि माझी मुलं. म्हणजे जेनेटिक्समध्ये करिअरला सुरुवात करणं फार काही सोपं होतं असं नाही. भाऊ माझा अमेरिकेत असल्यामुळे थोडं थोडं माहिती होतं की हे क्षेत्र खूप पुढे जाणार आहे, त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आले. कारण की अशा अवघड क्षेत्रामध्ये करिअर करताना आर्थिक तुमची बाजू, तुम्हाला किती काळ त्याच्यासाठी द्यावा लागणार आहे हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे आताच्या तरुण पिढीला त्या मानाने खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण तरी त्यांच्या मनात, म्हणजे जे लोक भेटतात त्यांच्या मनात ही शंका असते की आम्ही हे करिअर केलं तर आत्ता भारतामध्ये त्याला ऑप्शन्स आहेत का. तर मी हे निश्चितपणे सांगू शकते की आता त्याचा आवाका खूप वाढलेला आहे, त्यामुळे बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स जे आम्ही वापरतो डेटा अनालिसिस करायला, त्याच्यात सॉफ्टवेअर इंजिनियर्स येत आहेत आता, त्यामुळे ती आता मिश्र पण एक ब्रांच मॅथ्स आणि बायोलॉजीची झाली आहे. डॉक्टर्स, जेनेटिक काउन्सिलर्स तुम्ही म्हणालात की खूप मोठ्या प्रमाणात लागू शकतील, अगदी गाव पातळीवर पण याचं नॉलेज देऊ शकेल, तर आहे ते डॉक्टर्स पण त्याच्यामध्ये ट्रेन करणे. नर्सेस जे परदेशामध्ये असतं की नर्सेस त्याच्यामध्ये ट्रेन होऊन पेशंटला दुसऱ्या टप्प्यावरती त्या समजून सांगतात, कारण की एकदा डॉक्टरने समजून सांगितल्यानंतर परत त्यांना सगळं समजेलच असं नाही, त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवरचं काउन्सिलिंग लागतं. तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर्स आता उपलब्ध आहेत, आणि आमच्या क्षेत्रातल्या अनेक लोकांना वेळ लागला गुंतागुंत असल्यामुळे त्याच्या सगळ्या टप्प्यांमध्ये खूप संयम ठेवून आम्हाला ते पुढे जावं लागलं. तर ती एक गोष्ट तरुण पिढीने लक्षात घेतली पाहिजे, कारण संयमासाठी आता तुम्ही बघत असाल की खूप धावपळ पेक्षा आपण अस्थिर चंचल पण एका बाजूला होत चाललेलो. म्हणजे जेव्हा टेक्नॉलॉजी आपल्याला खूप वेगाने मिळते तेव्हा मन पण अस्थिरतेने ती ग्रास्प करायला लागतं, मन पण चंचल होतं आणि कधी कधी असं वाटू शकतं हे की ते किती वेळ मी आता हे करायचं आहे. त्यामुळे थोडस संयमाने जर या क्षेत्रामध्ये लोकांनी पाऊल टाकलं तर निश्चितपणे ते खूप क्रेडिटिंग आहे आणि खूप समाधान देणारं आहे. कारण जसं तुम्ही म्हणालात की मगाशी की तुमच्या मनात भीती आहे का, तर तुम्हाला जेव्हा एखाद्या विशिष्ट आजाराची मुळापासून माहिती मिळते अगदी जीनपर्यंत, तर खूपच तुम्ही आत्मविश्वास तुम्हाला निर्माण होतो की आपण कशाविषयी आपण डील करतोय. आणि तेच जर तुम्ही अर्धवट माहिती असेल तर तुम्ही सतत भीती, काळजी, शंकाने घेरलेले असता. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी लागणारा मार्ग जरी थोडासा संयमाचा खडतर असेल तरी जेव्हा तुम्ही ते मिळवत जाता त्यातनं येणारं समाधान आणि त्यातनं येणारा आत्मविश्वास हा तुम्हाला पुढे मदत करत जातो. तर हे मला त्यांना सांगायला म्हणजे आवडेल की त्यांच्याकडून पण आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे, कारण तरुण याच्यामध्ये जे नवीन संशोधन करत आहेत, AI वापरून त्याचा वेग वाढवत आहेत, त्याच्यातनं मोठ्या पिढ्यांना पण खूप समजून घेण्यासारखं आहे. त्यामुळे ते पण एक कोलॅबोरेशनचंच काम आहे तरुणांनी आणि मोठ्यांनी बरोबर करण्यासारखं.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जेनेटिक्स आणि एथिक्स याविषयी डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर, ज्या क्लिनिकल जेनेटिसिस्ट आहेत, यांच्याशी चर्चा केली. खूप छान मार्गदर्शन आपल्याला मॅडमांनी केलं. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: मी पण आभार मानते की आकाशवाणीने एका वेगळ्या विषयाला आणि ते पण नैतिकता धरून हा तुम्ही विषय घेतला, तर तुमचं खरोखरच कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद.
2: प्रसारभारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आपण आताच ऐकलात विज्ञानावर आधारित कार्यक्रम सायन्स कॉर्नर.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:53 आणि 42 सेकंद होत आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

शोधेहो अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारीचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट या कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला 3रा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
0: बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचं

निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे परिसरातली वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. पुण्यात 3 उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. पुणे शिरूर 6 पदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं आज भूमिपूजन करण्यात आलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एका खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी त्रिस्तरीय सिंगल पियर रचना उभारण्यात येणार आहे अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. राज्यातल्या विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या समितीमध्ये सामान्य प्रशासन, उच्च आणि तंत्र शिक्षण, वित्त, शालेय शिक्षण आणि क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक तसंच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांचा समावेश आहे. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर अपहाराच्या विरोधात काशी आणि अयोध्या इथंही आपण रामरक्षा पठणाचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. नागपूरमध्ये रामनगर इथल्या राम मंदिरात आयोजित रामरक्षा पठणानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. राम मंदिर अपहाराच्या प्रकरणी जाहीर झालेलं विशेष तपास पथक हे थोतांड असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या रामरक्षा पठणाला भाजपसोबत सर्व पक्षांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला भाजपापैकी कोणीच आलं नाही असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग बॅनर लावू नयेत तसंच वृत्तपत्र टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असं आवाहन भाजपातर्फे करण्यात आलं आहे. ज्या कुणाला योगदान द्यायचं असेल त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावं असं आवाहनही पक्षातर्फे करण्यात आलं आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात VIP दर्शन सुविधा तात्पुरती बंद झाली आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारी प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला असून पदस्पर्श दर्शन आता अवघ्या 4 ते 5 तासात होत आहे. डोंबिवलीतल्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयानं आज रद्द केला. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. अन्यथा त्यांच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आणण्यात येईल असा इशाराही न्यायालयानं दिला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.
72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.

0: ली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं आहे. तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पटकावला. कथाबाह्य चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार परत 41 डिग्रीच्या मागावर या चित्रपटासाठी शिवपाल सिंह कांग यांना जाहीर झाला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खाजगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते. कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील ते ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
3: श्रोते हो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
4: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी ते मेंदूची अवस्था होऊ शकते.
3: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
5: लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
5: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
5: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता

0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
1: प्रवेश निशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 7:15 आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारतीय रेल्वे उत्तरोत्तर प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. नुकताच देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या रूपानं देशाच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काल 17 जुलै 2026 रोजी पहिली भारतीय हायड्रोजन रेल्वे हरियाणा राज्यातल्या जिंद ते सोनीपत या स्थानकांदरम्यानच्या 89 किलोमीटर मार्गावर धावली. या भारताच्या शाश्वत वाहतुकीच्या दिशेनं झालेल्या प्रवासाविषयी तसंच केंद्र सरकारच्या आणखी एका अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा स्थानकांच्या विकास कामांच्या काल झालेल्या उद्घाटनाविषयी आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण जाणून घेऊयात. श्रोतेहो, 2070 पर्यंत नेट झिरो कार्बनकडे वाटचाल करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. देशातल्या कार्बन उत्सर्जन कमी होऊन शाश्वत विकास साधता यावा यासाठी विविध क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय बनावटीच्या देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. जगभरात हायड्रोजन रेल्वे चालवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये यामुळे भारताला स्थान मिळालं आहे. हायड्रोजन फ्युएल सेल म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर रासायनिक अभिक्रिया होऊन वीज निर्माण करून त्यावर ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण न करता ही रेल्वे हरित धाव घेईल. या तंत्रज्ञानाविषयी आणि या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी रेल्वे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आकलेकर यांनी माहिती दिली.
1: काल 17 जुलै 2026 हा एक ऐतिहासिक दिवस भारतीय रेल्वेतला असं म्हणता येईल, कारण की काल जिंद हरियाणा इथे भारतातली पहिली हायड्रोजन ट्रेन ही फ्लॅग ऑफ करण्यात आली. जिंद हरियाणा हा नॉर्दर्न रेल्वेचा झोन आहे आणि जिंद आणि सोनीपत असं 89 किलोमीटरचं 89 किलोमीटरचं एक अंतर आहे. यामध्ये ही गाडी धावेल. गाडीच्या 2 राऊंड फेऱ्या होतील, बेसिकली 4 ट्रिप्स एव्हरी डे. जे 89 किलोमीटर वन वे आहे तर ह्या 4 ट्रिप्स एव्हरी डे होतील. असं डेली रन त्यांचा 356 किलोमीटर 356 किलोमीटर असा होईल. आता ह्या गाडीमध्ये साधारण 8 डबे आहेत आणि 2 हायड्रोजन पॉवरच्या ड्रायव्हिंग कार आहेत आणि याचं स्पीड असेल साधारण 75 किलोमीटर. 2600 पॅसेंजर ही गाडी घेऊन जाऊ शकेल दररोज. तर या ट्रेनमध्ये डिझेल इंजिन नाही, इलेक्ट्रिक नाही, तर चालते कशी ही? तर हायड्रोजन फ्युएल. हायड्रोजन फ्युएल म्हणजे काय, तर छतावरील टाक्या आहेत हायड्रोजन फ्युएलच्या. त्या छतावरील टाक्यावर रूफ सिलेंडर्समध्ये फ्युएल सेल आहेत. त्यात हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन फ्युएल हे सेलमध्ये एकत्र येऊन त्याची वीज तयार होते आणि ही वीज त्या मोटर्सना जाते, ट्रॅक्शन मोटर्सना, आणि त्यावर ती गाडी चालते आणि धूर निघत नाही मग यावरून, फक्त पाण्याची वाफ बाहेर येते. तर ही अतिशय अशी एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रदूषणमुक्त ट्रेन आहे. फर्स्ट ट्रेन होती, एक्सपेरिमेंटल फीचर आहे, पण रेग्युलर पॅसेंजर याचा सुरू झालेला आहे. जिंद सोनीपत सेक्शन का, तर या ठिकाणी प्लॅनिंग करून पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप केलेलं आहे. या हायड्रोजन फिलिंग स्टेशन्स लागतात किंवा त्याचं जे रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लागतं, ते या सेक्शनवर सेटअप केलेलं आहे. गाडीमध्ये आवाज नाही, धूर नाही, त्यामुळे ही अगदी पोल्युशन फ्री ट्रेन आहे, विच विल ओनली

0: रिलीज वॉटर वेपर. आता हे हायड्रोजन सिलेंडरमधलं जे हायड्रोजन फ्युअल असतं दॅट हॅज टू बी फिल्ड, म्हणजे ते गाडीमध्ये 350 bar या प्रेशरनी फिल करावं लागतं. तर ह्या सगळ्यासाठी जो लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टँक आणि प्रेशर सेन्सर आहेत, लीक डिटेक्टर आहेत, ते सेफ्टी वॉल्व आहेत, हे सगळे प्रोजेक्टसाठी सेटअप केले आहेत या सेक्शनवरती. आता हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण होऊन विद्युत निर्माण होईल. ही रिफ्युअल कधी करावी लागेल तर प्रत्येक दिवसाला एकदा असं त्याला रिफ्युअल करावं लागेल. तिकीट भाडं या गाडीचं साधारण ट्रेनच्या प्रवासी गाड्यांसारखंच 5 rupees पर मिनिमम फेअर आहे. तिकीटमध्ये काही फरक नाही आहे. पण एक मोठी अचीवमेंट ही अशी आहे की म्हणजे ही वर्ल्डची सर्वात पॉवरफुल हायड्रोजन ट्रेन सेट आहे. 1200 horsepower फ्युअल सेल प्रपोजन या गाडीचं आहे, त्यामुळे सर्वात पॉवरफुल हायड्रोजन गाडी अशी ही भारताने चालवली आहे. आणि भारत हा 6वा देश आहे जो अशी ट्रेन चालवते, आणि त्यातली ही सगळ्यात पॉवरफुल गाडी आहे. इकडली ही एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाली की मग असा प्लॅन आहे लॉंग रनमध्ये की हेरिटेज रूट्स आहेत भारतातले विविध जंक्शन महत्त्वाचे, निलगिरी रेल्वे आहे किंवा उटीची रेल्वे आहे आपली, नेरळ माथेरान रेल्वे आहे, या ठिकाणी अशा गाड्या टुरिस्ट अट्रॅक्शन आणि एन्व्हायरमेंट सेफ्टीसाठी चालवण्यात येतील. नॉन इलेक्ट्रिफाईड सेक्शन आहेत, तिथे पण अशी ही गाडी जाऊ शकते. पण एकदा ही सुरू होऊन नॉर्मल सर्व्हिस सुरू झाली की त्याचा आणखी मला आपल्याला प्रसार बघता येईल. ही गाडी बनवली कोणी तर कम्प्लिटली भारतीय रेल्वे, मेक इन इंडिया प्रपोजल आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई यांनी ही गाडी तयार केली. RDSO रिसर्च डिझाईन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ही रेल्वेची संस्था आहे, त्यांनी ती रिसर्च केली. आणि इक्विपमेंट मेधा सर्वो ड्राईव्स ही एक हैदराबादची कंपनी, त्यांनी इक्विपमेंट तयार केलं आहे. आणि नॉर्दर्न रेल्वे ही गाडी चालवते. 2022 साधारण त्यांनी अनाऊन्स केला होता प्रोजेक्ट हा सुरुवातीला. 23-24 डिझायनिंग इंजिनिअरिंग सगळं झालं. 2025 स्टॅटिक टेस्टिंग, जी एका ठिकाणी उभी करून टेस्टिंग करतात, ट्रायल्स घेतात, ते झाले. आणि 26 सुरुवातीला अर्ली ट्रायल्स ह्या सेक्शनवर घेतले, इन्फ्रास्ट्रक्चर लागणार त्यांनी डेव्हलप केलं. आणि काल 17 जुलैला ही गाडी ऑफिशियली फ्लॅग ऑफ केली. साधारण 4 वर्ष ह्या पूर्ण प्रोजेक्टला लागली. पण दिस इज वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल आणि आपल्या देशाला प्राऊड करणारा असा एक प्रोजेक्ट आहे.
1: श्रोते हो, वंदे भारत, हायड्रोजन रेल्वे यासारख्या रेल्वे गाड्यांची भेट देण्यासह या गाड्या ज्या स्थानकांमध्ये थांबतात त्यांचाही कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारमार्फत सुरू आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत देशातल्या विविध रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या योजनेअंतर्गत कायापालट झालेली देशातील 75 स्थानकं देशाला समर्पित केली. त्यात महाराष्ट्रातल्या 12 आणि नांदुरा स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेविषयी भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी माहिती दिली.
2: अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 1300+ रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास आणि आधुनिकीकरण केले जात आहे. पुढील 50 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन स्थानकांना जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमृत भारत स्टेशन योजनेचा महाराष्ट्रातील 1132 रेल्वे स्थानकांना लाभ झाला आहे. या योजनेअंतर्गत स्थानकांवर उत्तम प्रवासी सुविधा जसे लिफ्ट, एस्केलेटर, मोठे वेटिंग हॉल, मोफत वायफाय आणि सुरक्षित प्रवेशद्वार अशा सुविधा पुरवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक स्थानकांची कामे पूर्ण झालेली आहेत. यामध्ये मुंबई विभागात चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, पुणे विभागात केडगाव, लोणंद आणि बारामती स्थानकांचा विकास कामांसोबत उद्घाटन झाले आहे. आमच्या भुसावळ विभागातही लासलगाव, देवळाली, सावदा, धुळे, मूर्तिजापूर या स्थानकांचा विकास झाला आहे. नागपूर विभागांतर्गत चांदा फोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस, इटवारी जंक्शन, आमगाव स्थानकांची कामे झालेली आहेत. या योजनेतून राज्यातील 132 स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जात आहे.
1: श्रोते हो, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं. बारामती हे राज्यातलं कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील महत्वाचं केंद्र असल्यानं या पुनर्विकसित रेल्वे स्थानकामुळे स्थानिक व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे. बारामती स्थानक

0: ला 1914 पासूनच इतिहास आहे. दररोज सुमारे 1800 प्रवाशांची येथे ये जा असते. आधुनिक प्रतीक्षा कक्ष, सुधारित फलाट, आधुनिक प्रकाश योजना, दिव्यांगांना सुविधा अशा अनेक सोयींचा आता प्रवाशांना लाभ घेता येईल. नांदुरा रेल्वे स्थानकात या योजनेअंतर्गत विकासाची कोणकोणती कामं झाली त्याविषयी देखील भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी सांगितलं.
1: अमृत भारत स्टेशन योजना ही भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. नांदुरा स्थानकाचा विकास हा प्रवाशांच्या सोयीसोबतच पर्यावरणपूरक, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत सुविधांच्या निर्मितीवर आधारित आहे. आज रेल्वे स्थानके ही केवळ प्रवाशाची ठिकाणी नसून नागरिकांसाठी आधुनिक सार्वजनिक सुविधा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. नांदुरा स्थानकाच्या नव्या रूपामुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव तसेच रेल्वेबद्दलचा विश्वास आणि आकर्षण वाढेल. स्थानकाचे आधुनिक स्वरूप, सुबक रचना आणि सुधारित सुविधा या भारतीय रेल्वेच्या बदलत्या आणि प्रगतशील चेहऱ्याचे प्रतीक आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे देशभरातील स्थानकांमध्ये होत असलेला हा सकारात्मक बदल नांदुरामध्येही प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल.
2: नांदुरा हे भुसावळ विभागातील मुंबई हावडा या देशातील अत्यंत महत्वाच्या रेल्वे मार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रासाठी हे स्थानक महत्वपूर्ण केंद्र म्हणून कार्य करते. परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासासाठी नांदुरा स्थानकाचा वापर करतात. वाढती प्रवासी संख्या, स्थानिक गरजा आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन नांदुरा स्थानकाची निवड अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. नांदुरा रेल्वे स्थानकावर दररोज 30 ते 35 प्रवासी गाड्या अप डाऊन याप्रमाणे ये जा करतात. यामध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच काही महत्वाच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, नागपूर, मुंबई, कोलकाता आणि देशातील इतर प्रमुख शहरांशी या भागांचा रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत झालेली आहे. या योजनेअंतर्गत नांदुरा स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. यामध्ये रेल्वे स्थानकातील इमारतीचे आकर्षण सुशोभीकरण, प्रशस्त प्रवेशद्वार, आधुनिक प्रतीक्षालय, स्वच्छतागृहाचे आधुनिकीकरण, दिव्यांगजनांसाठी सुलभ सुविधा, सुधारित प्रवासी माहिती प्रणाली, डिजिटल डिस्प्ले बोर्ड्स, ऊर्जा कार्यक्षम LED, प्रकाश योजना, प्लॅटफॉर्मचे सौंदर्यीकरण, परिसर विकास, वाहनतळ सुविधा आणि स्थानिक सांस्कृतिक वारसा दर्शवणारी आकर्षक रचना याचा समावेश केलेला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांना चांगल्या प्रतीक्षालयाची सुविधा, स्पष्ट माहिती प्रणाली, दिव्यांगजनांसाठी सुलभ प्रवेश, स्वच्छ परिसर आणि सुधारित प्रवासी सुविधा उपलब्ध होतील. स्थानकाचे सौंदर्य वाढल्याने परिसराच्या विकासाला चालना मिळालेली आहे. तसेच स्थानिक व्यापार आणि पर्यटनालाही फायदा होईल. एकूणच नांदुरा स्थानक हे आता केवळ प्रवाशांचे केंद्र न राहता आधुनिक आणि प्रवासी अनुकूल रेल्वे स्थानक म्हणून विकसित झालेले आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही भारतीय रेल्वेच्या आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. नांदुरा स्थानकाचा झालेला कायापालट हा या परिसराच्या विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
0: श्रोतेहो, मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वे प्रशासन रेल्वे वाहतुकीच्या मार्गावर प्रगतीचे नवनवे टप्पे ओलांडत आहे. हेच हायड्रोजन रेल्वे आणि अत्याधुनिक सोयी सुविधा असणाऱ्या या स्थानकांमधून दिसून येतं. श्रोतेहो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्त विशेष.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि
1: 102.9 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. सादर करीत आहोत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवांसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 27 आषाढ शके 1948 अर्थात 18 जुलै 2026. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात प्रारंभी ऐकूयात संतोष श्रीराम गर्जे, मुक्काम महासांगवी, तालुका पाटोदा यांनी लिली फुलशेती व्यवस्थापन याबद्दल दिलेली मुलाखत.

0: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, संतोष श्रीराम गर्जे मुक्काम पोस्ट महासांगवी तालुका पाटोदा येथील प्रयोगशील शेतकरी आज आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत. आज आपण लिली फुलांची लागवड आणि त्याचं व्यवस्थापन याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: संतोषजी, किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोतांना आपला परिचय करून द्याल.
1: नमस्कार सर. मी संतोष श्रीराम गर्जे, तसं मूळचा महासांगवी तालुका पाटोदा येथील रहिवाशी आहे आणि साधारणतः शेतीमध्ये अल्पभूधारक आणि कशी शेती करावी या संदर्भात माझं परिचित आहे.
0: अच्छा, आपण कधीपासून शेती करता?
1: साधारणतः 20 वर्षापासून शेतीचे प्रयोग मी नवीन प्रयोग घेत असतो, परंतु विशेष म्हणजे फुलांची शेती ही कमी वेळेमध्ये आणि जास्तीत जास्त उत्पादन अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी योग्य आहे.
0: फुलांचीच शेती करावी असं आपल्याला कशामुळे म्हणत आलं?
1: फुलांची शेती ही एक अल्प वेळेमध्ये अतिशय कमी खर्च अशा बाबी आणि त्याच्या शेतीमध्ये जास्तीत जास्त नफा तोट्याच्या दोन बाजू पाहिल्या जातात. मग त्यामध्ये शक्यतो कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं भेटेल याचा विचार करून आपण या शेतीमध्ये आपण हा पाऊल उचलले आहेत.
0: फुलांच्या शेतीबद्दल प्रेरणा आपणास कुठून मिळाली?
1: फुलांची शेती ही एक विषय काय, गावामध्ये काही प्रसंग वेगळे वेगळे स्कीम आणणं, गावामध्ये काही नवीन प्रयोग चाललेले असतात की आपण ही स्कीम आणल्यानंतर गटतटांचे वातावरण असते, त्यावेळेस एक निशिगंध सफेद मुसळी कुणी स्टिविया आणू हे विषय चाललेले होते. स्टिविया असेल, निशिगंध असेल, सफेद मुसळी असेल किंवा फुलांची आपण शेती करू, मग त्यावेळेस विषय झाल्यानंतर तो फक्त विषय चर्चात्मक राहिला. मग त्यासाठी काही आमच्या गावातल्या वेगळ्या वेगळ्या लोकांनी गटांमध्ये कुणी म्हणले आपण फुलांची शेतकरी तयार करूया, काहींनी प्रत्यक्षात आपण लिली सफेद मुसळी हे पण काही गटांनी केलं, आपण त्याचा लाभही उचलला, परंतु कागदपत्री आणि प्रत्यक्षात कार्यामध्ये कुणी काय आणलं नाही. फुलांची शेतकरी लागवड झाल्या, फुलांची शेतकरी फक्त आपल्याला अनुदान भेटेल

0: इथपर्यंत त्या योजना पुरते चालल्या, परंतु त्याचा आपण प्रत्यक्षात लाभ घेतला की त्यांच्यामध्ये मी काय सहभागी नव्हतो लाभामध्ये, परंतु संपूर्ण झाल्याच्या नंतर एका शेतकऱ्यांचं बियाणं त्या गावामधूनच खरेदी केलं मी, आणि मग नंतर संपूर्ण कार्यक्रम होऊन दिला त्यांचा, मग आपण ते फुलं कुठं विक्री केले जातात याचे अनुभव भेटले. आणि 20 वर्षापूर्वी निशिगंध या फुलांची मी लागवड केली.
1: बर,
0: संपूर्ण कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग मी वैयक्तिक माझे हे 20 वर्षांपासून ही माझी परंपरा चालू ठेवली. माझ्या बरोबर काही जे शेतकरी आहेत ते साधारणतः 7-8, 5-7 शेतकरी महासांगवीचे आताही फुलांचं फुलं व्यवसाय करत आहेत.
1: बर, निशिगंध फुलाचं लागवड केल्यानंतर आपल्याला काय अनुभव आले?
0: निशिगंध फुलाची लागवड असा अनुभव आला की अतिशय अल्प भूधारक शेतकरी आहेत, जेणेकरून पैशाची चणचण भागते शेतकऱ्यांना, किंवा शेतकऱ्यांमध्ये एक जोडधंदा हा विषय पूर्णत्व झालेला आहे. एक शेती विषय जो आपला भुसार पीक जे घेतलं जातात, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, इतर पिकाला आपण भुसारही म्हणू शकत नाही, तेही आज आवश्यक आहेत. परंतु सगळ्यात महत्वाचं, कमी क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला उत्पन्न कसं वाढेल, त्याबरोबर जोडधंदा कसा करता येईल. साधारणतः एखाद्या शेतकऱ्याला 5 एकर जमीन असेल तर त्यांनी 1 एकर तरी फुलं करावे. किंवा माझे स्वतःचे स्टार्टिंगला 8 गुंठ्यांमध्ये फुलं होते, त्या 8 गुंठ्यांमध्ये मला कमीत कमी कमाल ते किमान 500 रुपयापासून 3000 रुपये प्रति पर डे मला त्या 8 गुंठ्यामध्ये उत्पन्न निघत होतं. मग ह्या उत्पन्नामध्ये मला अतिशय आनंद वाटायचा, आणि सकाळ सकाळचा जो प्रसंग आहे त्यावेळेस ते फुलं तोडायचे असतात, मग त्यावेळेस ते सकाळी सकाळी जाताना तो मी एक व्यायाम म्हणून ठरवलं. हा माझा एक बिझनेस आहे, हा माझा एक धंदा आहे, याला मी पाहिलं गेलं. हे फुलं घ्यायचे तोडायचे आणि विक्री करायचं असं मी कधीही समजलं नाही. मग त्यामध्ये आपण सकाळी सकाळी व्यायाम पण होतो, सकाळी सकाळी हे सगळ्या अंगी शेती पाहिली म्हणजे अनेक विशेष दृष्टीने पाहिले पाहिजे, त्याच्यामध्ये दृष्टी वेगळी असावी, म्हणजे विशेष त्याला जर प्राधान्य दिलं तर आणखी या शेतीमध्ये विशेष डेव्हलप करू शकतो आपण, असं मला एक फुलांच्या याच्यामध्ये मी सांगू शकतो. असं सुंदर याच्यामध्ये काम आहे की सकाळी सकाळी फुलं काढून येणे, व्यायाम घडतो, त्यानंतर सकाळी फुलं आणल्याच्या नंतर साधारणतः 8-10 पर्यंत आमचा कार्यक्रम चालतो, ते मग पार्सल वगैरे इतर ठिकाणी बीड वगैरे इतर काम करतात, असं करतो आम्ही सकाळी बसनी पार्सल करतो.
1: अच्छा, शेतीमध्ये निशिगंध लावण्यापूर्वी आपण शेतीमध्ये काय लागवड करायचं किंवा वेगवेगळे आणखी काय प्रयोग करून बघितलं का आपण?
0: याच्या अगोदर आपण एक शेतीमध्ये प्रयोग नवीन केलेला आहे, म्हणजे तो 2-in-1 मजली शेती हा प्रयोग मी करून पाहिला, तो सक्सेसफुल राहिला. एक वेळेस केला आणि नंतर मग ते आमचे चॅनल वगैरे सगळे त्याचे अतिशय लोड झाला, बंद हे झाले, पण ते पक्क्या पद्धतीचं केलं पाहिजे असं मला एक अनुभव आघाडला त्यामध्ये. म्हणजे जसं की एक प्रयोग असा केलेला आहे, निशिगंध फुलांची शेतींची लागवड केली, त्या निशिगंध फुलांच्या शेतीला पर डे मला 100 रुपये पर केजी पर किलो याचे दर भेटले. 30 किलो निघले तर 3000 रुपये उघड हिशेब असा माझा चालत राहायचा. मग त्यावरती मी थोडे जामखेड, आम्हाला साधारणतः अंतर जवळ असल्यामुळे 18 किलोमीटर आमचं अंतर आहे, त्यामुळे जामखेडला कधी तर कधी बीडला तर कधी मांजर सुंबा अशा ठिकाणी नेकनोर वगैरे इतर ठिकाणी आपण हे पार्सल फुलं करत राहिलो, केज वगैरे इतर ठिकाणी. मग ते फुलं पार्सल करत असताना मला एक संकल्पना सुचली की एक आपण फुलं तर करतोच, परंतु याबरोबर काही वेलवर्गीय पिकांचा आपण अनुभव घेऊया. मग ते वेलवर्गीय पिकांमध्ये आपण 2-in-1 मजली शेती कशी करावी याचं एक संकल्पना डोक्यामध्ये योजना रचली त्याची, की म्हणजे साधारणतः 12 फुटाचे चॅनल आम्ही खरेदी केले, अँगलनीवरती त्यावरती तारांचं आच्छादन घेतलं, तारांचे आच्छादन घेऊन वेलवर्गीय दुधी भोपळा ह्या पिकांचा आम्ही एक त्याच्यावर साधारणतः 8 गुंठ्यामध्येच हा प्रयोग केला, आणि दुधी भोपळ्याला प्रत्येक पानांगणीस भोपळे येऊ लागले. मग ते कॅरेट गाडीला आणि ते भोपळे प्लस फुलं असं ते घेतलं त्याच्यावर. आणि त्या विशेष म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे जे निशिगंध शेती त्या 2-in-1 मजलीवरती हवा खेळती राहावा याचा सगळा विचार करून, हवा म्हणजे उंची असावी, 2 बाजूनी सूर्यप्रकाश पूर्व पश्चिम मावळता आणि उगवता सूर्याचा प्रकाश त्याच्यावरती पडावा, आणि त्या वरच्या आच्छादनावरती आपण गन म्हणजे जेणेकरून स्प्रिंकलरचे पाणी हे पडण्यासाठी त्याचा प्रयोग केला. तर तो प्रयोग याच्यासाठी केला होता की त्या फुलांना प्रादुर्भाव जो काय फवारण्या वगैरे लागू नाहीये आणि

0: सेंद्रिय कसे राहील, जेणेकरून त्याला विषारी फवारण्या नकोयत आपल्याला. आज त्यासाठी आपण त्यासाठी ते स्प्रिंकलरने धुवून काढलं गेलं.
1: बर
0: पान धुवून निघायचे आणि ते पाणी जे आहे ते निशिगंधाला हे भेटायचं आणि त्या फुलांच्या हांडपुंज असेल किंवा तुडतुडे मावा इतर त्याचा प्रादुर्भाव नाहीसा व्हायचा.
1: किडीचा प्रादुर्भाव,
0: किड्यांचा प्रादुर्भाव.

0: त्या प्रादुर्भाव
1: किड्यांचा प्रादुर्भाव झाला नाहीये अशा पद्धतीने आपण हे त्या वेलवर्गीय पिकांचा असं हे केलं. तर त्यावेळेस मला बऱ्याचशा जणांनी पाहिल्याच्या नंतर हे मला सांगितलं की तुम्ही ह्या डॅमो दाखवता का. मी अंसारवाडा प्रकल्प या ठिकाणी बरेच मला वाटतं 5-7 आमदार त्या ठिकाणी आमदार खासदार मंत्री आले होते आणि अंसारवाडा प्रकल्प यमगारवाडीच्या भटक्या विमुक्त जाती परिषद अंतर्गत एक तिथं शाळा आहे संघाची भटक्या विमुक्त मुलांची ते धाराशिव जिल्ह्यामध्ये अंसारवाडा हा प्रकल्प येत आहे सर. त्या ठिकाणी तो डॅमो म्हणून मला एक विनंती केली की तुम्ही ह्या ठिकाणी लावा हा डॅमो. मग ते आम्हाला तसं निमंत्रित केल्याच्या कारणास्तव आम्ही तिथे डॅमो लावला होता.
0: अच्छा, म्हणजे ती माहिती तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना दिली तिथे
1: प्रसार व्हावा आणि त्या प्रसारामधून अल्पभूधारकांनी याचा अनुभव घेऊन त्यासाठी ते एक त्यांनी आचरणामध्ये आणावं आणि अशा पद्धतीने शेती इतर शेतकऱ्यांनीही करावी यासाठी आपण तो उपक्रम घेतला होता सर.
0: म्हणजे कमी जागेत जास्त उत्पादन घेण्यासाठी तुम्ही ते केलं असं म्हणता येईल समजा.
1: बिलकुल निश्चितच.
0: सध्या आपण कुठल्या फुलांची लागवड करता?
1: सध्या लिली माझ्याकडे जास्त प्रमाणात आहे. लिलीची फुलं निशिगंध पण होता पण निशिगंधाचं काय आहे जास्त म्हणजे तोडणीस लेबर किंवा माणूसबळ हे जास्त प्रमाणात थोडं असावं लागतंयच. थोडं म्हणजे काम थोडं वर्किंगला नॉर्मल हार्ड वाटलं
0: कठीण आहे
1: कठीण वाटलं आणि त्यानंतर कठीण म्हणजे सहजपणे आहे परंतु
0: वेळेवर उपलब्ध होत नाही.
1: अच्छा हा आणि सगळ्यात त्यापेक्षाही सोपं मला लिली वाटली कारण लिली तिची पकड पकडताना पटकन काढणे झटपट काम होत आहे योग्य वाटलं म्हणून लिलीची लागवड साधारणतः 8 गुंठ्यांपेक्षा जास्त करून मी 35 गुंठ्यांपर्यंत लिली वाढवली आहे.
0: ही लिलीची लागवड आपण कधी करतात?
1: लिली आता या जून आणि मे जूनच्या जॉईंटवरती म्हणजे साधारणतः जून मे संपल्याच्या नंतर जून मे जूनच्या 1-2 तारखेपासून ही लागवड चालू केली म्हणजे जून मध्ये 2-3 तारखे
0: मेच्या शेवट आणि जूनच्या सुरुवातीला आपण त्याची लागवड करू शकतो.
1: लागवड करू शकतो आपण.
0: लिली या फुलांसाठी जमिनीची मशागत कशा पद्धतीने करावी लागते? पूर्व मशागत याबद्दल
1: सगळ्यात सरजी हा प्रश्न महत्वाचा आहे. तसं पाहता तर फुलांची असेल किंवा इतर कोणत्याही पिकांची लागवड असेल तर त्या आपल्या जमिनीचे पीएच नत्र वगैरे तपासणी केले पाहिजे. जमिनीमध्ये कोणता पाला स्फुरत नत्र वगैरे कोणते कमकुवत आहेत पाणी आणि माती परीक्षण करून घेतले पाहिजे. तर माझ्या माहितीने आम्ही साधारणतः आता काय करत आहे ते तर करतोच परंतु स्टार्टिंग याच्यामध्ये आम्ही नांगरट घेतो उन्हाळ्यामध्ये नांगरटी असतील त्या नांगरट झाल्याच्या नंतर अतिशय चांगला ग्रोथ आला पाहिजे असे वाळून देऊन त्याचे पाळी मोगडे केले जातात आणि मग जास्तीत जास्त शेणखत पसरून घेतो. शेणखत पसरून घेतल्याच्या नंतर तात्काळ त्यावरती 1-4 फुटाच्या अंदाजात सरी काढून अंतर मशागत पूर्ण रोटावेटर वगैरे सगळ्या घेतल्याच्या नंतर 4x2 किंवा 4x1.5 या फुटावर त्याची लागवड योग्य राहते सर.
0: अच्छा, 4x1.5 वर लागवड करता?
1: 8 गुंठ्यामध्येच मी 2 ट्रॅक्टर तर अर्धा एकर मध्ये 4-5 ट्रॅक्टर शेणखत वापरलं होतं मी म्हणजे असं वापरलंच पाहिजे. अर्धा एकर साठी असेल तर 4-5 ट्रॅक्टर वापरले अतिशय योग्य राहतं. आता मीच 8 ट्रॅक्टर वापरले आहेत आणि शेणखताचं सगळ्यात जास्त असर 3-4 वर्ष चालला जातो. शेणखत 3 वर्ष निश्चितपणे शेणखताचा परिणाम होतो. तुमचे जे रासायन खताचे आज भाव एवढे गगनाला भिडलेले आहेत त्या फर्टिलायझर्सनी माणसाच्या प्रकृती आहे आहार विहारावर परिणाम होत आहेत. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात बिमारी वाढल्या माझ्याही कधीच हे मला बुद्धीला पटलं नाहीये. मग मी शेणखत वापरतो आणि जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने कसं पिकवलं जाईल हे फुलं जरी खायचे नसेल तरी ह्या जमिनीवर पण त्याचा पोत खराब करण्याचं काम करतं म्हणून मी ते वापरतच नाहीये सर.
0: लिलीची लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करता म्हणजे दांडाने पाणी देता की स्प्रिंकलर ठिबक असा काही विशेष वापर करता?
1: पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापनामध्ये जर पाहिलं तर पाणी हे कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या वेळी देणं हे फार गरजेचं आहे. अतिशय तीक्ष्ण उन्हामध्ये जर कुठल्याही छोट्या पिकांना पाणी जर दिलं तर ते हा जो लिलीचा प्रकार जो आहे तो कंदवर्गीय आहे आणि त्या कंदांमध्ये जास्त उष्णतेच्या वेळेस पाणी जर दिलं तर ते कुजतात. मग सकाळची आणि संध्याकाळच्या वेळी आणि पाणी देण्याची पद्धती अशी असावी की पाट पाणी असेल तरी जास्त पाणी असेल तर ते पाट पाण्याने दिलं जातं किंवा

0: मी ड्रीप ठिबक सिंचन अशा पद्धतीने दिलं तर ते त्यापेक्षा उत्कृष्ट दर्जाचं मानलं जाईल. कारण आणि एक एक पाण्याचा थेंब हा महत्वाचा आहे. तर आपण पहिला प्रकार जो आहे पाटपाणी, अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे ज्या सुविधा नसेल तर तो पाणी देऊ शकतो. त्यापेक्षा जर उत्कृष्ट दर्जाची शेती करायची असेल तर ठिबक सिंचनद्वारे. त्यापेक्षा जर म्हणलं अतिशय चांगल्या पद्धतीने आपण अजून त्याला सुधारणा करू तर माझ्या मते स्प्रिंकलर याने, जर स्प्रिंकलरनी पाणी दिल्याच्या नंतर काय आहे की त्या फुलांवर पडणारा प्रादुर्भाव धुवून जातो. मग ते योग्य माझ्या मते स्प्रिंकलर मी मान्यता पाहिलं प्रथम देईल त्याला.
1: म्हणजे पावसासारखं पाणी,
0: पावसासारखं पाणी पडल्याच्या नंतर जेव्हा डंका आळ्या किड्या माशा जो आहे त्याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.
1: या फुलांच्या शेतीवर कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचं नियंत्रण किंवा त्याच्यावर कंट्रोल आपण कसं मिळवतो?
0: आता फुलांच्या बाबतीत जर असेल तर हे काय आहे की डंक माशी आहे किंवा तुडतुडे मावा वगैरे होत असतात याच्यावरती. मग ते जास्तीत जास्त म्हणजे कुठले आजार आले किंवा धुके पडले त्यावर काय कीटक चिकट सापळे वगैरे लावून आपण शक्यतो ह्याचा प्रादुर्भाव थांबवतो. म्हणजे आपल्याला फवारणी नकोय असं वाटतं, चिकट सापळे वगैरे असं करून स्प्रिंकलरनी पाणी देऊन असं थांबवलं जातो.
1: अच्छा, तर हे एकरी किती प्रमाणात सापळे लावावे लागतात आपल्याला?
0: एक साधारणतः 100 फुटाची सरी असेल तर त्यामध्ये 5 जरी लावले तर साधारणतः 10-10 फुटावर 20-20 फुटावर असा सापळा जर लावला तर ऍडजस्ट होतात त्याच्यामध्ये. साधारणतः नियंत्रण मिळवतात.
1: लिलीची लागवड केल्यानंतर किती दिवसांपासून आपल्याला त्याचे फुलं उपलब्ध होतात?
0: एक लिलीची जी फुलं लागवड झाली की तुम्ही ते लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते याच्यावर फार डिपेंड आहे. बटाटा आहे, अद्रक आहे, आळू आहे, असे जे कंदवर्गीय पीक आहेत तर ते हे निशिगंध लिली हे प्रकार त्याचेच आहेत. तर ते लिलीच्या प्रकारला काही बरेचसे शेतकरी असं करत आहेत, फुलं उत्पादक असतील, फुल शेतकरी जे असतील तर ते लिली काढून ठेवून ती वाळून नंतर त्याचं कंद लागवड केली जात करतात ते. पण मी स्वतः आजचा माझा अनुभव नवीन आणि आत्ता साधा लाईव्ह 1 महिन्यापूर्वीचा तर ते मी लिली डायरेक्ट काढली आणि लिली डायरेक्टली डायरेक्ट तिचे जे पहिले जे मुळे आहेत ते मुळे छाटणी करावं लागतात. त्याचे वरचे शेंडे कापून काढणे हे जे करण्याच्या ऐवजी जशाच तशी लिली काढून लागवड केली माझे तात्काळ फुलंही चालू झाले. म्हणजे साधारणतः 15 दिवसामध्ये मला फुलं धारण 15 दिवसामध्ये माझे फुलं चालू झालेले आहेत. 15 दिवसामध्ये कारण त्याच मुळ्यांना पांढऱ्या मूळ फुटले, जे आहेत त्याच मुळांना पांढरे मूळ फुटले आणि नवीन ग्रोथ ही पकडले त्यांनी, म्हणजे फुलं धारणात चालू झाले त्याला. साधारणतः जर कोणी तसं केलं फुलांची पाठीमागले पहिले मूळ काटून टाकले किंवा ओवरले छेटे काटून टाकले आणि नंतर लागवड केली तर साधारणतः 2 महिने लागतात. 2 महिन्याच्या ऐवजी हे 15 दिवसांमध्ये माझं चालू झालेलं आहे.
1: नवीन शेतकऱ्यांनी जर लागवड केलेली असेल तर त्याला सुरुवातीला फुलं यायला 2 महिन्याचा कालावधी लागतो.
0: बिलकुल बिलकुल 2 महिने कालावधी लागतो.
1: अच्छा, 2 महिन्यानंतर जेव्हा हे फुलं आले तर त्यानंतर हे किती दिवसांपर्यंत उत्पन्न आपल्याला मिळतं?
0: हे परडे दररोजची दररोज तोडणी करत आपण साधारणतः 14 वर्षापर्यंत हे फुलं ठेवू शकतो.
1: बर
0: हो, 14 वर्ष फुलांचे अनुभव शेतकऱ्यांच्या आम्ही मुलाखती पाहिल्या किंवा त्यांचे प्रत्यक्षात जाऊन भेटी दिल्या आणि त्या फुलांच्या प्रत्यक्षात बागा पाहिल्या, त्या ठिकाणी आम्हाला जाणून आलं की हा 14 वर्षाचा बाग आहे, हे याला 10 वर्ष झालं, याला 7 वर्ष झालं, हे 3 वर्षापासून आहे, असे आम्ही प्रत्यक्ष शेतकरी पाहिले. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की 14 वर्ष जर फुल टिकत आहे तर याला मेंटेनन्स खर्च कुठलाही नाही, नांगरट नाही, पाळी नाही, मोगडा नाही, कसलाही खर्च न करता शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देता येण्यासारखे निशिगंध लिली असेल, मोगरा असेल, जाई असेल, चंपा असेल, अशी इतर फुलं गलांडी वगैरे आहे, भरपूर फुलं आहेत. आता जर तसं पाहिलं तर तुमचा झेंडू 90 दिवसाच्या कालावधीमध्ये येतो, त्यामध्ये 2 ते 3 तोडे होतात संपून गेला. गलांडी असेल 8-9 महिने राहतात, फुलांचा कालावधी संपला जातो. मग हे शेवंती असेल ते 3 महिन्यामध्ये शेवंतीचे फुलं 3 महिनेच विक्रीला सापडले जातात. मग याचा सगळ्यांचा सर्वांगी विचार करून आम्ही ठरवलं तर अतिशय उत्कृष्ट आणि दररोजची दररोज फुलं आपल्याला देणारी कामधेनू गाई सारखी आहे म्हणून त्याची मी लागवड केलेली आहे सर.
1: बरोबर आहे, म्हणजे हे खूपच किफायतशीर आहे की ऊसाचं आपण लागवड केली तर ऊस आपल्याला 2 ते 3 वर्ष आपल्याला मिळतं उत्पन्न त्याचं.
0: अगदी बरोबर.
1: पण ह्याचं उत्पन्न जर वर्षानुवर्ष मिळत असेल

0: तर ह्याच्यापेक्षा फायद्याचं आणखी काय
1: आणखी काय असू शकेल सरजी? कामधेनू गाईस म्हणायचं किंवा कल्पवृक्ष?
0: कल्पवृक्ष
1: अगदी अशा पद्धतीने ह्या फुलांचा आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन विचार केलाच पाहिजे आणि या फुलांना थोडस म्हणजे इतरांनीही वळलं पाहिजे असं मला निश्चित वाटतं.
0: एक एकर क्षेत्रावर लागवड केल्यानंतर त्याची तोडणी आपण कशी करता, म्हणजे घरच्या घरी करता की त्याला मनुष्यबळ बाहेरून आपल्याला हे करावं लागतं?
1: आतापर्यंत सरजी मी अर्धा एकर, 10 गुंठे, 15 गुंठे एवढ्या शेताची 20 वर्षापासून फुलांची शेती करत आलो. पण मला साधारणतः 4 माणसांच्या पुढे एकही लेबर जास्त, म्हणजे घरची घरीच हे आम्ही, आणि असं सकाळचा व्यायाम होतो आहे आणि सकाळचे आपलं एक कर्तव्य म्हणून आपलं घरातलं काम पार पडणे ह्या विषयावर आम्ही सगळ्यांनी एक काम केलं तर ते छान सुंदरपैकी काम चालायचं. 9-9:30 वाजेपर्यंत आमचं घरचं काम च्या अगोदरच ही फुलं तोडणी व्हायची आणि नंतर 10 पर्यंत मी वैयक्तिक जायचो, मुलं वगैरे सगळे शाळेत जायचे, तोपर्यंतच काम असायचं आम्हाला. जास्त जर लागवड केली तर निश्चितपणे मजूर लागेल. एक एकर केलं तर साधारणतः ते 3 ते 4 तासामध्ये जास्तीत जास्त 4 तासापर्यंत पूर्ण फुलं तोडणी होऊ शकते.
0: या फुलांची तोडणी केल्यानंतर बाजारात किंवा मार्केटला पाठवताना पण कशा पद्धतीने ते पाठवतो?
1: आता मार्केट आपल्या बीड जिल्हा आहे. या बीड जिल्ह्यामध्ये काय विशेष म्हणजे एक लिलाव ही पद्धत नाहीये मार्केट, तर आमची फार फार मोठ्या प्रमाणात इच्छा आहे की बीडला एक लिलाव पद्धत असावी, मार्केट असावं, मार्केट यार्ड असावं, अशा पद्धतीचं आपल्याकडं सुविधा शेतकऱ्यांना व्हावी ही इच्छा आहे. परंतु आता हे आमचे नगरला मार्केट आहे किंवा पुणे गुलटेकडी वगैरे वाशी मार्केट मुंबई किंवा आपण नांदेडला पाठवतो, जालना मार्केटला पाठवतो, तर ते आमचा विषय असा आहे की आम्ही खेडेगावातून महासांगवी या ठिकाणाहून त्या बस स्टँड पाठवता इथून पार्सल ऑफिसला हे जे पावत्या करतो याच्या पावत्या फाडतो आणि ज्या ठिकाणी पावती पाठायचं आहे त्या ऑनलाईन पावती फाडून त्याची पार्सल पावती घेऊन त्या ठिकाणी मार्केटचे आमचे त्या ठिकाणचे संपर्क आहेत त्या व्यापाऱ्यांचे, ते जे काय त्या ठिकाणी व्यापारी लिलाव घेतात त्यांचे आणि मग ते बसनी पाठवून तिथल्या हमालांना तिथून त्यांच्या गाडीनी तिथपर्यंत पोहोचायचं. आमचं लिंक अशा जोडलेले आहेत, मग त्या लिंकनी तिथपर्यंत पाठवायचं काम करतो आणि मग ते त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्याचा जो काय लिलाव होईल ते आम्हाला डोळे झाकून ती एक घ्यावं लागतं. हे एक आमची उणीव बाजू आहे. जे काय असेल ते आम्हाला प्रत्यक्ष पाहायला भेटत नाही, पण आज ऑनलाईन युग झाल्यामुळे मोबाईलवर लाईव्ह त्याचा ते पण टाकतात. म्हणजे जसा आज याचा भाव हा झालेला आहे, या ह्या फुलांचे भाव हे झाले, ऑनलाईन पाहायचे युग असल्यामुळे त्याची काय जास्त अडचण नाहीये.
0: म्हणजे फुलांची तोडणी केल्यानंतर त्याचे गुच्छ बनवून आपण ते एसटी पर्यंत पोच करता?
1: आता काही फुलांमध्ये निशिगंध आहे, याचं वेट केलं जातं, ते वजनी विकलं जातं. आता हा लिलीचा प्रकार जो आहे त्याच्या ज्या गड्डे असतात लिलीचे जे एक जुडी बांधली जाते तर ते साधारणतः काही ठिकाणी ते कमी जास्त मार्केटवर अवलंबून आहे. काही ठिकाणी 25 फुलांची एकत्र गड्डी केली जाते, 35-40 जसे असेल तसे त्याचा भाव पण भेटतो. त्या पद्धतीच्या फुलांच्या गड्ड्या केल्या जातात, म्हणजे ज्या वेळेस आपण तोडणी करतो त्याच वेळेस त्याच्या फुलांच्या लिलीच्या गड्ड्या बनवल्या जातात, लिलींच्या जुड्या बनवल्या जातात. आणि ज्या आता बीड मधलाच विषय घेऊ आपण, ज्या बीडच्या फुलारी आहेत जे ते दुकानदार आहेत त्यांच्या पार्सलच्या पार्सल पॅकिंग मध्ये आम्ही त्याची चिठ्ठी नावाची लिहून टाकतो की हा फुलाऱ्यांना एवढे फुलं 5 किलो, 4 किलो, 2 किलो अशा पॅकिंग बनवतो आणि त्या पॅकिंग बनवून पाठवता बस स्टँड पार्सल ऑफिसला येऊन त्या बसनी पाठवून इथल्या जो बीडचा पार्सल ऑफिस आहे त्या ठिकाणाहून ते हमाल काय आहेत तेच उतरून पण घेतात. त्यांचेच रिक्षा आहेत, त्या रिक्षाने त्या पोच केल्या जातात. त्या पोच केल्याच्या नंतर तिथेही टिपण होतं आमच्याकडे होतं, म्हणजे ह्याचा एक हिशेब क्लिअर होतो.
0: म्हणजे फुलांच्या व्यापाऱ्यापर्यंत तो माल सहजपणे पोहोचवला जातो?
1: हो, अशा पद्धतीने आम्ही पोहोचतो तो माल.
0: संतोषजी, जर शेतकरी बांधवांना काही याविषयी फुलांची लागवड, फुलशेती किंवा त्याचं व्यवस्थापन या संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल आणि त्यांना जर काही मदत लागत असेल तर आपण त्यांना मार्गदर्शन करू शकताल का?
1: निश्चितपणे त्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी माझा संपर्क नंबर घ्यावा आणि ज्या त्यावेळेस

0: त्यांना ज्यांना वाटेल त्या त्या वेळेस त्या शेतकऱ्यांना पाहिजे एवढं सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन करून त्याला योग्य आणि जे काय मला तर जे मला एवढं समजेल पूर्णपणे आपण ते ज्ञान दिल्याने वाढत असतं. ज्ञान हे दिलंच पाहिजे, ज्ञान हे ठेवण्याची हेच नाही आहे, ज्ञान दिल्याने वाढतं आहे. म्हणून आपण त्याचं आपल्याला जेवढी माहिती आहे त्या पद्धतीची देऊ आणि आपल्याला जरी नसेल तरी माझ्याकडे फार मोठ्या मोठ्या संपर्क आहेत, पुण्यापर्यंत आहेत, याच्या संशोधन केंद्रापर्यंत माझे संपर्क आहेत, संशोधन केंद्र असतील याच्यावर काय आमचा तर विषय झाला सरजी. एक वेळेस लिली ह्या प्रकारचा आम्हाला रंग बदलायचा होता म्हणून आम्ही संशोधन केंद्रासाठी एक संपर्क केला, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन केंद्र इथं आम्ही संपर्क केला. त्यानंतर आपल्या अहिल्यानगरमध्ये ही राहुरी हेच मला राहुरीमध्ये दिगोळांबा या ठिकाणी मी दिगोळांबाचं एक कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी संपर्क केले. म्हणजे फार माहिती आहे तसं आपण शेतकऱ्यांना ज्ञान देऊया आणि शेतकऱ्यांना फुलधारणे फुलाच्या याच्यामध्ये आपण निश्चितपणे मार्गदर्शन करूया.
1: तर यासाठी आपला मोबाईल क्रमांक,
0: आता माझा मोबाईल नंबर 98 90 20 69 74 74 हा माझा व्हॉट्सअप नंबर आणि एकच नंबर आहे.
1: बर, धन्यवाद संतोषजी. आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, आपले फुल शेतीचे अनुभव सर्व शेतकरी बंधूंना आपण आनंदाने सहजपणे वाटून दिलेत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं मी आपला आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद
1: शेतकरी बंधूंनो. आता ऐकूयात प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेला अंदाज. या अंदाजानुसार बीड जिल्ह्यात 19 जुलै रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी 19 ते 21 जुलै दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शंखी गोगलगाईच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या मोबाईल मोहीम राबवून गोगलगाई गोळा करून प्लॅस्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून नष्ट कराव्यात. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूयात कृषीवाणी. यामध्ये साग लागवड. सागाची अभिवृद्धी बियापासून करतात. सागाची फळे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पक्व होतात. अशी पक्व फळे सरळ वाढणाऱ्या आणि निरोगी वृक्षापासून गोळा करावीत. 1 किलो वजनात 2 ते 3 हजार बी असतं. याची उगवण शक्ती 50 ते 60% एवढी असते. बी वाफ्यावर टाकण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बियावरचं आवरण कुजून जाणे किंवा यांत्रिक पद्धतीने घासून टाकणे आवश्यक असते, त्यामुळं बियात पाणी शिरण्यास व बी उगवण्यास सोपं जातं. बीज प्रक्रिया म्हणून बी प्रथम शेणाच्या पाण्यात 3 दिवस भिजत ठेवावं व त्यानंतर 3 दिवस उन्हात वाळवावं. अशा प्रकारे 8 ते 10 वेळा करावे म्हणजे बियांचे कवच कुजून निघून जाते व बी उगवण्यास मदत होते. बी रोपवाटिकेत तयार करताना जमीन उत्तम निचऱ्याची सपाट असावी, माती पोयट्याची वालुका मिश्रित असावी. गादी वाफ्याचा आकार 10 मीटर लांब 1 मीटर रुंद व 15 सेंटीमीटर उंच एवढा असावा. शेत प्रथम नांगरून मोगडून वखरून स्वच्छ करावे. सागाची सलग लागवड करण्यासाठी 2 बाय 2 मीटर अंतरावर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डा जमिनीच्या वर 15 सेंटीमीटरपर्यंत भरावा म्हणजे पाऊस पडल्यानंतर मिश्रणाची पातळी जमिनीबरोबर येईल. पाऊस पडल्यानंतर जमीन लागवडीस सुरुवात करावी. याकरिता 1 ते 2 सेंटीमीटर जाडीचे स्टंप निवडावेत व त्या खड्ड्याच्या मधोमध लावावेत. चोहोबाजांनी माती दाबून घ्यावी व ज्यायोगे मुळाचा संपूर्ण भाग जमिनीत गाडला जाईल. जमिनीवर फक्त 2 सेंटीमीटरचे खोड राहील एवढे बघावे.

0: श्रोतेहो, रात्रीचे 8 वाजतायत. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील, त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
2: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्म वरही बुद्धिबळाच्या पटावर.
3: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
4: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
3: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
4: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
3: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
4: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
3: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
4: प्रवेश निःशुल्क.
3: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
4: उत्सव नवचैतन्याचा. श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
5: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
4: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

ते हो रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, माम्मुटी, कार्तिकायन, यामी गौतम यांचा सन्मान. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहास्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घनइंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1 यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1 पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
0: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते 6 खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दिली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला.

गुजरातमध्ये फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 9 जण मृत्युमुखी पडले असून 10 जण जखमी झाले. अहमदाबाद जवळ रामोल गटराड मार्गावरच्या फटाके कारखान्यात ही दुर्घटना घडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या वारसदारांना 4 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. पोलावरम जिल्ह्यात गोला गुडेम गावाजवळ आज ही दुर्घटना घडली. हे सर्वजण नदीत मासेमारी करत असताना आलेल्या जोरदार लाटेने वाहून गेले. 20 दिवसांच्या उपोषणानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलाईन वा इतर द्रवरूप तसंच अन्य कोणतेही औषधोपचार घ्यायला नकार दिला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. वांगचुक यांच्या आरोग्यविषयक स्थितीवर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांचं समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक हे गेले 20 दिवस नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना सकाळी रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलिसांनी सांगितलं. वांगचुक यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर कोणतेही उपचार केले जाऊ नयेत अशी विनंती वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केली आहे. दरम्यान वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी वांगचुक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचं आज संध्याकाळी पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून ते निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. ब्रह्मयुगमसाठी मामुटी आणि चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं तर सर्वोत्कृष्ट ग्राहकगायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत युरोपमधील प्रतिस्पर्धी संघ फ्रान्स आणि इंग्लंड आज रात्री मियामी स्टेडियमवर 3rd स्थानकासाठी म्हणजेच कांस्य पदकासाठी संघर्ष करतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 वाजता सुरू होईल. उद्या रात्री न्यूयॉर्क

0: न्यूजर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांशी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मामूटी, कार्तिक आयन, यामी गौतम यांचा सन्मान. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 3 स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झालेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रावसो कोलेकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या संत नामदेव यांच्या रचनेवर आधारित धनगरी ओव्या सिद्ध मल्लप्पा कथन.

0: 14 उद्या भंडारा बेगला पाणी उघा खालच्या खाली वरच्या वर झालं
1: आणि स्वतः धो देवाला वाट धो झाली होती जायला
0: नदीच्या पडायला जायला फिरून माघारी बघतो तर आयचं जे क्रू तोडल्यासारखं होते विरगा
1: म्हणून मात्र शिरभाळा पण काय केलं
0: फिरून भंडारा बेकैला वाती जारे चालू करायला.

0: मी म्हणला बावडीला येडा घालून माझ्या फडीची राखण म्हणला झाकण केलं एवढ्या बारूला मी रात आंधळा घालूया मला डोळे देत पाणी निबरी का
1: मी एवढं म्हणताना शिरमाळाप्पा त्यावेळी
0: आपण तर ह्याला द्याव नाही तर आपण पाप लागेल गुरु छवा म्हणून करणार नाही म्हणून सिद्ध माळापाने काय
1: केलं मात्र शिष्यनारायणाला सांगायला
0: बाबा गावाच्या खालत म्हणला लिंगुडा चाळा म्हणला लिंगुडा आळात सवज जायचं
1: आणि उरपंत माघारी यायचं
0: गात निघून

0: शिशुनाळांना पळ काढायला एवढं काय करायला आपण अवघड आहे का
1: म्हणलं नक्कीच जाणं होतो आत्ताच्या आता
0: लिंगुडाच्या आळ्याला गेला त्यावेळी
1: आणि स्वतः जाताना समज गेला
0: उरपडाला डोळा आणि कात निघून गेले तिथे माघारी फिरला
1: शिशुनारायणाला लागलो दिसायला गडब गडबडीन मात्र
0: नाही जाईल म्हणलं आपण काहीतरी वगमान घ्यावा
1: बावडीवर पळत तो गेला
0: पळत गेला योगी माळा बाला लालवता बोलायला
1: आणि सिद्धमाळाप्पा पायरी लालवता उतरायला
0: सिद्धमाळाप्पा एक पायरी उतरल का पाणी दोन पायऱ्या उतरत होत असं करत करत पाणी गेलं तळाला
1: आणि स्वतः त्याच विहिरीला
0: खाली तळाला राहतायला काय उत्तर भरवला
1: आणि

0: दे सिद्ध हड़प्पा गेला उता ताला सात आश्रमा खाइला ते बोलैला
1: सुनता या सिद्ध हड़प्पाला
0: बाबा
1: हां
0: हमारे गंगेजा कायतरी वगमानते
1: आने
0: वगमानते मतना सिद्ध हड़प्पा काय झाला
1: आणि सिद्ध हड़प्पा कालाला उता वगमल तो दिला
0: गंगेते पुजा गंगेला सोडतेले तुला परडी करू ना
1: आने
0: तोर काय शिष्य नारायण काय म्हणतो या
1: तर या सिद्ध हड़प्पाला
0: सात आश्रमा बाबा वगमाने दिला
1: आने
0: आता मला सुद्धा वगमानते
1: मग मात्र फुड जा
0: असे म्हणताना त्यावेळेला
1: सिद्ध हड़प्पाला
0: काय केलं
1: काय तो वगमानला लावता देहीला
0: पंचमी जातनाला नाग पंचमी बारा वाट्याचा काढतेने तुझ्या नवनाक
1: आणि
0: दूध घालतेने वारला तुला उपास धरतेने बाबा असा वगमान ते आला
1: आणि वगमान देऊन सिद्ध हड़प्पा त्यावेळेला
0: घडा घेतला भरून जावे

0: आधी बर का सिद्धमाळाप्पा निघून गेला होता कशा बाग फुलाला
1: आणि स्वतः बागला जाऊन मात्र सिद्धमाळाप्पा
0: सिलके सिलके जाय शेवंती चापा मोगरा नाना परिची बर का
1: फुलं तोडून मात्र दुर्ण घेतला होता सिद्धमाळाप्पा बघलेला आणि घडा लावला होता खांद्याला सिद्धमाळाप्पा निघून मात्र
0: निघून जायला इसीच्या तोंडाला भरल्या अंगाला मुकड जाऊत
1: आणि
0: गुरु शव मानून घेणार नाही
1: चांग

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकलात संत नामदेव यांच्या रचनेवर आधारित रावोसो कोलेकर आणि सहकार्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सीमा चंद्रगुप्ता यांनी गायलेलं एस नांदगावकर.

0: पुन्हा।
1: आताच आपण ऐकलात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 9:15 वाजतायत। थोड्याच वेळात ऐकूया समाचार संध्या। ठीक 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका, 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम। या कार्यक्रमात आपण देवव्रत मिश्रा यांचं सतारवादन ऐकणार आहोत। हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

श्रोते, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.